संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार आणि गायिका विदुषी किशोरी आमोणकर या अभंगाबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948, दिनांक 12 ऑगस्ट इसवी सन 2026, पहाटेचे 5:56 होत आहेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललत.

हा अभंग होता जनार्दन स्वामी यांचा आणि गायिका पौर्णिमा मोडक. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: समूह स्वरातलं हे गीत होतं विनायक मोहरीर यांचं आणि संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. 6:30 वाजले आहेत.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोतेहो, आज आषाढ महिन्याची अमावस्या. या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या असंही म्हटलं जातं. या सणाच्या मागचा हेतू काय, या सणाच्या मागचं प्रयोजन काय, तर जी पंचमहाभूत आहेत त्यामध्ये तेज

ही एक संकल्पना आहे. आणि आपल्याला रोज या तेजाचा अवतार सूर्याच्या रूपानं दिसत असतो. मग सूर्य मावळल्यानंतर मानव उत्क्रांती अवस्थेमध्ये असताना त्याला आगीचा शोध लागला. मग सूर्य मावळल्यानंतर त्या आगीमधून तो प्रकाश, उष्णता हे मिळवायला लागला. मग कालांतराने दिव्यांचा शोध लागला. रात्रीच्या अंधाराचा त्याचा प्रश्न मिटला. आता तर लखलखणारे विजेचे दिवे आले, एलईडी, त्याच्यातही अनेक प्रकार. मूळ संकल्पना की ज्या तेजामुळे आपल्या आयुष्यातला अंधार गेला त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण. मग हा अंधार फक्त मनातलाच, बुद्धीतला की जीवनातला, सगळीकडचा अंधार जावा यासाठी ही कृतज्ञता. आनंदी जगण्यासाठी कृतज्ञता ही महत्त्वाची आहे.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत जगूया आनंदी। नंतर आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 28, सांताक्रूज वेधशाळेत 27 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे करण्यात आली 25 अंश सेल्सिअस, सांताक्रूज 24 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे उपलब्ध नाही, सांताक्रूजची नोंद आहे 95%। पावसाची नोंद ही आज पहाटे 5:30 नोंद आहे, सांताक्रूज वेधशाळेतली नोंद 76.6 मिलीमीटर। येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, काही ठिकाणी जोरदार सरी येतील अशीही शक्यता आहे। कमाल तापमान 29 आणि किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे, हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। आगामी 24 तासांमध्ये पश्चिम

0: मध्य अरबी समुद्र, सोमालिया तसंच ओमानची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र तसंच उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी, कोमोरीनलगतचा भाग, या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग वादळात 65 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याबद्दलची माहिती. आज या माहितीचा भाग पहिला. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 श्वसन नलिकेशी संबंधित आजार भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर समीर अर्बट. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. जलसंवर्धन काळाची गरज भाग 4 सहभाग गौरव अंबारे. ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 आज या कार्यक्रमात ऐकूया पत्रानुबंध या मालेत महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. 2 प्रायोजित कार्यक्रमास प्रसारित होतील सकाळी 7:25 दिलखुलास 7:40 बेडेकर मसालेवाले. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन सकाळी 9:00 आज भाग 93 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते सुलभा सौमित्र. वनिता मंडळ दुपारी 12:00 वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत आणि स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन विषय जनगणना. वनिता मंडळ कार्यक्रम पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:40 प्रसारित होईल धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र. युववाणी संध्याकाळी 5:30 स्टे ट्यून्ड या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. क्रीडाविश्व कार्यक्रम 6:30 श्रीलंकेत झालेल्या भारतीय मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी उदय देशपांडे यांच्याशी बातचीत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवर लिफ्टिंग स्पर्धेविषयी संजय सरदेसाई यांच्याशी बातचीत. वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ 7:15 7:30 माझा आवार माझं शिवार. ओवा आणि मसाला बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर एस एम घावडे यांची मुलाखत आणि त्यानंतर पावसाळा कांदा लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी संतोष भाकरे यांची मुलाखत. संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण रात्री 8:30 रात्री 9:15 स्पॉटलाईट 9:30 चर्चा का विषय आहे आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे तीनही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अस्मिता वाहिनीवर. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन राग गुजरी तोडी. साधना देशमुख मोहिते यांचं गायन दुपारी 2:30 राग गौड सारंग. रघुनंदन पणशीकर यांचं गायन राग गौरी संध्याकाळी 5:02 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याबद्दलची माहिती. आज भाग पहिला.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. हिरवा चारा हा पशुधनाच्या संतुलित पोषणासाठी अत्यावश्यक आहे. मात्र शेतीयोग्य जमिनीची मर्यादित उपलब्धता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे वर्षभर पुरेशा प्रमाणात दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होत नाही. परिणामी दूध उत्पादनात घट येते, तसंच पशुधनाची वाढ, आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमतेवरही परिणाम होतो. या समस्येवर प्रभाव

0: प्रभावी पर्याय म्हणून हायड्रोपोनिक पद्धतीनं हिरवा चारा उत्पादन उपयुक्त ठरतं. या पद्धतीमध्ये मातीचा वापर न करता कमी पाण्यात चारा तयार केला जातो. साधारणपणे 6 ते 7 दिवसात बिया अंकुरून 30 ते 35 सेंटीमीटर उंचीचा अत्यंत पौष्टिक आणि सहज पचणारा हिरवा चारा तयार होतो. त्यामुळे टंचाईच्या काळातही पशुधनासाठी दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे सुद्धा आहेत. पारंपरिक हिरव्या चाऱ्यापेक्षा किंवा कोरड्या वैरणीपेक्षा अधिक पौष्टिक असा हा चारा मानला जातो. अंकुरणाच्या प्रक्रियेमुळे त्यामध्ये सहज पचणारी कर्बोदक, प्रथिन, जीवनसत्व, खनिज आणि विविध एन्झाईम्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हा चारा पशुधनाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतो. पारंपरिक हिरवा चारा तयार होण्यासाठी साधारणपणे 45 ते 60 दिवस लागतात. मात्र हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये केवळ 6 ते 7 दिवसात पशुखाद्यासाठी योग्य ताजा आणि पौष्टिक हिरवा चारा तयार होतो. यामुळे कमी कालावधीमध्ये सातत्यानं चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी अत्यल्प पाणी लागतं. साधारणपणे 1 किलो हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी 3 ते 4 लिटर पाणी पुरेसं ठरतं. तर पारंपरिक हिरवा चारा उत्पादनासाठी 70 ते 100 लिटर पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची टंचाई असलेल्या भागामध्ये ही पद्धत अधिक उपयुक्त ठरते. हायड्रोपोनिक पद्धतीत कमी पाण्यात आणि कमी जागेत वर्षभर नियमितपणे चारा तयार करता येतो. त्यामुळे दुष्काळ किंवा चाऱ्याची टंचाई असतानाही पशुधनासाठी सातत्यानं दर्जेदार चारा उपलब्ध होतो. हायड्रोपोनिक चारा उत्पादनात रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे तयार होणारा चारा स्वच्छ, सुरक्षित आणि पशुधनासाठी अधिक आरोग्यदायी असतो. या चारा उत्पादनासाठी कमी मजुरी लागते. तसंच हा चारा बहुतेक शेतकरी गोठ्यालगतच तयार करत असल्यामुळे वाहतूक खर्चातही बचत होते. दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी तापमान आणि आर्द्रतेचं योग्य व्यवस्थापन आवश्यक असतं. साधारणपणे 15 ते 32 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 85% सापेक्ष आर्द्रता असलेल्या अर्धनियंत्रित वातावरणात हायड्रोपोनिक चारा चांगल्या प्रकारे वाढतो. चाऱ्याच्या योग्य वाढीसाठी पुरेसा प्रकाशही आवश्यक असल्यानं लहान शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाचं ग्रीन हाऊस उभारणं फायदेशीर ठरतं. शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाच्या ग्रीनहाऊस उभारण्यासाठी बांबू, लोखंडी पाईप किंवा पीव्हीसी पाईप यांचा सांगाडा तयार करता येतो. या संरचनेवर शेडनेट किंवा आवश्यकतेनुसार गोणपाटाचं आच्छादन करून हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी योग्य वातावरण निर्माण करता येतं. हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीचा पहिला भाग आज आपण ऐकला. याविषयीची अधिक माहिती उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेऊया.
1: माहितीचं वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. दुपारी 2 वाजता हाच कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल.
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: पावणे 7 वाजतात. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
3: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
4: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे

0: की कुठल्याही प्रकारचा धूर म्हणजे धूम्रपान, बीडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल, याच्यापासनं बचाव करणे म्हणजे मास्क घालणे हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेची आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्यानी ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टी सोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतात.
1: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
0: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनळीकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT scan आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
0: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो. तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो, ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी 1 in a lifetime घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ऍलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे। श्रोते हो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत।
2: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले। आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्त्रोत्र कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया। प्रत्येक परिसरात किंवा शहरात

0: जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे. सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया. मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसराला जलसमृद्ध करेन. तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.
1: श्रोत्याहो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या ह्या माहितीतून. श्रोत्याहो, आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
1: पत्रलेखन हा विषय कुणासाठी जीवन मरणापेक्षाही महत्वाचा प्रश्न झाला आणि तो विचार करणाऱ्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळणारे असतील तर त्यांच्या पत्रोत्तरातून दोघांचाही फायदा होण्याबरोबरच या विचारांच्या देव

0: देवाणघेवाणीतून दूरगामी फलदायी परिणाम होण्याची शक्यता असते. महात्मा गांधी आणि लिओ टॉलस्टॉय यांच्यामध्ये असाच सार्थक पत्रव्यवहार झाला होता. हा पत्रव्यवहार 1 ऑक्टोबर 1909 रोजी सुरू होऊन तो टॉलस्टॉय यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 1910 चालला होता. त्या दोघाही महान व्यक्तींमध्ये 40 वर्षाचं अंतर होतं. एका योगायोगानं सुरू झालेल्या या पत्रव्यवहाराचे परिणाम इतके ठोस आणि प्रभावी होतील त्याची कदाचित त्या पत्रलेखकांना देखील कल्पना नसावी. अमेरिकेत राहणारे प्रवासी भारतीय क्रांतिकारी आणि फ्री हिंदुस्तान या वृत्तपत्राचे संपादक तारकानाथ दास यांनी टॉलस्टॉय यांना 2 पत्र लिहिली होती. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग कोणता आणि त्याचं शस्त्र कोणतं असावं या प्रश्नाची उत्तरं त्यांना टॉलस्टॉय यांच्याकडून हवी होती. त्याबरोबरच तारकानाथ यांची इच्छा होती की इंग्रज जे भारतीयांवर अत्याचार करीत आहेत त्याविरुद्ध टॉलस्टॉय यांनी प्रखर शब्दात लिहावं. तारकादास यांच्या पत्रांनी टॉलस्टॉय यांना प्रभावित आणि विचलित केलं. त्यांनी उत्तर म्हणून जे निबंधात्मक पत्र लिहिलं ते एका हिंदूला पत्र या नावानं प्रसिद्ध झालं. तारकानाथ यांचा शस्त्रानं स्वातंत्र्य मिळू शकेल यावर विश्वास होता. त्यामुळे उत्तर म्हणून मिळालेल्या पत्रानं त्यांना खूप निराश केलं होतं. टॉलस्टॉयनं इंग्रजांविरुद्ध सहिष्णुता बाळगणं आणि अहिंसेच्या मार्गानं चालण्याचं आवाहन केलं होतं. त्याच्याशी तारकानाथ सहमत नव्हते. ते पत्र योगायोगानं महात्मा गांधी यांच्या वाचनात आलं. त्या पत्रानं ते केवळ प्रभावितच झाले नाहीत तर अनेक वर्षापासून त्यांच्या मनात जे द्वंद्व चाललं होतं त्याचं उत्तर त्यांना मिळालं. टॉलस्टॉय यांचं द किंगडम ऑफ गॉड विद इन यू हे पुस्तक देखील गांधीजी यांना प्रेरणा देऊन गेलं होतं. माणसांनी एकमेकावर प्रेम करीत जगण्यातच मानवजातीचं कल्याण आहे हे सत्य वैचारिक पातळीवरून भावनिक पातळीवर संक्रांत करणं हेच कलेचं उद्दिष्ट आहे असं टॉलस्टॉयनी एके ठिकाणी म्हटलं आहे. सत्य अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार हीच टॉलस्टॉय यांची शिकवण गांधीजी यांनी प्रत्यक्षात उतरवली. आता एक नमुन्याचं पत्र पाहूयात. प्रिय महोदय, तुम्हाला आठवत असेल मी लंडनहून तुम्हाला पत्र लिहिलं होतं. तिथे मी प्रवासादरम्यान राहिलो होतो. तुमचा एकनिष्ठ अनुयायी म्हणून तुम्हाला या पत्रासोबत मी संकलित केलेलं एक छोटंसं पुस्तक पाठवित आहे. मूळ गुजराती पुस्तक इंग्रज सरकारनं जप्त केलं आहे म्हणून मी भाषांतर प्रकाशित करण्याची घाई केली. तुम्हाला त्रास देताना मला संकोच होतो आहे पण तुमची तब्येत बरी असेल तर तुम्ही या लेखनाचे गुणदोष विवेचन करू शकलात तर ते माझ्यासाठी फार मौल्यवान असेल. तसंच तुम्ही प्रकाशित करण्यास परवानगी दिलेल्या एका हिंदूला पत्र च्या काही प्रती पाठवतोय. त्याचा एका भारतीय प्रादेशिक भाषेत अनुवादही झाला आहे. आपला नम्र ध्येयनिष्ठ M.K. गांधी. गांधीजी यांची 8 पत्रं उपलब्ध आहेत. ती मिळवून वाचली पाहिजेत. त्यावरून गांधीजींच्या अहिंसा मार्गावरील प्रेरणा टॉलस्टॉयच होते हे आपल्या लक्षात येईल.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: देश की। श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदन।
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:07 झाली आहेत. प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊलवाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काही नाही बघू तुझं फार.
0: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद, तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही माली.
4: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
5: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातल्या सर्वाधिक वसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविना 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दूध पनीरसह अन्न भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून, राज्यामध्ये 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यामध्ये GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 2025 मध्ये पुणे हे भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं मोठं जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या

0: केंद्रांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. 2026 अखेरीला जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या मोबदल्याला विलंब झाल्यास लोकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात 1% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यापुढे विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावरचे व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यापेक्षा 1% अधिक असणार आहे. यासाठी संबंधित कायद्यातल्या कलम 72 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी अशा प्रकल्पांकरता खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कामध्ये 25% सवलत देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025-2035 मध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यामुळे आता कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर स्थापन होणाऱ्या खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी एकच कायदा लागू करण्यात येईल. कृषी विभागाच्या कृषी आयुक्तालयात संचालक, अप्पर संचालक आणि 2 सहसंचालक अशी 4 नवीन पदं निर्माण करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटी रुपये कर्ज घ्यायला, तसंच नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकील कार्यालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. दिवसभराचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्यानं राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव आता केरळम असं करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 हेही मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोन्ही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. कामकाज पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनांबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र निश्चितपणे घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इस तिरंगे को हम कभी भी झुकने नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले. तिरंग्यासाठी अनेकांनी मोठा त्याग आणि बलिदान दिलं आहे, त्यामुळे तिरंगा हाती घेतल्यावर प्रत्येक नागरिकानं देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मिती करता या ठिकाणी रस्त्यावर आलाय।

0: हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे। आणि म्हणून हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात। बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय, त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत। आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत।
1: या तिरंगा यात्रेत तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। हातात तिरंगा ध्वज घेऊन नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही ढोल ताशांचा गजर आणि बँड पथकाच्या साथीनं नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। काही दिव्यांग नागरिकही आपल्या दुचाकीसह यात्रेत सहभागी झाले होते। वंदे मातरमच्या गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली। शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे।
2: नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केल्या। मुंबईमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये ते बोलत होते। यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या। अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा असंही ते म्हणाले। महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वस्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना पूर्णपणे सुविधाही मिळाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। एसटीच्या अंतर्गत विकसित करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 या स्पर्धांचं आयोजन आजपासून पुण्यामध्ये करण्यात आलं आहे। 23 ऑगस्टपर्यंत पिंपरी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रा स्टेडियममध्ये ही स्पर्धा होत असून आज दुपारी 3:30 वाजता महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे। हवामान। उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। रत्नागिरीतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। पुणे घाट परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविनाच 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर। आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत दिनविशेष. 12 ऑगस्ट 1942 पुणे शहरासाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस ठरला. चले जाव चळवळीत 12 ऑगस्ट 1942 या दिवशी पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात ब्रिटिशांनी रणगाडे आणून गोळीबार केला. त्यात 2 नागरिक ठार झाले होते आणि 16 जण जखमी झाले होते. राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या राजसन्यास या नाटकाचा पहिला प्रयोग 12 ऑगस्ट 1922 या दिवशी सादर झाला. राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ 4 वर्षांनी हा प्रयोग सादर झाला. शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य या नावाचं साप्ताहिक सुरू केलं. ग्रँड मास्टर हा किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1959. कवी समीक्षक अनुवादक फ.मुं. शिंदे यांचा जन्म 12 ऑगस्ट 1948. भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919. आपण ऐकत होतो दिनविशेष.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत

0: आहे सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना, आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
2: सर, अखरत ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मँडेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना मी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे, त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळेही आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत, 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील

0: वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. एक वर्षापेक्षा जास्त एनपी अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेलं आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपी अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांनाही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात. किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आता ही जी योजना आहे त्याची खरं तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहे, कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
0: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. पण 2017 कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 माफ केलं होतं. 2019 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. पण 2 लाखाच्या वरती जी OTS योजना आहे ती 2019 नव्हती. ती योजना आताच्या 2026 आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलं आहे. त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आतापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे. आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत, गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
1: नक्की सर, याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेला आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले

0: शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत?
1: या योजनेमध्ये जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकीत झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाहीये, अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे, हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 ची जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे, ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून घेण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
2: सर, आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोते हो, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक
6: बेडेकर तयार मसाला.
3: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
7: नमस्कार.
3: 1921 साली लोणचं बनवायला सुरुवात झाली आणि 1940 एक्सपोर्टही चालू झाला असं तुम्ही म्हणाला होता. आता इतक्या कमी वेळात बेडेकर लोणचं प्रसिद्ध कस काय झालं?
7: खरंय, आणि याचं सर्व श्रेय हे माझे आजोबा अण्णासाहेब बेडेकर यांनाच जातं, कारण त्यांनी ह्या व्यवसायाच्या साठी एवढी मेहनत केली आहे. आणखीन लोणचं हे उत्पादनच त्यावेळेला बाजारात विकत मिळत नसे ते पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करणारे माझे आजोबा होते. आणि हा जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज म्हणतात हा आम्हाला सगळ्यात हात देऊन गेला. आणखीन त्याच्यामुळे आमच्या लोणच्याची प्रसिद्धी वाढली. प्रसिद्धी वाढण्याचे आणखीनही काही महत्वाचे घटक आहेत. ते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट कच्चा माल वापरून आणि चव सुद्धा दर वेळेला एकाच चवीचं लोणचं आपल्याला कसं देता येईल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. दर्जा

0: ला आणि ह्याच बरोबरीने आपण लोणचं बनवत आहोत याची जाहिरात सगळीकडे व्हावी. त्या काळी ज्या काही मीडियाज उपलब्ध होत्या त्या मीडियाज प्रमाणे जाहिराती करण्याचं त्यांनी तंत्र अवलंबलं. आणखीन आमचे लोणची सर्वत्र मिळू लागले. ब्रिटिश पूर्व काळ होता तो. ब्रिटिश पूर्व काळामध्ये शिकायला भारतातील लोक इंग्लंडमध्ये भरपूर जात असत आणि इकडच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे वसतिगृह असायची. तशी वसतिगृह चालवणाऱ्या आजीबाई बनारसे म्हणून बाई होत्या. त्यांनी पहिल्यांदा 40व्या दशकामध्ये आमचं लोणचं हे इंग्लंडला मागवलं तेव्हापासून आमचा एक्सपोर्ट सुरू झाला.
1: वा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99877-98-747, 99877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, हे जेव्हा तुम्ही लोणचं एक्सपोर्ट करायला सुरुवात केली त्यावेळेला लोणच्या व्यवसायात काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले गेले का?
0: त्या दरम्यान एक माझ्या आजोबांनी खूप नाविन्य पूर्ण असा एक प्रयोग केला असं म्हणूया किंवा तो झाला असं म्हणूया. एक्सपोर्ट आमचे चालू होते, परंतु त्या एक्सपोर्टशी ह्याचा काही संबंध नाही. झाली गंमत अशी, गोष्ट सांगावी अशीच ती आहे की इटालीमधनं इटालियन लिंबांची एक कन्साइनमेंट जी इंग्लंडला जाणार होती ती चुकून मुंबईला येणाऱ्या बोटीत चढली. त्या काहीतरी 25 किलोच्या पेट्या होत्या आणि अशा 100-150 पेट्या एवढी लिंब ही मुंबई बंदरात उतरली. त्या इटालियन लिंबांना मुंबईमध्ये गिराईकच नव्हतं, कारण ती दिसायला आणि चवीला वेगळी असायची. आता हे इथे आल्यावरती हे खराब होणार, नाशिवंत वस्तू असल्यामुळे टाकून द्यावी लागणार,
1: बरोबर
0: असंच सगळ्यांच्या मनात होतं. तेव्हा त्या बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली की ह्या लिंबांचं काय करता येईल. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की गिरगावमध्ये बेडेकर लोणचीवाले आहेत, त्यांना विचारा ते घेतील का.
1: अच्छा.
0: आणि मग आमच्याकडे विचारणा झाल्यावर अण्णाजोबा म्हणाले आपण करून तर बघूया. आणि म्हणून एक वर्ष त्यांनी इटालियन लिंबांचं लोणचं घातलं, आणखीन त्याला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळाली.
1: वा वा, इतके नाविन्यपूर्ण प्रयोग झाल्यानंतर बेडेकर मसालेवाल्यांचं नाव आपल्याला कायम लक्षात राहणार, याबद्दल काहीच शंका नाही. श्रोते हो, अशाच गोष्टी ऐकूयात, पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: बेडेकर मसाला.
5: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: गायिका होत्या शोभा जोशी आणि ही गीतरचना होती वंदना विटणकर यांची.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

0: सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, सोनाली वाटवडेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. या प्रसारणात यानंतर भावगीतं 8:40.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आठ वाजतायत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCCसाठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या

आपल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकानं एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे. वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या.

देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5 लाख हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरड धान्याखालील 168 लाख हेक्टर जमीन असून 103 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. ऊसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कारकिळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस्प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सीमा ताडे यांनी गायलेलं सूर्यकांत खांडेकर यांचं गीत.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

0: गायक होते अच्युत ठाकूर आणि गीतरचना होती प्रसाद कुलकर्णी यांची. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

अपूर्वा रानडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना होती यशवंत देव यांची. आणि याबरोबरच श्रुतेहो भावधारा कार्यक्रम संपला. यानंतर भावगीतांचा आनंद आपण घेणार आहोत 9:30 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजलेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आज भाग 93.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 14वा भाग.
1: याच दरम्यान झोपडी संघाचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं. 15 ऑगस्ट 1965 स्वातंत्र्य दिनापूर्वी जर सरकारनं काळा घोडा त्याच्या जागेवरून हटवला नाही तर झोपडी संघ पुढाकार घेऊन तो पुतळा स्वतः हलवेल, आणि तसं करताना जर पुतळ्याची काही मोडतोड झाली तर त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा दिला. त्याचबरोबर 10 ऑगस्ट रोजी मुंबईतल्या 5 ब्रिटिश पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या कृत्याला फर्नांडिस यांनी राष्ट्रभक्ती असं संबोधलं. परंतु त्या कृत्यात त्यांच्या संघटनेचा हात नसल्याचंही जाहीर केलं. याशिवाय त्यांनी मुंबईतल्या ब्रिटिश उच्चायुक्तांनाही पत्र लिहिलं. ब्रिटिश पुतळ्यांचं जतन करण्याची उत्तम जागा म्हणजे

0: म्युझियम आहे आणि म्हणून त्यांची नासधूस होण्यापासून वाचवण्यासाठी ते 15 ऑगस्ट 1965 पूर्वी म्युझियममध्ये हलवण्याची विनंती त्यांनी भारत सरकारला करावी असंही सुचवलं.
1: जॉर्ज फर्नांडिस यांचा इशारा सरकारने गांभीर्याने घेतला. ब्रिटिश पुतळे हलवण्यासाठी कदाचित सरकारला एक कारण हवं असावं. ते मिळालं 14 ऑगस्ट 1965 रात्री. साधारणपणे 11:45 सुमारास काळ्या घोड्याचा पुतळा त्याच्या चबुतऱ्यावरून हलवून तो राणीच्या बागेत नेण्यात आला. 90 वर्ष काळा घोडा चौकात उभा असलेला हा पुतळा अवघ्या 10 मिनिटात त्याच्या चबुतऱ्यावरून खाली उतरवला गेला.
0: काळा घोडा पुतळ्याबरोबरच चर्चगेटचा व्हिक्टोरिया राणीचा पुतळा, हॉर्निमन सर्कल मधला कॉर्नवॉलिस आणि वेलस्ली यांचा पुतळा, चर्चगेट स्ट्रीटवरचे एडविन सॅम्युएल मॉन्टेग्यू, लॉर्ड सँडहर्स्ट आणि सर रिचर्ड टेम्पल यांचे पुतळे, तसंच भाटिया बागेतला डॉक्टर थॉमस ब्लॅनी यांचा पुतळा, असे एकूण 7 आणखी पुतळेही 14 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या चबुतऱ्यांवरून उतरवले गेले आणि त्याच रात्री भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये हलवण्यात आले. गेटवे ऑफ इंडियावर उभा असलेला लॉर्ड हार्डिंग यांचा पुतळाही याच म्युझियममध्ये नेण्यात आला, तर लॉर्ड रे यांचा पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्टच्या प्रांगणात हलवण्यात आला. रिकाम्या झालेल्या काही जागांवर नंतरच्या काळात भारतीय पुढाऱ्यांचे पुतळे बसवण्यात आले.
1: एकेकाळी भारतासहित निम्म्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजसत्तेचे शक्तिशाली प्रतिनिधी असे हे पुतळे आज उन्हात अन्हात वाऱ्या पावसात दुर्लक्षित अवस्थेत उभे आहेत. पण ते इतिहासाचा भाग आहेत हे विसरूनही चालणार नाही, कारण इतिहास उजळ असो की काळा, विजयाचा असो की पराजयाचा, तो भविष्याला इशारे देणारा, भविष्य कसं घडवावं कसं घडवू नये हे सांगणारा असतो, हे लक्षात ठेवायलाच हवं.
0: साली देशाची फाळणी होऊन वेगळ्या झालेल्या पाकिस्तानातही परदेशी पुतळ्यांच्या विरोधात आंदोलनं सुरू होती. फाळणीनंतर स्वातंत्र्य लढ्यातील मान्यवर नेते पाकिस्तानात परदेशी झाले होते, त्यांचंही पुतळे तिथे नकोसे होत होते. सिंध प्रांतातील असणाऱ्या कराचीतल्या गांधीजी, टिळक आणि हरचंदलाल विशनदास यांच्या पुतळ्यांची मोडतोड केल्याची बातमी 1950 मार्च महिन्यात द बॉम्बे क्रॉनिकल मध्ये प्रसिद्ध झाली. तेव्हा ते पुतळे पाकिस्तानकडून परत घ्यावेत आणि इथे उभारावेत अशी मागणी मुंबईतल्या लोकांनी मुंबई सरकारकडे केली होती.
1: व्हिक्टोरिया राणीचा फोर्ट मधला सिंहासनाधिष्ठित पुतळा 1872 मध्ये हुतात्मा चौकाच्या समोर सिटी ऑफिसच्या मागे मेयो रोड म्हणजे आत्ताचा कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग आणि एस्प्लेनेड रोड म्हणजे आत्ताचा महात्मा गांधी मार्ग यांच्या जंक्शनवर बसवण्यात आला होता. या जंक्शनवर आता टाटा टेलिकॉमची म्हणजेच पूर्वीची विदेश संचार निगम लिमिटेड ही इमारत आणि मनोरा आहे. या पुतळ्यालाही त्या काळचे मुंबईकर देवी मानत असत. या पुतळ्याच्या संदर्भातली माहिती आपण आपल्या या मालिकेत यापूर्वी घेतलेली आहेच.
0: मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा पुतळा हा मुंबई शहराच्या पुतळ्यांच्या इतिहासातला एक महत्वाचा पुतळा. हा पुतळा 1965 साली राणीच्या बागेत हलवण्यात आला होता. इतर पुतळ्यांपेक्षा या पुतळ्याचं वेगळेपण म्हणजे तो आपल्या जागेवरून जाऊन जवळपास 70 वर्ष झाली तरी त्याच्यामुळे त्या चौकाला मिळालेलं काळा घोडा हे नाव आजही टिकून आहे आणि केवळ टिकूनच नाही तर जगभरात प्रसिद्ध सुद्धा आहे. असं उदाहरण निदान स्वातंत्र्यपूर्व मुंबईत तरी दुसरं सापडत नाही. अशा या महत्वाच्या पुतळ्यासंबंधीची माहिती आपल्या मालिकेत इतरत्रही समाविष्ट आहे.
1: स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत इतरही काही पुतळे उभारले गेले होते. आता त्यांच्याविषयी. 19व्या शतकाच्या मध्यापासूनच मुंबईत भारतीयांचे पुतळे उभारायला सुरुवात झाली होती. सर्वात पहिल्या पुतळ्याचा मान मिळाला तो जमशेटजी जिजीभॉय यांना. मुंबईत सार्वजनिक ठिकाणावर 1857 ते 1859 या दरम्यान उभारला गेलेला सर्वात पहिला पुतळा होता।

0: राजकीय पुढाऱ्यांचे पुतळे उभारले गेले होते. गोपाळकृष्ण गोखलेंच्या पुतळ्याला तर चर्चगेट स्ट्रीटवर एडविन मॉन्टेग्यूच्या पुतळ्या शेजारी जागा मिळाली होती. हा पुतळा त्याच जागेवर आजही उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व मुंबईत उभारला गेलेला सर्वात शेवटचा पुतळा होता दिनशा वाच्छा यांचा. हा पुतळा 1940 साली चर्चगेट स्टेशनच्या समोर उभारण्यात आला आणि तो अजूनही त्याच ठिकाणी आहे. येणाऱ्या जाणाऱ्या मुंबईकरांवर लक्ष ठेवून आहे.
1: महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच फिरोजशाह मेहता यांचा पुतळा उभारला होता. हा पुतळा त्या काळात उभारल्या गेलेल्या भारतीयांच्या पुतळ्यातील सर्वात उंच पुतळा होता. तर सर्वात लहान पुतळा डी एन रोडवरचा दादाभाई नौरोजी यांचा होता. आश्चर्य म्हणजे या काळात मुंबईत महात्मा गांधींच्या नावाचा रस्ता होता, पण त्यांचा पुतळा मात्र नव्हता.
2: आणि श्रोते हो, ही होती मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 93. 9:10 झाली आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. गजानन द्वारकानाथ यांचं संगीत होतं आणि हे गीत होतं सप्तपदी या चित्रपटातलं.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.
4: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

सापळा या चित्रपटातलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. माणिकराव पोपटकर यांचं संगीत होतं आणि गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी आणि सुमन कल्याणपूर यांनी.

श्यामा चित्तार, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ मोरे आणि चित्रपट माळावरचं फूल. गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

केला इशारा जाता जाता या चित्रपटातलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं होतं. मुख्य गायिका सुलोचना चव्हाण आणि संगीतकार राम कदम. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. चित्रपट संगीताचा आनंद या प्रसारणात आपण यानंतर घेणार आहोत सकाळी 10 वाजता.

0: शरद जयकर यांचं गीत आपण ऐकलं, सुलोचना देवलकर यांनी गायलं होतं.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: लेकर।
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की।
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
3: नौसेना स्वरवंदना।
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यशवंत देव यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पद्मिनी बिलीवेलय यांचं गीत आपण ऐकलं.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात प्रद्युमन गद्रे यांच्या स्वरातील त्यांचीच रचना आपण ऐकलीत.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया डॉक्टर जयराम चव्हाण यांची रचना आकाशवाणी गायकवृंदांच्या समूह स्वरात. संगीत कानू घोष यांचं आहे.

0: आकाशवाणी गायकवृंदांच्या समूह स्वरात डॉ जयराम चव्हाण यांची रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आनंदी जोशी यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना, संगीत पद्मनाभ गायकवाड यांचं होतं आणि चित्रपट सालबर्डी.

प्रेमाची गोष्ट दोन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रोहित राऊत यांच्या स्वरातील हे गीत होतं विश्वजीत जोशी यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं होतं अविनाश विश्वनाथ यांनी. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात प्रशांत जामदार आणि अभिजित कोसंबी यांनी गायलेलं अष्टपदी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती प्रशांत जामदार यांची आणि संगीत मिलिंद मोरे यांनी दिलं होतं.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात यंदा सावधान या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती अरुण धामणकर यांची आणि संगीतबद्ध केलं होतं संदीप आणि योगेश यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया

क्लब 52 या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. चंद्रकला दासरी यांच्या स्वरातील हे गीत होतं सुजाता पवार यांचं आणि याला संगीत दिलं होतं करण आणि दर्शन यांनी. श्रोतेहो, या गीतासोबतच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणा वादन ऐकवित आहोत. राग गुजरी तोडी गत सुल तालात निबद्ध आहे. त्यांना पखवाज चिसाद मृणाल उपाध्याय यांची. ऐकूया उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणा वादन राग गुजरी तोडी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं गुजरी तोडी रागातील रुद्रवीणा वादन आपण ऐकलं. त्यांना पखवाजची साथ मृणाल उपाध्याय यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
2: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
1: तेव्हा श्रोते

0: हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदन.
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो, 11 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत आणि सहज संवाद.
1: सहज संवाद.
0: आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी सुलभा सौमित्र आणि माझ्यासोबत आज वर्षा आहे. सर्व श्रोत्यांना खूप मनापासून नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
0: वर्षा, आज श्रावणाची म्हणजे आता चाहूल लागायला सुरुवात झालेली आहे. वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता आहे आणि आजची रात्र तर खास आहे. आज आहे दिव्यांची अमावस्या आणि आकाशात आज चंद्र नाही, पण आपल्या घराघरात दिवे उजळतील, देवघरातील समई स्वच्छ केली जाईल, नाही का, आणि पितळी दिवे आपले लखलखतील, वाती तयार होतील आणि संध्याकाळी जेव्हा ती पहिली ज्योत पेटेल तेव्हा असं वाटेल की जणू घरात फक्त दिवा नाही तर एखादी आठवण उजळली आहे. कधी आजीच्या हातची समई आठवते तर कधी आईच्या हातची आरती आठवते आणि कधी बालपणीची ती छोटीशी पणती आणि कधी वाटतं की आपण मोठे झालो, शहर बदलली, घर बदलली, आयुष्य बदललं, पण त्या दिव्याचा प्रकाश मात्र अजूनही तसाच आहे. हो ना वर्षा?
2: हो हो मॅडम, नक्की.
0: आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांच्या अमावस्येची शुभेच्छा देऊन करणार आहे. आणि आज श्रोत्यांसाठी एक असं दर प्रत्येक सहज संवाद या कार्यक्रमात आम्ही एका तज्ज्ञांना किंवा व्याख्यातांना घेऊन येत असतो. आज मात्र एका सेलिब्रिटीशी आपण गप्पा मारणार आहोत, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत. श्रोते हो, सिनेमा ही कला सर्व कलांचा समावेश असलेली कला आहे. त्यात संगीत, नृत्य, नाट्य, चित्र अशा सगळ्याच कला सामावलेल्या असतात आणि म्हणूनच सिनेमा ही सर्वश्रेष्ठ कलांपैकी एक मानली जाते. आजकाल सगळीकडेच सकारात्मक पहा, सकारात्मक जगा, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असं चाललेलं असतं. पण नकारात्मक जगण्यातून उठून आलेली सकारात्मकता किती आश्वासक आणि कणखर असते आणि कशी सगळ्या जगाला पुरून उरते याचं उत्कृष्ट उदाहरण आज माझ्यासमोर बसलेलं आहे. त्याने कुठल्याही तथाकथित दिग्दर्शकाच्या हाताखाली काम केलेलं नाही किंवा कुणाची हांजी हांजी सुद्धा केली नाही. तो परदेशी जाऊन सिनेमा शिकला नाही किंवा शहरात राहून हायफाय लोकांमध्ये वावरला देखील नाही. तरी श्रोते हो, त्याच्या 3 सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेलं आहे. त्याला स्वतःलाही दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याचा गुरु म्हणजे त्याचं आयुष्यच आहे आणि स्वतःचं आयुष्य आहे तसं स्वीकारून त्याने सिनेमासारख्या सर्वदूर पसरलेल्या माध्यमातून कलात्मकतेची भरजरी किनार शेवून

0: श्रोते हो, नागराज मंजुळे आज आपल्यासोबत आहेत स्टुडिओत. नागराज, मी मनापासून असंख्य श्रोत्यांच्या वतीने तुझं इथं मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करते. आणि सैराटला इतकं घवघवीत, इतकं कमर्शियल यश मिळाल्याबद्दल मनापासून खूप खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: नागराज, खरं तर सैराट असेल तुझा किंवा फँड्री आहे किंवा पिस्तुल्यासारखी शॉर्ट फिल्म आहे, तर हे सगळं बघून असं वाटायला लागलं की दिग्दर्शक होण्यासाठी काय असावं लागतं?
1: ह्याची व्याख्या म्हणजे दिग्दर्शक आणि दिग्दर्शकाला काय लागतं हे मला कळायच्या आधीच कदाचित मी दिग्दर्शक झालो आहे.
0: अच्छा.
1: पण मला एक असं वाटतं की तुम्हाला कुठलाही कलाकार होण्यासाठी एक चांगलं माणूस असायला पाहिजे आणि तुम्ही चांगलं काय म्हणायचं जगण्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे आणि ते संचित तुम्ही किंवा त्या जगण्याला एकूणच प्रतिसाद कसा देता हा पण भाग आहे. मी या ह्याच्यात पडण्यापेक्षा मला वाटतं की दिग्दर्शक नावाचा एखादा काहीतरी जॉब असतो, एखादं प्रकरण असतं हे मला पूर्वी कळत नव्हतं जेव्हा चित्रपट मी बघतोय. आणि मी जवळजवळ मला आठवतं तेव्हापासून सगळ्या फिल्म्स बघतोय, विशेषतः बॉलिवूड आणि मिळेल त्या काळात ज्या फिल्म बघायचो तेव्हा असं वाटायचं नाही की दिग्दर्शक नावाचं कोणीतरी प्रकरण त्या फिल्मच्या मागे असतं असं मला माहीत नव्हतं सुरुवातीला. मला वाटायचं की हे सगळे स्वतःहून करतात असं व्हायचं आणि त्या खरं तर ते त्या काळी फिल्म नव्हतं तर ते एक वास्तवच असायचं, कारण की ते इतक्या गंभीरपणे त्या सगळ्या अनुभवात भिजून निघायचो की ते खरं वाटायचं. अमिताभच्या सगळ्या फिल्म्स असतील सगळं आणि त्याच्यानंतरच्या गोविंदा, जितेंद्र, मिथुन आणि त्या काळात मला माहीत नव्हतं, पण जसं जसं मोठा व्हायला लागलो मग मायापुरी नावाचं नियतकालिक त्या काळी स्टँडवर मिळायचं तर ते वाचायचो. आमच्याकडे एक संचार नावाचा पेपर आहे सोलापूर जिल्ह्यात, तर त्याच्या सितारा नावाची पुरवणी यायची शुक्रवारी, तर त्याच्यातही फिल्म विषयक लिखाण असायचं. आणि तेव्हा मग कळायला लागलं की दिग्दर्शक नावाचा कोणीतरी व्यक्ती हे सगळं बघतो आणि कॅप्टन ऑफ द शिप त्याला म्हणतात आणि तो फिल्म कशी व्हायला पाहिजे एकूण त्याचं सगळं श्रेय जे आहे प्रामुख्याने दिग्दर्शकाला जातं आणि त्याच्या दृष्टीतून ही फिल्म बनते. तर आता दिग्दर्शक व्हायला काय लागतं मला माहित नाही, पण मी दिग्दर्शक झालो आहे आणि मग जे काय असेल ते माझ्याकडं असेल. आणि जसं आपण बोलत होतो मागाशी की मी असं काही फॉर्मल शिक्षण नाही घेतलं दिग्दर्शनाचं, मी अहमदनगरमधून मास कम्युनिकेशन केलं आणि मला माझ्या आयुष्याकडूनच मी शिकलोय की खूप काही ठरवायचं नाही आणि आपापले प्लॅन बदलतात. लहानपणी मला कळत नव्हतं की मला काय व्हायचं, जरा असं कळायला लागलं 8वी 9वी 10वीच्या वयात, तर त्यावेळेस मला ड्रायव्हर व्हायचं होतं सुरुवातीला, मग वाटलं कंडक्टर बरं आहे ड्रायव्हरपेक्षा, मागं बसता येतं आणि गाडी चालवायचं टेन्शन नाही, परत धडकली तरी मागे असेल एसटीत. अशा संकल्पना बदलत गेल्या. मग काही एका कालावधीनंतर मला वाटायला लागलं की मी प्राध्यापक होईन आणि मग मला कविता लिहायची वाचायची आवड जेव्हा निर्माण झाली तर मला वाटायचं की प्राध्यापक व्हावं, पण त्यावेळेस ते कन्फ्युजन होतं की मला आवडतंय काय आणि मला ते जॉब मिळेल का.
0: म्हणजे त्या जॉब पोलीस पण होतं ना नागराज,
1: पोलीस पण असा अपघातानच मित्रांच्या, मी बास्केटबॉल खेळायचो खूप चांगला, फिजिक चांगलं होतं सगळ्या मैदानी खेळात, पोलीस पण असाच मित्राचा राम पवार नावाचा माझा मित्र आहे त्याच्याबरोबर राहून राहून मी भरती झालो. भरती झाल्यावर मला कळलं की हे नाही करायचं, म्हणजे काय करायचं हे मला अजूनही कळत नाही खरं तर, पण काय नाही करायचं हे हळूहळू कळत गेलं आणि आता आता काही गोष्टी ठाम कळतात की ह्या नाहीत करायच्या, पण अजूनही मला काय करायचं मला माहित नाहीये. मला फिल्म मेकर व्हायचं मी असं ठरवलेलं नव्हतं, अजूनही माझा अट्टास नाही की मला फिल्म मेकर म्हणूनच खूप मला काम करायचंय किंवा नाही का मरेपर्यंत करायचंय. आणि मी ज्या घरात जन्मलो, ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्यांनाच माहित नव्हतं की काय करायचं, त्यांना वाटत की सावलीतली नोकरी करावी, हा माझ्या वडिलांचा शब्द होता परवलीचा की सावलीतली नोकरी बघा. आता सावलीतली नोकरी म्हणजे सावलीत खड्डे खाणले तरी चालतील असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि त्यांना वाटत शिकावं, शिकून काय करायचं त्यांनाही माहित नव्हतं मलाही माहित नव्हतं. आणि करता करता मी जसं मागाशी म्हणलो कवितेची साहित्याची वाचनाची आवड निर्माण झाली, मग मी लिहायला लागलो वाचायला लागलो, मग मला वाटलं की पुण्यात जाऊन शिकलं पाहिजे प्राध्यापक व्हायला पाहिजे. पुण्यात येऊन शिकलो तेव्हा कळलं की प्राध्यापकी आणि बीएड डीएड करणं हे पण खूपच विचित्र काम आहे आणि त्या सगळ्या प्रभावात तुम्ही कुठं जाणार, आणि तसा मी चांगला विद्यार्थीही नव्हतो. मग त्या सगळ्या रांगेत उभं राहून कंटाळलो, माझ्या मित्रानं अपघातानं त्यानं एका इन्स्टिट्यूटला तो प्राध्यापक म्हणून गेला, दुसऱ्या एका मित्रानं सुचवलं की तू ऍडमिशन घे आणि मी तिकडं ऍडमिशन घेतलं आणि तिकडे ज्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट फिल्म करायची होती आणि ती प्रोजेक्टचा भाग म्हणून
0: मला तेच विचारायचं होतं. पण आता तू एक उल्लेख केलास की डीएड बीएड काही करायचं नव्हतं वगैरे, पण तुझे सिनेमा बघून तर तू सगळ्या नव्या लोकांनाच घेत असतोस आणि नव्या लोकांना घेऊन म्हणजे इतका अभिनय वगैरे त्यांना शिकवतोस, तर ह्यातला शिक्षक किंवा हे पात्रांकडून काम करून घेणं आहे ह्याबद्दल काय कशी ही प्रोसेस असते?
1: हा खरं तर माझ्या आवडीचा पण विषय, म्हणजे मला ते मजा येते की नव्या लोकांवर काम करू तुम्ही. ह्याला काही कॉन्शियस अनकॉन्शियस अशी कारणं पण आहेत, कारण की ज्या पद्धतीच्या कॅरेक्टर मी लिहितो तर त्या पद्धतीच्या कॅरेक्टरला साजेसे चेहरे मला शोधायचे असतात आणि फिल्म हे असं माध्यम आहे की खूप कमी वेळात तुम्हाला कॅरेक्टरची ओळख करून द्यायला लागते, खूपच कमी वेळात, म्हणजे एकूण फिल्मच तुमची 1.5-2 तास

0: तासाची आणि आता सैराट सारखी असेल तर 3 तासाची फिल्म असू शकते. आणि त्या सुरुवातीच्या 4 मिनिटात जर त्या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला जर ओळख नाही झाली तर तिथून पुढची गोष्ट ऐकण्यात मला रस नाही राहणार. का नाही वाटलं त्याला वेगळी कारणं असतील तर ठीक, नाही तर मग तुमचं ते कॅरेक्टर फसतं. म्हणून मी लुकला खूप महत्व देतो की कसा दिसतोय, आणि त्याच्यानंतर मग त्याचा आवाज, मग त्याची देहबोली, आणि मग त्याच्यानंतर मी आहेच की ऍज अ डिरेक्टर म्हणून आपण त्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं. म्हणून त्या शोधापोटी मी अशा लोक शोधतो की ते करेक्ट वाटतील, म्हणजे जब्या. तुम्हाला सोमनाथ आवडेला न बोलताही बघितलं की तुम्हाला वाटेल हा जब्या. आता सैराट असेल किंवा फँड्री असेल, फँड्री किंवा त्याच्या आधी पिस्तुल्या होता, हे कॅरेक्टरच नवीन होते. कायकड्याच्या पोराबद्दल फिल्म मला वाटत नाही कधी झाली मराठी चित्रपट इतिहासात याच्या आधी. मग कायकड्याचं पोरग, जब्या नावाचं पोरग जे डुकरा मागं पळतंय काहीतरी स्वप्न बघतंय, असं जर मी जर वर्णन केलं तर तुम्हाला तो कसा दिसला असता जर तुम्ही सोमनाथ आवडेला नसतं बघितलं? तर तो एक छान गुळगुळी तसा पोरगा नाही दिसणार. मग दिसेल तर कसा? तर मग मला वाटतं की जब्यासारखा दिसला पाहिजे, किंवा जब्याची वडिलांची भूमिका करणारा नट किशोर कदंबरी असले तर त्यांचा चेहरा आणि त्यांचा अभिनयाचं एकूण काय म्हणता येईल त्याचा पोत, तो पण त्याला कारण ठरतो. तर चेहरा माझ्यासाठी खूप महत्वाचा, व्यक्तिमत्व खूप महत्वाचं, त्याच्यामुळे मी शोध घेतो.
1: पण आता सैराटमध्ये जे आर्ची, परशा यांची कशी काय निवड केलीस?
0: मी ऑडिशन करत होतो वेगवेगळ्या गावात, आणि मी अकलूज जे आहे सोलापूर जिल्ह्यात, तर त्या अकलूजमध्ये ऑडिशन करत होतो. आणि माझी मैत्रीण जी आहे, म्हणजे रिंकूची आई जी आहे, ती माझ्या गावची आहे, आणि ती मला भेटायला आली आणि तिच्यासोबत रिंकू आलती. तर रिंकू छोटी होती, म्हणजे 7वीत होती त्या काळी, तर ती मला भेटायला आली. तिला बघितलं बघितलं असं इन्स्टिंक्टिव्हली वाटलं की यार ही आर्ची असू शकते. बाकीच्या आश्चर्य वाटलं की ती इतकी छोटी आहे आणि तिला बोलल्यानंतर तिचा आवाज कोवळा आहे, पण मला का कुणास्ठाव खूप असं खात्रीशीर वाटत होतं की हीच आहे. आणि मग तिथून पुढे खूप दिवस वाट बघितली, जवळजवळ 1 वर्षभर तिचं वेगवेगळ्या पद्धतीनं ऑडिशन घेतलं, तिच्या आवाजाबद्दल आम्ही बाबत काम केलं, असं तिचं कास्टिंग झालं. आणि आकाशचं कास्टिंग खूप लोकांचं मी ऑडिशन घेत होतो, तर सगळ्यांना माझ्या भावांना मित्रांना मी सांगून ठेवलं होतं की अशा अशा पद्धतीचं कोणी दिसलं तर तुम्ही पण लक्ष ठेवा आणि मला सांगा. तर तो माझ्या गावात कुस्ती शिकायला आला होता आकाश, तो मूळचा पुण्यात आहे, पुण्यात राहतो तो, पण तो आकाश माझ्या गावाला योगायोगानं तिथं तो कुस्ती शिकायला आला होता. आणि तिथं तो स्टेशनवरती माझ्या भावाला दिसला, त्यानं फोटो काढला आणि मला व्हॉट्सअप केला. त्याचे फोटो बघून मला छान वाटला, इंटरेस्टिंग त्याचा लुक वाटला, पण त्याचं वजन जास्त होतं. त्याला बोलवून घेतलं आणि त्यानं जवळजवळ 12-13 किलो वजन कमी करायला सांगितलं सुरुवातीला. त्याच्यानंतर परत त्याला बघितलं, त्याचे फोटो शूट केलं आणि मग त्याच्याशी बोलून मग त्याचंही कास्टिंग तसं झालं.
1: तुझी फिल्म म्हणजे कविताच असते, मला वाटतं की तू कवी आहेस, त्याच्यामुळे ती संबंध अशी. आम्ही एक फँड्री बघितला किंवा सैराट बघितला, तर सैराट पण एक प्रकारची अशी कविताच वाटते आम्हाला. श्रोत्यांनाही सांगू की तुझा उन्हाच्या कटाविरुद्ध हा कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध झालाय. मला याच्यावरून वाटतं की तुझ्यातला दिग्दर्शक आधी का कवी आधी?
0: कवी आधी हे तर उघडच आहे, म्हणजे फिजिकली जरी बघितलं आपण की मी कविता आधी लिहायला सुरुवात केली आहे आणि माझा संग्रह त्याच्या आधी चाला होता. माझा चित्रपट मी कुठलाही करण्याच्या आधी मला वाटतं पिस्तुल्या केली होती, पण लिहित होतो आधीच मी.
1: अच्छा,
0: खूप गुंतागुंतीचं आहे की तुमच्यातला दिग्दर्शक कधी रुजला आणि तो कधी विकसित झाला.
1: तू दिग्दर्शक म्हणून आता इतका प्रसिद्ध नाही तर लोकप्रिय पण झालास, म्हणजे प्रसिद्ध लोक असतात पण तू लोकप्रिय सुद्धा झालास सैराटच्या निमित्ताने. आणि हे फार कमी दिग्दर्शकांच्या बाबतीत होतं, म्हणजे नागराज मंजुळेची फिल्म असं लोक म्हणतात, म्हणजे आर्ची परशाची किंवा झब्याची फिल्म असं नाही आम्ही म्हणत, नागराज मंजुळेची फिल्म आहे. तर हा तुझा जो सगळा प्रवास आहे आजपर्यंतचा, हे सगळं उत्स्फूर्त जगणं, उत्स्फूर्त लिहिणं किंवा स्वतःच्या कोशात राहून ही सगळी नवनिर्मिती करत राहणं वगैरे, ह्याबद्दल आता काय वाटतं तुला? सैराट इतकी सुपर डुप्पर हिट झाली आहे फिल्म, खूप कोटी कोटीच्या घरात त्याचं आकडे चाललेले आहे.
0: आम्ही तिला भुंगाट हिट असं म्हणतोय, आता नवीन शब्द आम्ही काढलाय. आणि
1: काय भुंगाट?
0: भुंगाट, भुंगाट आमच्या गावात चिंगाट भुंगाट जे शब्द आहेत ना त्यातला, कारण की ते ब्लॉकबस्टर हे आता हे जे काम केले हे सैराटच्या पद्धतीचं तिनं काम केलंय. आनंद वाटतो की कमर्शियली ती इतकी हिट झाली, पण मी त्याला वेगळ्या पद्धतीने बघतो. इतके पैसे कमवले याचा अर्थ खूप लोकांनी बघितली, आणि खूप लोकांनी बघितली त्याचा खूप आनंद होतो. आणि ज्या पद्धतीने लोक बघतायत,
1: नाही मला एक विचारायचं नागराज की सैराट फिल्म मधली जी नायिका आहे त्या नायिकेला तू सगळं कर, म्हणजे इतकं स्वातंत्र्य दिलंय तिच्या वडिलांनी तिला सगण्यासाठी, पण लग्नाच्या बाबतीतलं स्वातंत्र्य नाही, तर अशी नायिका तुझ्या म्हणजे कुठून डोक्यात आली अशी?
0: मी अशाच नायिका बघत आलेलो आहे, अशाच स्त्रियांना बघत आलेलो आहे की खूप काळापासून हेच घडतं. तुम्ही
1: नाही, पण हे कसं तुझ्या डोक्यात आलंय असं?
0: स्त्रियांच्या बाबतीत असं होतं, आणि विशेषतः लग्न व्यवस्था ह्याच्यावर तर खूप देखरेख आहे आपले, म्हणजे पहिल्यापासून एका व्यवस्थेची की तुम्ही बाकी काही करा, याच्यात ढवळाढवळ करू नका. आणि मग आपण त्याला स्वातंत्र्य म्हणायला लागतो, पण ते याच्यात ते आहे की ते झिडकारले की मग तुमचे प्रश्न सुरू होतात, अडचणी सुरू होतात. आणि आर्ची हे कॅरेक्टर एकदम म्हणजे काय म्हणायचं तर मला खूप खूप माझ्या आयुष्यातल्या खूप स्त्रियांपासून मी प्रेरणा घेतलेली आहे. माझी आत्या होती, मोठी आत्या, ती खूप धडाडीची आणि खूप समंजस स्त्री होती. आणि त्याच्यानंतर काही अशा बायका, काही कल्पना माझ्या, समजा मला वाटते की असं का होऊ नये, म्हणजे एकदा असताना एक घटना घडते आणि वाटते की आपण पुढची कल्पना करतो. तर असे त्या आर्चीच्या कॅरेक्टरमध्ये मी सगळे कल्पनेचे रंग भरले, पण मला वाटायचं की असं कधीतरी असावं.
1: पण मला एक विचारायचं नागराज, की पिस्तुल्या हे तुझी कॉलेजसाठी तुझा प्रोजेक्ट होता बरोबर, पण मग ह्याची शॉर्ट फिल्म कशी काय तुला कराविषयी वाटली?
0: म्हणजे ते कसं, कॉलेज तुम्हाला काही गोष्टी पुरवतं आणि काही बाकीचा खर्च तुम्हाला करायचा असतो आणि शॉर्ट फिल्मच करायची असते, त्यामुळे शॉर्ट फिल्म केली. खरं तर ती गोष्ट इतकी छान आहे, इतका पसारा आहे त्या गोष्टीचा की मला बऱ्याचदा वाटतं की त्याची एक फीचर फिल्म करायची मला. आणि कदाचित मी केली नाही,
1: आता आहे
0: माझ्या डोक्यात आहे ते, मी लिहून माझ्याकडे ती गोष्ट तयार आहे, पण असा वेळ मिळाला तर मी नक्की ती गोष्ट करायची आहे मला पिस्तुल्या.
1: जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की उन्हाच्या कटाविरुद्ध हा तुझा जो कविता संग्रह आहे, पण तुझा हा कविता संग्रह मला नाही वाटत की फार जणांना माहिती असेल किंवा काय, तर त्याच्यातली कविता वगैरे एखादी म्हणालस किंवा आत्ता तुला अलीकडे काही सुचलेलं असेल आणि ते जरी आम्हाला ऐकवलंस तरी चालेल.
0: मी काही सुचलेले लिहिलेले, पण मी खूप वाईट आहे या बाबतीत की मला पाठ नसतं, ते
1: पाठ नसतं. पुस्तक आहे माझ्या हातात,
0: हे पुस्तकातलं काहीतरी वाचून दाखवेन मी. एक कविता मला ती सुरुवातीची आठवते, तीच मी म्हणेन. ओठात कुठवर चिरडाव्यात अंतरीच्या हका, कवितेच्या सुईनं किती घालावा टाका. ओठात कुठवर चिरडाव्यात अंतरीच्या हका, कवितेच्या सुईनं किती घालावा टाका. जखम चिघळते घातलेल्या टाक्यातून, आकाश कोणवतं सुईच्या नाकातून. आणि मला बरंच असं होतं की आपण जे काही करतो ना त्यातनं आपण आपली जखम शिवतो, आपण आपल्या जखमेवर फुंकर घालतो की आपण ते अजून उसवत बसतो, अजून त्या जखमेत काय म्हणायचं ती जखम ताजी करून टाकतो. हा मला नेहमीचा गोंधळ होतो. म्हणजे तुम्ही ते काय करता ते, ही प्रोसेस खूप गमतीशीर आहे की ती विसरण्याची आहे की ती आठवण्याची आहे, तर ती काही कळत नाही. कवितेची मजा येते आणि आत्ता जरी मी कमी लिहित असलो तरी लिहितोय काही.
1: तो नवीन मुलांनाच घेतो, परंतु अनुभवी लोकांना का घेत नाही? म्हणजे फँड्रीज जसं सगळे नवीन होते, पण एकच आर्टिस्ट त्यातला अनुभवी होता, म्हणजे किशोर कदम हे कॅरेक्टर जे करायचे झब्याचा बाबा, मग हा रोल त्यांना द्यावासा का वाटला तुला?
0: खरं त्यात म्हणजे आता पहिल्यांदा हे बोलतोय मी, पण त्यात माझा चॉईस जर मला दिला तर फक्त किशोर कदम होता इंडस्ट्रीतला, पण तो चॉईस प्रोड्युसरचा पण जास्त होता.
1: अच्छा.
0: म्हणजे मला कुणी घ्यायचं होतं असं नव्हतं, पण प्रोड्युसरचं मत होतं की कुणीतरी एक नाव पाहिजे, तू नवीन आहेस, त्यांचं मत होतं की कुणीतरी घे. आता कुणीतरी मग फक्त मला एकमेव चेहरा जो होता की जो दिसला की मी यांच्यासोबत हे करू शकतो, पण ते किशोर कदम हे नाव होतं. आणि फॅन्ट्रीत किशोर कदमांचा मी खूप डायलॉग खूप उलटे सुलटे करून हे केलेत, तर हे कदाचित त्यावेळेस कोणालाच माहित नव्हतं की मी असं करतोय, पण मी जाणीवपूर्वक लिहिलेले डायलॉग उलट सुलट करून त्यांना दिले. आणि त्यांनी स्वतः जे कष्ट घेतले त्यासाठी ते पण वाखाणण्यासारखे आहेत. एखादा ऍक्टर इतकं कष्टपूर्वक काम करू शकतो हेही मला ऍक्च्युली माझा पहिला अनुभव होता. मी स्वतः घाबरलो होतो, पण पहिल्या दिवशी मी जवळजवळ त्यांचे 3-4 रिटेक झाले आणि मला भीती वाटत होती की मी रिटेक करतोय, पण किशोर सर स्वतः म्हणले की तुला जोवर समाधान होत नाही आणि तुला असं वाटतंय की मी ऍक्टिंग करतोय टिपिकली, तर तू मला अडव. आणि माझा खूप कॉन्फिडन्स वाढला. त्याच्यानंतर कदाचित आम्ही खूपच, म्हणजे मी नौखा असूनही मला कुठेही न भासू देता एखाद्या मित्रासारखं माझ्याशी वागून मला बळ देऊन त्यांनी मला सहकार्य केलं.
1: सैराट बद्दल आम्हाला खरं तर खूप उत्सुकता आहे की सैराट मध्ये असे असे काही काही सीन आहेत की जसं गाण्याचं शूट आहे किंवा ते विहिरीत मुलं उड्या मारतात, ते त्यांना खरंच पोहायला येतं का?
0: हो, अर्थात सगळ्यांना पोहायला येतं. गावची मुलं आर्चीलाहून पोहायला येतं आणि आर्चीनं उडी मारली नव्हती, पण तिला मी उडी मारायला लावली त्या सीनच्या वेळेस. आणि तिला असं फसवून, मी जसं म्हणालो ना, प्रत्येक ऍक्टरशी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वागून त्यांच्याकडनं करून घ्यायला लागतं. पण तिला सुरुवातीला एकदम खालच्या पायरीवर उभं केलं, म्हटलं बघ इकडून भीती वाटत नाही, मारू शकतेस ती. म्हणले हा. म्हटलं आणखी एकच पायरी चढायची. तिला एक एक पायरी करत मी जवळजवळ मला 15-20 पायरीवर घेऊन गेलो आणि तिला उडी मारायला लावली. पहिली घाबरत मारली, तिचे एक्सप्रेशन नव्हते, पण दुसऱ्या उडीत तिनं तिला कॉन्फिडन्स आला. आणि डिरेक्टर म्हणून तुम्हाला मॅनेजर असावं लागतं. आता ह्या सगळ्या व्यवस्थित तर तुम्हाला एक व्यावहारिक एक माणूस कसा असतो तसं असायला लागतं. अनेक गोष्टींचा उपयोग करून तुम्ही साम दाम दंडभेद ज्याबद्दल म्हणतो तसं करून तुम्हाला तुमचं काम करून घ्यायला लागतं. ही पोरं तर गावची असल्या कारणानं त्यांना पोहायला येत होतो. हा जो आपला तानाजी जो आहे, ज्यानं बाळ्याचा रोल केलाय, तर तो तर खूप चांगला पोहणारा मुलगा आहे. आणि त्यानं ज्या पद्धतीने उडी मारली तर तो पट्टीचा पोहणारा आहे ते लगेच कळतं. आणि मी सुरुवातीला ऑडिशन घेतानाच जो मुलगा अपंग आहे ज्याला पोहता येतं अशाच मुलाच्या शोधात होतो, तर तो त्यात एकदम करेक्ट आहे तानाजी.
1: पण हे का कॅरेक्टर निवडलंस अपंग असं कॅरेक्टर?
0: काय होतं की ना, आपण ऍक्टरला घेतो आणि अपंगाचं काम करायला येतो, मला ते वाटलं की अपंग लोकच करू शकतील ना, हे कोणीतरी अपंगच असायला पाहिजे की जो त्याची भूमिका करेल. आणि मला

0: म्हणजे त्याच्यात एक माझा मित्र पण आहे की ज्याचं इन्स्पिरेशन आहे या कॅरेक्टरमध्ये, आणि मी जो लिहितो तो इतक्या इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे त्याचं बाळूच नाव आहे, बाळू बनसोडे, आणि तो खूप मजेशीर आहे. तर त्याचं कॅरेक्टर म्हणजे माझ्या डोक्यात होतं हे सगळं लिहिताना, आणि मला वाटलं की खरं तर त्याचं वय कमी असतं त्यालाच बाळ्या करायला लावलं असतं, आणि अर्थात त्याचं कमी असतं माझं पण कमी असतं आणि मी स्पर्शा झालो असतो. पण असं
1: आता या निमित्ताने मला विचारायचं तुझ्या मनातली आरची कुठे आहे.
0: अरे ते अवघड आहे आपल्या मनातली आरची आपल्याला सापडणं, पण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या आरची आपल्याला भेटतात आणि आपण पुढे जात राहतो. आता मात्र आरची कुठे काय माहित, आता ही सैराटची आरची आहे तीच आरची आहे म्हणायचं. आता आपलं काय काम नाही, आपण जिवंत केलं ते आपलं श्रेय आहे.
1: बरोबर. पण सैराट मध्ये जे गाण्याचं शूट आहे ना सगळं, म्हणजे जी गाणी आहेत त्याला थोडा एक साऊथ इंडियन टच आहे. म्हणजे तिचं आरचीचं जे दिसणं आहे किंवा आरचीचे जे कपडे आहेत, तर हे साऊथ इंडियन स्टाईल असं काय कारण?
0: खूप लोक काहीही म्हणतात, मला कळत नाही की साऊथ इंडियन काय आहे ह्याच्यात, ते मला माहित नाही.
1: म्हणजे साऊथ इंडियन फिल्म मध्ये कसं, म्हणजे टॉलिवूड मध्ये असं म्हणत अशा पद्धतीचं गाणं शूट होतं
0: असू शकतं, आणि रेफरन्स खूप येऊ शकतात आपल्याला. पण मला वाटलं की मला नेहमी व्हायचं की जगणं खूप साधं सरळ आहे. आता कुठल्याही गाण्यात काही एक्झॅग्रेटेड नाहीये, काहीही असं ज्याला म्हणतो अतिशयोक्त काही नाहीये. हे पण त्यातला पण हिरोइझम आहे की आम्ही करायचो ते हे करायचो, आपल्या मनात गाणं वाजतं इथपर्यंत मला गाणं कळतं. म्हणजे मी आता आपल्यावर तर भारतीय माणसावर इतके संस्कार आहेत ना गाण्यांचे आणि संगीतन का आहेत त्याबद्दल मी खूप साशंक आणि संभ्रमित आहे की लोकांना इतके का गाणे आवडतात, लोक इतके का नाचत असतात, इतके सणवार का आहेत. आणि काल परवाच मी म्हणत होतो गमतीनं कधीतरी नाही की एक सप्ताह किंवा एक पंधरवडा असं करायला पाहिजे की माणसांना रोज नाचायला सांगायचं, दुसरं काही कामच करायचं नाही, खायला प्यायला द्यायचं सरकारनं आणि 15 दिवस नाचायला सांगायचं आणि परत वर्षभर सणवार करायचे नाही.
1: पण ह्या फिल्म मध्ये गाणं आहे तर ते सगळं हॉलिवूडला वगैरे रेकॉर्ड झालेलं आहे, म्हणजे
0: म्युझिक वगैरे.
1: पण हे का म्हणजे आपल्या इथं होऊ शकलं नसतं का, असं काय
0: नसलं होऊ शकतं, कारण की त्याच्या पद्धतीची सिम्फनी आणि ऑर्केस्ट्रेशन आहे. तर ते
1: म्हणजे ही आयडिया तुझी होती?
0: नाही नाही, टोटली अजय अतुल यांची आयडिया आहे, कारण की मला म्युझिकचं काही जास्त कळत नाही. माझा फक्त काय म्हणून मला काळजात ते घुसलं आणि पटलं की मला भारी वाटतं की अरे हे भारी आहे, म्हणजे आवडलं. आपण थेट म्हणतो ना मनाला भेटतं ते. मला म्युझिकचं बाकी काही कळत नाही की हे काय, हे वाद्य काय वाजतात ते सुद्धा मला खरं तर त्याचं नाव सुद्धा माहित नव्हतं. आणि अजय अतुल यांच्या सोबतीने या सगळ्या प्रवासात मला बऱ्याच गोष्टींची माहिती झाली. चेलो कशाला म्हणायचं आणि ते उडबिन ऊद आणि अमुक तमुक असे खूप वेगवेगळी वाद्य वाजतायत हे कळालं. सैराटच्या म्हणजे जे पहिलं गाणं आहे याड लागलं, तर ते गाणं खूप गावठी, त्याचे शब्द आहेत, लोकेशन लोक सगळी गावातली आहेत.

म्युझिकला असं काही आपण सीमित करायला नको असं अजय अतुल यांची आयडिया होती. आणि त्यांना वाटतं की म्युझिक म्युझिक आहे खरं तर, आणि ही पोरं जरी साधी असली तरी ही हिरो आहेत आपल्या या गोष्टीची, तर त्यांना जेवढं पाहिजे तेवढं आपण इज्जत देणं, तेवढ्या ग्रँजरनं आपण त्यांना प्रेझेंट करायला पाहिजे. आणि त्या निमित्तानं हे म्युझिक असं सुचलं त्यांना. आणि सुचल्यानंतर त्याच दिवशी त्यांना झालं की हे आपण कदाचित हॉलिवूडमध्ये रेकॉर्ड करू असं झालं. आणि ते नुसतं बोलून त्यांच्या मनात आलं, खरं तर त्यांच्या मनात असेलही ते सुचल्या. आणि नंतर जेव्हा सगळं रेकॉर्डिंगची वेळ आली तर तेव्हा हे सगळं स्ट्रिंग सेक्शन म्हणतात त्याला जे वाद्य आहे तर ते तिकडं रेकॉर्ड केलं. आणि तिथे ते जे स्टुडिओ आहे तर त्या एका वेळीच अशी 60-70 माणसं बसून ती वाजवत होती. आणि त्यांची महारत पण आहे, काही काही वाद्य आहेत की ती तिथं खूप चांगली वाजवली जातात. आणि तो स्टुडिओ भारी आहे जिथे सगळी हॉलिवूडची फिल्मच्या म्हणजे म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक रेकॉर्ड होतं. तर मला वाटतं त्याच्यामुळे ते योग्य आहे, ते काही अतिशयोक्ती किंवा असं हे नाही, उगीच जाऊन केलेली गोष्ट.

0: सहसंवाद कार्यक्रमात नागराज मंजुळे यांची मुलाखत श्रोते हो आपण ऐकता.
1: मंजुळे, नागराज इथे आमचे काही सहकारी आलेले आहेत आणि त्यांना देखील तुला काहीतरी विचारायचं आहे, ऐकूया आपण त्यांच्याकडून.
2: माझ्या भाषावरनं तुम्हाला कळलं असेल की मी नाहीच मराठी आहे, तरी बोलायचा प्रयत्न करेन. माझं नाव आहे वैशाली त्रिवेदी, मी इथे कार्यक्रम निष्पादक म्हणून आहे आणि स्वतः थिएटर रायटिंग डिरेक्शन बरोबर जे थोडं तरी काम केलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की तुमची जी ही फिल्म आहे ती यूथ बेस्ड आहे, म्हणजे त्यांच्या प्रश्नावर बेस्ड आहे. तर जेव्हा आपण यूथ बरोबर काम करतो ते फार एनर्जेटिक असतात, त्यांना बरंच काहीतरी करावं असं वाटत असते. पण एक त्यांना ती डिरेक्शनची कमी किंवा फोकसची कमी किंवा त्यांचं इमोशनल मॅनेजमेंट त्याची कमी. पण तुम्ही या फिल्ममध्ये बहुतेक सगळे म्हणजे यंगस्टर जे मेन जे कॅरेक्टर्स आहेत दोन्ही, तर तुमचा कसा अनुभव राहिला त्यांच्याबरोबर?
3: मला वाटतं हा एकूणच अनुभव युथच्या बाबतीत आहे की आपण खूप उशिरा त्यांना सगळी सूत्र हातात देतो त्यांच्या, म्हणजे की आपण खूप यंग जनरेशनवर विश्वास ठेवत नाही. म्हणजे आणि आपली शिक्षण व्यवस्था आहे तर माणसं 25-25 वर्ष शिकतच बसतात आणि ते काम करतात तेव्हा त्यांची सगळी एनर्जी गेलेली असते. म्हणजे जेव्हा शहाणपण येतं तेव्हा एनर्जी नसते.
2: बरोबर.
3: जर असं म्हटलं तर मग त्याची पण भीती वाटते, कारण की एक वय आहे की ज्याची खूप एनर्जी आहे, जो उत्साह आहे, कदाचित कल्पकता पण खूप असते. तर मला ते दरवेळेस होतं आता की ह्या सैराटमध्ये जर असं जर कॉम्पिटिशन झालं की अशी ऍक्टर आहेत आणि कोणीतरी समजा एका एक पोक्त माणूस आहे त्यांना समजून घेतो तर ते चांगलं होऊ शकतं. पण एकूणच जगण्यात मला वाटतं की खूप लवकर त्यांच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे यूथवरती आणि घरातल्या छोट्या छोट्या निर्णयापासून त्यांच्याशी डिस्कस करून विचारविनिमय करून आणि वादविवाद करून पुढे गेलं पाहिजे. पण आपल्याकडे खूप असं आहे की वयस्क माणसांचा खूप दबदबा आहे चुकीचा असला तरी, म्हणजे म्हातारी माणसं करेक्टच असतात असं आपण ठरवून ठेवलेलं आहे.
2: बरोबर.
3: आणि दरवेळेस करेक्ट असण्याची गरज नसते बऱ्याचदा, कधी कधी खूप स्पॉन्टेनियस असण्याची गरज असते, कधी कधी ना चुकायची गरज असते. आणि असं म्हटलं तर आपल्या परंपरा खूप करेक्ट आहेत कितीतरी वर्षांपासून, मग माणसांनी चुकायचंच नाही का असं होतं. तसं युथनं चुकायला पाहिजे आणि त्यांना संधी द्यायला पाहिजे. मला वाटतं 16-17 वर्षी 20 वर्षीला अशा कामात सगळ्या फिल्म मेकिंगमध्ये जर लोक आली तर काहीतरी घडू शकतं चांगलं.
2: आणि एक शेवटचा प्रश्न, जेव्हा मी तुमची मुलाखत पण ऐकत होती आणि फिल्म पण जेव्हा बघितली की ही फिल्म जे अदर देन मराठी, अदर देन अर्बन पीपल, अदर देन व्हॉट यू वर टॉकिंग राईट नाऊ ऑल्सो, की खेड्यातली आणि कधी ज्यांनी फिल्म नाही पाहिली आहे ते लोक पण फिल्म पाहायला येत आहेत, तर ही फिल्म जी आता आपण बोललो युथ बद्दल, त्यांच्या मानसावर किंवा त्यांच्या ह्याच्यावर काही परिणाम करू शकेल किंवा त्यांना कुठेतरी दिशा सूचन करू शकेल असं वाटतं का?
3: हे मला वाटण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे, कारण की मी माझं काम केलेलं आहे, वाटतं काय हे तुम्ही विचार करायचा आहे. मला वाटतं मी ते केलेलं आहे, आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही बघायला पाहिजे किंवा तुम्ही रिसर्च करायला पाहिजे की युथला काय वाटतं. मीच फिल्म करायची आणि मीच सांगायचं की युथला असं वाटलेलं आहे हे अन्यायकारक आणि चुकीचं पण आहे.
4: मैं जीशाम आकाशवाणी मुंबई के संवाददाता चैनल में हिंदी उद्घोषक हूँ. सबसे पहले तो मैं सैराट फिल्म के लिए, चूँकि आप उसके निर्माता निर्देशक दोनों हैं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बधाइयां देता हूँ कि ये बहुत अपार सफलता पाई है इस फिल्म ने. सफलतम फिल्मों में से एक है मराठी की. पहली बात यह है कि क्या आप इस फिल्म को हिंदी में बनाना चाहेंगे? फिल्म को लेकर
3: ये सवाल का जवाब मुझे अभी तक पता नहीं कि मैं हिंदी बनाऊंगा या नहीं.
4: क्या बात है?
3: लेकिन अगर मैं बनाऊंगा तो जैसे मैं बनाता हूँ वैसे ही बनाऊंगा. मैं ये नहीं सोचता हूँ कि मतलब जिसे कहते हैं ना बाजार की जानकारी रख के फिर आप जी, जी, उस जी. तरीके का प्रोडक्ट बनाने की कोशिश मुझे
4: उसमें नहीं लाते.
3: एक तो व्यावसायिकता का कुछ तो आपको क्या कहते हैं उसको, आपको अंदाजा होता है किस तरीके का माहौल है, क्या बना रहे हैं आप, कंटेम्प्रेरी इस दुनिया में जी रहे हैं.
4: जी, जी.
3: वो तो होता है
4: जी.
3: लेकिन आप हर दम बाजार की तरफ देखेंगे तो बाजार तो आए दिन बदलते रहता है और आप ऐसा काम करेंगे तो आप ही पागल घोषित हो जाएंगे.
4: जैसे कि दूसरे कुछ लोग हो चुके हैं.
3: नहीं मुझे पता नहीं दूसरों का, लेकिन मैं हो चुका हूँ ऐसा. मैं भी कभी कभी बहुत पहले की बात है. लेकिन आप नहीं देख सकते हैं मतलब क्या ट्रेंड चल रहा है और आप क्या ये करेंगे. तो मुझे लगता है कि बाजार की मत सोचो, आप जो कर सकते हो वो ठीक से करो.
4: क्या बात है, रचनात्मकता को लेकर जो एक सकारात्मकता आप में है, निश्चित रूप से बहुत अच्छी फिल्में लेकर आप आएंगे और हमें देखने को भी मिलेंगी. एक प्रश्न है छोटा सा, वो ये है कि मराठी जो दर्शक है उन्होंने इस फिल्म को सराहा है, पसंद किया है और पसंद कर रहे हैं और आने वाली फिल्मों का आपका इंतजार भी है. आपसे जानना चाहते हैं कि जो दूसरी भाषा के लोग हैं, हिंदी दर्शक जो हैं, उन्होंने इस फिल्म को लेकर क्या प्रतिक्रिया दी है?
3: देखिए, मेरा एक्सिस है जहाँ तक मैं पहुँच पाया हूँ, या लोग मेरे दोस्त हैं और वो मुझ तक पहुँच पाए हैं, उनकी प्रतिक्रिया मैं आपको बता सकता हूँ। आमिर खान जी ने ये फिल्म देखी और उनको बहुत अच्छी लगी, हमारी फोन पे मैसेज पे बात भी हुई। इरफान खान जो है बहुत ही मेरे भी बहुत पसंदीदा एक्टर है, उनको भी बहुत फिल्म अच्छी लगी थी और कल उन्होंने खुद उसका स्क्रीनिंग रख के लोगों को कुछ इन्वाइट करके फिल्म दिखाई। और बहुत सारे लोगों ने लिखा है, मतलब सूरज बड़जात्या जो है, जिनकी फिल्में देख के मैं बहुत खुश होता था और अच्छा लगता था, मैंने प्यार किया, उनका मैसेज मुझे आया, मैंने फोन पे बात किया हमने, तो उनको भी बहुत, इतनी सादगी भरी फिल्म और इतनी सिंपल गांव की कहानी भी इतना मतलब अच्छा इम्पैक्ट कर सकती है, ये उन्होंने मुझे कॉम्प्लीमेंट दिया कि आप कुछ चुनिंदा लोगों में हो जो इतनी सिंपल सी कहानियां भी आज की तारीख में कहने की कोशिश कर रहे हो, तो अच्छा लगता है।
4: कुल मिला के कहना ये होगा कि आपकी जो मेहनत है, आपकी जो सोच है और जो आपने काम किया है और जो दर्शकों ने देखा है, वो तमाम चीजें एक साथ मिल गई हैं और एक अच्छा प्रतिसाद लेकर आई हैं और एक अच्छा रिजल्ट जिसे कहते हैं बॉक्स ऑफिस पर भी और लोगों के जहन में भी लेकर आई। आपने जो जवाब दिए सवालों के हमारे, इसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद।
3: थैंक यू सो मच। थैंक यू।

0: श्रोते हो, आपण ट्यून केलेली आहे ऑल इंडिया रेडिओची 100.7 मेगाहर्ट्झ वर नागराज मंजुळे. नागराज, ती सगळी गाणी आम्ही पुन्हा पुन्हा पुन्हा ऐकणारच आहोत. पण नागराज, म्हणजे मला वाटतं की खरं तुझ्याशी खूप बोलावं असं वाटतं, खूप बोलण्यासारखं आहे, तुला ऐकत राहावं असं वाटतं. जशी तुझी फिल्म बघत राहावीशी वाटते, तसं तुझ्याशी बोलताना पण असंच वाटतं की संपूच नाही, म्हणजे ती अशा इतकं छान तुझ्याशी वाटतं बोलताना. पण आज तू इथे आला आणि खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना. पण जाता जाता आता जी तरुण मुलं आहेत ती खूप येड लागलेलं आहे त्यांना सगळ्यांना, तर त्यांना काय सांगशील जाता?
1: मी मग अशीचा पण हा प्रश्नात जो प्रश्न होता तो मी कदाचित विसरून गेलो किंवा त्याला ऍड्रेस केलं नाही. मला वाटतं माणसं सगळीच ना फिल्मला खूप गांभीर्याने घेतात आणि ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने घेत, तर मला वाटतं जगणं जास्त गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि फिल्मला एवढं महत्व नाही दिलं पाहिजे.
0: जाताना विचारायचं की जसं तू आत्ता म्हणालास की फिल्म गांभीर्याने ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे तशी घेत नाही, पण असं सैराटचं होताना असं दिसतंय का की कमर्शियल याच्यामध्ये तुला जे म्हणायचंय ते थोडंसं हरवलंय किंवा ते पोचलंय लोकांपर्यंत?
1: मला जे म्हणायचं ते म्हटलंय, लोकांना ते पोचलंय पण असं वाटतं, म्हणजे जरा चुकीचं असेल वेगळं असेल पण त्यांना ते काहीतरी डिवचलंय त्या फिल्मनं, काहीतरी त्यांना ज्याला म्हणू ना काहीतरी सेन्सिटायझेशन झालंय की त्यांना ते कळत नाहीये किंवा त्यांना कळतंय किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते रिॲक्ट होत आहेत. मला जे वाटत होतं की फॅनरीनं केलं नाही ते सैराटनं करायला पाहिजे होतं, ते सैराटनं केलेलं आहे. मला फक्त एवढं म्हणायचं की याड लागलं ज्या अर्थानं म्हणला तुम्ही किंवा तरुण पिढीनं सगळेच म्हणतात की आता ऍक्टर व्हायचे, हे व्हायला पाहिजे. पण कधी कधी आपल्यातल्या क्षमता एकूण, नागराज मंजुळे जर मी लय वर्ष जगलून चांगलं काम केलं तरी पुढं किती 10 फिल्म करीन आणि 10 फिल्ममध्ये 10 लोकांना प्रत्येकी फिल्मला घेतलं तर किती लोकांना काम देऊ शकतो. तर ही सगळी भाग आहे आणि आपण छान शिकावं, आपापल्या वाटा असतात त्या आपण चोखाळाव्यात. माहीत नाही की अजून काय सापडेल. माझा दुसरा एक भाऊ आयएस झाला आणि त्यावेळेस माहीत नव्हतं आपण काय करेल, तर मी फिल्म क्षेत्रात आलो. अजून पुढच्या पिढीला माहीत नाही की त्यांना काय करायचं आहे, कुणीतरी वेगळं होईल. म्हणून ते कधी कधी वेळ येतात आणि फिल्मचं जास्त वेळ घेतात. फिल्म मेकर्सला गांभीर्याने घ्यावं एक हे म्हणून चर्चा किंवा तो जे आदर्श म्हणण्यापेक्षा काय म्हणतो आपण त्याला अवेअरनेस निर्माण करायचा प्रयत्न करतो तितकं. पण जास्त प्रकाश आमटे सारख्या माणसांना, बाबासाहेब किंवा असतील, शिवाजी महाराजांचं काम असेल, हे सगळं असं जर गांभीर्याने घेतलं तर लोक लय सुधारतील. आता वगैरे फिल्म मेकर त्या आरचेच्या मागं पळत सुटलेत, आता सगळी याड लागल्या आहेत. तर मला वाटतं ते सोडून जरा आपापलं काम करावं आणि नीट जर हे बघितलं तर बरं होईल असं वाटतंय बऱ्याचदा मला.
0: नागराज, ही जी तुझी दिलखुलास बोलण्याची पद्धत आहे ना, ही फार आम्हाला याड लावते खरंच. आपण इथेच थांबूया आणि खूप खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. आमच्या रेडिओचे जे असंख्य श्रोते आहेत यांच्यातर्फे मी मनापासून तुला शुभेच्छा देते. प्रत्येक फिल्म सुपर डुपर हिट हो तुझी फिल्म, आणि तू असाच जसा आत्ता साधा आहेस तसाच तू कायम राहावास या अपेक्षांसह थांबूया इथे.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.

श्रोते हो, नागराज मंजुळेंबरोबर गप्पा मारता मारता त्यांचं असं दिलखुलास बोलणं किती मनाला भावतं याचा अनुभव आत्ता तुम्हाला आलाच असेल. पण

0: श्रोते हो, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत आत्ता आपण ऐकत होतात सहज संवाद या कार्यक्रमात. श्रोते हो, ही मुलाखत आम्ही आज पुन्हा प्रसारित केली या सहज संवाद आमच्या या कार्यक्रमात. आपल्याला कशी वाटली आणि आपला काय अभिप्राय ते जरूर मला कळवा. आता मात्र सहज संवाद कार्यक्रमात मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आणि पुन्हा भेटूया पुढच्या सहज संवाद कार्यक्रमात आणखी एका छान व्यक्तिमत्वाबरोबर गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत ट्यून करा प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसोबत.
1: सहज संवाद.

0: देश की। श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
2: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
1: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
2: नौसेना स्वरवंदना।

0: आकाशवाणी पुणे केंद्र प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, अनेक वर्षापासून काही क्षेत्र ही केवळ पुरुषांचीच आहेत अशी समाजात एक समजूत रुजलेली होती. वारसा भ्रमंती हे त्यापैकीच एक क्षेत्र. पण काळ बदलत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याचं कामही त्या तितक्याच विश्वासानं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं करतायत. आज अशाच एका प्रेरणादायी मैत्रिणीला मी तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे. वारसा भ्रमंतीच्या क्षेत्रात त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा प्रवास, अनुभव आणि यशाची कहाणी नक्कीच अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरेल. विशेषतः या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मुलाखत खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग ऐकूया वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, पुण्याच्या प्रत्येक वाड्याशी, प्रत्येक पेठेशी आणि प्रत्येक दगडाशी इतिहासाची नाळ जोडणाऱ्या हेरिटेज वॉक अर्थातच वारसा भ्रमंतीच्या अभ्यासू आणि संवेदनशील मार्गदर्शक अर्चना वैद्य आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अर्चनाताई, या भ्रमणकोश या अनुभवाधारित वारसा आणि सांस्कृतिक शिक्षण उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात BSc इग्नूमधून अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास या विषयात डिप्लोमा केलेला आहे. शालेय शिक्षिका म्हणून 15 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार लाभलेल्या अर्चना वैद्य यांना इतिहास, कथा सांगण्याची कला आणि शिक्षण यांची विशेष आवड आहे. या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत त्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी वारसा भ्रमंती आयोजित करतात, ज्या केवळ माहिती देत नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती जिवंतपणे उलगडून दाखवतात. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्चनाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अर्चनाताई, आज तुम्ही अनेक लोकांना वारसा भ्रमंतीतून इतिहास अनुभवायला शिकवत आहात, पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि इतिहास आणि वारशाची गोडी तुम्हाला नेमकी कधी लागली? कारण तुमचं शिक्षण मी बघितलं तर तुम्ही आधी BSc झालेले आहात, मग चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे आणि मग नंतर इंडोलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला. तर तुमची सुरुवात नेमकी कधी झाली?
1: हा, तर जसं तुम्ही सांगितलं तर मी टीचर होते 15 वर्ष आणि खरं सांगायला गेलं तर शाळेत मला इतिहास हा कधीच आवडलेला विषय नाहीये. आणि जेव्हा मी ऍज अ टीचर रिझाईन केलं त्याच्यानंतर डोक्यात नक्कीच असं होतं की आपण काहीतरी मुलांसाठी करावं. आणि मग तो माझा एक वेगळा प्रवास चालू झाला. आधी प्लेग्रुप चालू करू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या. पण मग मी एका ट्रॅव्हल कंपनीला ऍज अ पार्टनर जॉईन झाले. तिथे काही मुलांसाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग कॅम्प्स केले. मुलांना त्या त्या जागेवर घेऊन जाणं, तिकडची माहिती देणं, हँड्स ऑन असा प्रकार होता तो. पण त्या दरम्यान काय झालं की एक टेम्पल टूर केली सिनियर सिटीजनसाठी. आणि तेव्हा खरं मला मंदिरांची ओळख झाली. म्हणजे मंदिरं कशी बघावी हे मला आमच्याबरोबर जे एक्सपर्ट होते त्यांच्याकडनं कळलं. आणि मग मी काही गोष्टी वाचायला लागले आणि मग त्यातनं खरं ही आवड निर्माण झाली. आणि मग मी इंडोलॉजीचा आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यालयातनं डिप्लोमा केला 1 वर्षाचा. आणि अशा रीतीनं खरं पुण्याची हळूहळू हळू ओळख मला व्हायला लागली. आणि मग मी 2024 माझी स्वतःची कंपनी स्टार्ट केली.
0: अच्छा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना भ्रमंतीसाठी घेऊन जात आहात. आधी मुलांपासून सुरुवात केली भ्रमंती?
1: नाही, मोठ्यांना. खरं तर मोठ्यांपासून सुरुवात झालेली आहे.

0: आणि मुलांपर्यंत पोचावा अशी माझी खूप इच्छा आहे. आत्ता कुठेतरी काही काही वॉक्सना दोन तीन मुलं अशी यंगस्टर्स म्हणा किंवा लहान मुलं येतात.
1: बरोबर. ताई मला सांगा, आपण पुण्यात राहतो, रोज रस्त्यांवरून फिरतो, अनेक वास्तू आपण बघत असतो, पण शहर चालत वाचावं लागतं असं म्हणतात, तर पुणे वाचणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते?
0: मला काय वाटतं की प्रत्येक गल्ली किंवा अगदी प्रत्येक घर जरी बघितलं तर त्याच्यामागे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एखादी गोष्ट असते. त्याच पद्धतीनं पुण्याबद्दल मलाही वाटलं. म्हणजे पूर्वी जेव्हा मी मंडईत जायचे तर फक्त भाजी किंवा शॉपिंगसाठी तुळशीबागेत, पण जसं जसं मी हा कोर्स केला माझ्या हेरिटेज बद्दल माहिती व्हायला लागली, मला अगदी प्रत्येक गोष्ट फॅसिनेट करत होती की किती छान आहे ही गोष्ट, मला ही माहितीच नव्हते. असं करत करत बेसिकली मी चालत चालत, म्हणजे आता कधीही मला वेळ मिळाला की मी जाते, गावात जाते, कसबा पेठेत फिरते, तांबटाळी जी मला माहिती नव्हती, जिथे अजूनही ती त्यांची कला, त्या कशा पद्धतीनं भांडी तयार करतात, हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. आणि पेठेत जेव्हा मी फिरायला लागले मला असं वाटलं अरे किती जुने जुने वाडे आहेत. तर मग हळूहळू म्हणजे मी स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे जातो क्युरिओसिटी वाढते आणि आपल्याला ओळख त्या ठिकाणची जास्ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते.
1: अच्छा, तुम्हाला फिरता फिरता एखादी वास्तू आवडली किंवा एखादं देऊळ आवडलं तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता?
0: हो, अगदी अगदी.
1: आणि पुण्यातल्या कुठल्या जागेनं किंवा गल्लीनं तुम्हाला पहिल्यांदा असं प्रेमात पडलं किंवा तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की याचा अगदी अभ्यास करायला हवा?
0: म्हणजे खरंच जसं मी आता म्हटलं की तांबटाळी कसबा पेठेत गेल्यानंतर मला अगदी तिकडच्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या प्रचंड आवडतात, कारण तिथे अजूनही जुने वाडे आहेत काही. म्हणजे तिथं जे तांबटांचं जे देऊळ आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांची कुलदैवत आहे ती, तर ती 100 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे.
1: बरोबर. ते देऊळ आवडलं तुम्हाला आणि त्या देवळाचं काय तुम्हाला सौंदर्य भावलं?
0: हा, त्या देवळात गेल्यानंतर तिकडचं जे बांधकाम आहे म्हणजे लाकडी अगदी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आतलं बांधकाम आहे तिथलं, आणि तिकडची जी देवी आहे ती बघितल्यानंतरच आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं. म्हणजे आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथला जो गणपती आहे, तिथे दरवर्षी जो गणपती बसवतात, शमीच्या लाकडाने बनवलेला तो गणपती तिथे आहे.
1: अरे वा,
0: हो. आणि गणपतीच्या दरम्यान ती मूर्ती जी आहे ती ठेवतात.
1: हो,
0: तर ते खूप छान वाटलं मला की ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती
1: नाही. शमीचा गणपती हे मी कधी ऐकलं नव्हतं आणि त्या निमित्ताने
0: शमीचा लाकूड तर ते खूप छान आहे. आणि मुळात लाकडी बांधकाम म्हणल्यानंतर आपल्याला अगदी पेशव्यांच्या काळातली आठवण होते.
1: कोरीव काम, अतिशय 100 वर्षापासून लाकडाचं काम त्यांनी एवढं जतन करून ठेवणं
0: आणि बाल्कनी वगैरे. हा, वरती त्यांचा एक हॉल आहे जिथं त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतात आणि तिकडची बाल्कनी वगैरे बघितल्या किंवा तिकडचे जे ग्रिल आपण जे बघतो तर ते तेव्हाचं बांधकाम आहे असं जाणवतो. कारण तिथे काही असे कार्विंग्स आहेत ते राणी एलिझाबेथ किंवा लक्षात येतं की हे तसं काहीतरी तेव्हाचं. हा, जर आपण ह्या गोष्टी नीट बघत नाही पण बघितल्यानंतर लक्षात येतं की हे असं काहीतरी
1: कुठेतरी पगडा असतो त्या काळातलं, एक जण काहीतरी खून ठेवून जातो.
0: अगदी अगदी, तर ते तिथे दिसतं मात्र तिकडच्या.
1: मग तुम्हाला दुसऱ्या लोकांना भ्रमंतीसाठी न्यायचं तर तुम्हाला हा एवढा मोठा खूप अभ्यास करायला लागतो, अर्थात ही तुमची आवडच आहे. त्यासाठी तुम्ही आधी बरंच फिरत असाल, तुम्ही लिस्ट करत असाल साधारण की पुण्यात काय काय बघितलं याची, आणि त्यानुसार तुम्ही अरेंज करत असाल टूर त्याची. तर कोणत्या कोणत्या जागा तुम्ही पुण्यामधल्या लोकांना दाखवता तुमच्या या भ्रमणात?
0: बरोबर. आता माझं एक होतं की म्हणजे आपण शनिवारवाडा हा अगदीच आपल्याला माहिती आहे, म्हणजे पुणे म्हणलं की शनिवारवाडा, तर ती तर वास्तू अशी आहे की जी लोकांना अगदी बघायचीच असते. पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी रामनवमीला राम मंदिर, फक्त 5 राम मंदिरं, आपली जुनी राम मंदिर असा एक वॉक घेते. अर्थात माझ्यावर पण एक्सपर्ट असतात त्यावेळेला, कारण अगदी आपल्याला जर चांगली माहिती हवी असेल तर असे लोक आपल्या बरोबर लागतात. तर त्या याच्यामध्ये 5 जी राम मंदिरं मी घेतली आहे ती साधारण 17व्या किंवा 18व्या शतकातली मंदिरं आहेत. म्हणजे तुळशीबागेतलं राम मंदिर आहेच, त्याच्यानंतर मंडईच्या पुढे गेल्यानंतर काही 2-3 आहेत. रहाळकर राम मंदिर आहे, 11 मारुतीचं एक देऊळ आहे जिथे खूप जुनं रामाचं मंदिर आहे, ते वाड्यात आहे. अशी मंदिरं, ती 5 मंदिरं त्या हेरिटेज वॉकमध्ये कव्हर केली जातात. हा, तर असे आहे. त्याच्यानंतर ओल्ड सिटी वॉक म्हणल्यानंतर पुण्यातलं सगळ्यात जुनं पेठ, जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ, तर त्या कसबा पेठेतला पूर्ण वॉक तिकडचे जणू

0: ह्याच्यात कव्हर होत असेल.
1: हो
0: दरवेळेला मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर फिरताना तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला कळत असेल. तुम्हाला अशी कोणती गोष्ट नव्यानं पुन्हा कळली किंवा त्याच्या मागची एखादी गोष्ट ती तुम्हाला नवीन कळली? कारण तुम्ही म्हणालात की तुमच्याबरोबर काही तज्ज्ञ पण असतात.
1: आपल्याला माहितीये की आपल्या इथे बऱ्याच मंदिरांची नावं वेगळी आहेत. आता बटाट्या मारुती म्हणून शनिवारवाड्याच्या जवळ एक मारुती आहे. तर जेव्हा हे वेगळेवेगळी नावं कशी पडली ह्याच्या मागे पण एक इतिहास किंवा एक गोष्ट असते. तर पूर्वी शनिवारवाडा जो होता त्याच्या समोर मंडई भरायची, तर तिथे बटाटे विकले जायचे, म्हणून तिथं जो मारुती आहे त्याला बटाट्या मारुती असं म्हणतात. त्यानंतर तुळशीबाग राम मंदिर आहे, तिथे खरकट्या मारुती आहे. तर खरकट्या मारुती का? कारण पूर्वी जेव्हा लोक त्या मंदिरात किंवा तिथं जेव्हा जेवायची तर तिच्या पत्रावळी किंवा या गोष्टी तिथे सोडून जायचे, तर ते खरकट पडलेलं असायचं म्हणून तिला खरकट्या मारुती. अशा गोष्टी ह्या आता मला ह्या एक दोन वर्षात कळायला लागल्यात की अशा गोष्टी आहेत आपल्याकडे बरंच.
0: अच्छा, आणि हे जे वॉक आहे ह्याला किती तास लागतात का? दिवस पूर्ण लागतो सगळं फिरण्यासाठी?
1: नाही, हे वॉक आपले 2.5 तासामध्ये पूर्ण होतं. 2.5 तास मॅक्सिमम.
0: 2.5 तास लोकांना मंत्रमुग्ध करणं किंवा त्यांना सगळी माहिती देणं हे नक्कीच स्किल असेल. तर तुम्ही कसं त्यांना गुंतवून ठेवता किंवा त्याच्यात कसं त्यांना रमवता?
1: हा, तर गोष्टी बेसिकली ह्या आपल्याला गोष्ट म्हणल्यानंतर खूप छान वाटतं ऐकायला. नुसतं आपण त्याच्याबद्दलची माहिती देत राहिलो तर नाही आवडणार. ह्याच्यामधल्या फॅसिनेटिंग फॅक्ट काय आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात, की काहीतरी मजेशीर गोष्ट सांगणे त्याबद्दलची. तर असं जेव्हा आपण त्यांना चालता चालता चालता गोष्टी स्वरूपात काही माहिती देतो ती जास्त इंटरेस्टिंग होते, आणि मग लोक अरे हो मला माहितीच नव्हती ही गोष्ट. तर अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्ती फॅसिनेटिंग ते वाटतात असं मला वाटतं.
0: बरोबर. आतापर्यंत आपण ना वास्तूचं बोललो किंवा देवळांचं बोललो, आळीचं बोललो. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुंभाराळीमध्ये जाता किंवा वस्त्रोद्योग तुम्ही बघायला जात असलात तर ते वस्त्रोद्योग किंवा ते कसं करतात ते बघायला मिळतं. त्यामुळे तर त्यांची ती संस्कृती, त्यांचं बनवणं, ते पण तुम्ही समावेश करता का त्या सगळ्या गोष्टींचा हेरिटेज वॉकमध्ये?
1: हो, म्हणजे आता मी हे पुण्यातलंच सांगते, पण म्हणजे पुण्यात तर आहेच, पण आता मी फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अजून काही जागा अशा पण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता बेसिकली आपण जेव्हा थेऊरला जातो तर आपली जी म्हणजे तुम्ही टेक्स्टाईल म्हणलात म्हणून, म्हणजे आता संस्कृती म्हणल्यानंतर किंवा आपला देश किंवा आपल्या आपलं कल्चर म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप गोष्टी, म्हणजे फूड वॉक्स पण मी चालू केलेले आहेत.
0: अच्छा.
1: हा, पुण्यात सगळ्यात जुना अमृततुल्य चहा, तिथनं खरं अमृततुल्य हा प्रकार आपल्या इथे चालू झाला. तर तिथे त्या फूड वॉकमध्ये मी सुरुवात त्या फूड वॉकची तिथून करते. आणि मिसळ जी आता 100 वर्ष जुनी आहे. तर अशा ज्या जुन्या जुन्या गोष्टी जेवढ्या आपल्याला म्हणजे मला बघून त्या लोकांशी बोलता येईल या पद्धतीनं मी ते फूड वॉक्स पण चालू केलेत. आणि टेक्स्टाईल्स आता मी करते, म्हणजे पैठण मी स्वतः जाऊन आले पैठणला किंवा येवल्याला जाऊन आले, तर तिकडे वीव्स कसे, पैठणी ही कशी तयार होते त्या लोकांना भेटून. तर असेही मी आता काही छोटे छोटे 2-2 दिवसाचे प्रोग्राम्स पण चालू करतीये.
0: बरोबर.
1: की 2-2 दिवसाच्या ट्रिप्स
0: तिथल्या आजूबाजूचं बघणं आणि तिथली संस्कृती की जे काय तिथे प्रसिद्ध आहे पैठणीचं, त्याचंही तुम्ही या वॉकमध्ये त्याचं लोकांना माहिती देणार आहात.
1: आणि थेऊरला जसं मी म्हटलं की थेऊरचा गणपती आहे, पण तिथे आपल्या ज्या पुणेरी साड्या ज्या म्हणतो आपण पुणेरी साडी त्या बनतात साड्या, तर तिथेही मी घेऊन गेलेली आहे लोकांना की त्या कशा पद्धतीनं त्या मशीन्सवरती तयार करतात. तिथे आता मशीन्स आहेत पण त्या मशीन्सवर त्या कशा साड्या तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कुठल्या तरी ट्रिपमध्ये ऍड करणं हे मी बघत असते की आपल्याला.
0: आणि आपण ज्या वेळेला एकदा भेटलो होतो त्यावेळेला मला तुम्ही सांगितले की साडी भ्रमंती केली होती तुम्ही, हेरिटेज वॉक केलं होतं, त्याबद्दल सांगा ना.
1: हा, तर आपली संस्कृती म्हणल्यावर साडी ही आहेच आपल्या संस्कृतीमध्ये, आणि मला स्वतःला साड्या अतिशय आवडतात. त्याची माहिती पण मी जेवढी शक्य तेवढी गोळा करत असते वेगळ्या वेगळ्या साड्यांची. तर आता कसं होतं की हेरिटेज वॉक्स होतात किंवा नुसते साडी वॉक होतात, बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये अवेअरनेस आलाय, खूप रन्स पण होतात, बायका साड्यांमध्ये जॉगिंग किंवा रनिंग वगैरे पण करतात. तर माझ्या डोक्यात काय आलं की आपण हेरिटेज वॉक करतोय तर का नाही, म्हणजे मी हे चालूच केलं 8 मार्चला वुमेन्स डेला की बायकांनी यावं छान साडी मध्ये आणि त्या वास्तूशी त्यांना माहिती करून द्यायची त्यावेळेला, म्हणजे गप्पाही होतात, एक वेगळा फील येतो. आणि मी खरं सांगते की जेव्हा मी पहिला लॉन्च केला, आता माझ्या 5 असे हेरिटेज वॉक झालेत. मी सदाशिव पेठेत केलेला आहे, मंडई तुळशीबागा असं केलंय, पाताळेश्वर केलेला आहे.

0: जिथे बायका अगदी 7 वाजता छान साड्या नेसून येतात आणि जिथे जिथे घेऊन जाते तिकडची माहिती देणं आणि त्या तो एक वेगळाच फील आणि खूप छान वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये हा आणि कॉम्बिनेशन झालं, आपल्या कल्चर आपण दाखवतो आहे थ्रू साड्या, त्यामुळे ते मला एक वेगळं.
1: आणि खरं सांगायचं तर तुम्ही हेरिटेज वॉक थ्रू आपलं हे सगळं परंपरा किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करत आहात, ते जतन करण्याचा प्रयत्न करत आहात, तर ही वस्त्रांची किंवा आपल्या कपड्यांची संस्कृती पण एक प्रकारे जतनच करत आहात असं मी म्हणू शकते. आणि फूड वॉक पण घेतात, त्यावेळेला तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान काय असतं?
0: चॅलेंजेस म्हणलं तर काही वेळेला कसं होतं की ते कोऑर्डिनेशन खूप करावं लागतं, त्यावेळेलाच तो वॉक संपणं किंवा एखादा वाडा आता मला दाखवायचा आहे, पण कधी कधी तिकडचे जे ओनर आहेत ते कॉपरेट नाही करत किंवा त्यांना आत जाऊन तो वाडा
1: मग मालमत्ता असते त्यांना दाखवायचं
0: किंवा एखाद तर मला असा अनुभव आलाय की मी एका वाड्यात गेले होते, खूप छान होता ऍक्च्युली तो वाडा, तर एक बाई होत्या तिकडे, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही फोटो काढायला फक्त आला असाल तर इथे अजिबात यायचं नाही म्हणून. हा म्हणजे असं खरं तर त्यांची पण चूक नाही, कारण हल्ली फोटोग्राफी आणि ह्यामुळे कसं होतं की त्यांची मे बी ती जी
1: सुरक्षित भीती,
0: हा पण हे चॅलेंजेस येतात की जेव्हा आपण परमिशन घेतो तर काही वेळेला होतं की पटकन ती लोक हो म्हणत नाहीत, ती गोष्ट मी त्या माझ्या वॉकमध्ये नाही इन्क्लूड करू शकत.
1: याच्या आधी तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन परवानगी घेऊन वेळ घेऊन तुम्हाला मग लोकांना तुमच्या बरोबरच्या तिथे न्यायला लागत असेल. बरोबर आहे. आणि त्या कुठे ऐतिहासिक वास्तू बघताना जसं आपण बघतो की किल्ले बघताना आपल्याला दुःख होतं की लोकांनी इतक्या प्रकारे कचरा टाकलेला असतो किंवा आपण किती वेगळ्या हेतूनी खरं तर तो किल्ला बघायला जात असतो आणि हे अगदी अतिशय विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं, कुठेतरी थुंकलेलं असतं. अशा काही वास्तू किंवा तुम्ही जाता गल्ल्यांमध्ये त्याला तुम्हाला असं दुःख होतं का की अरे इतकी जुनी परंपरा आहे पण ती त्यांनी जतनच नाही केलेली?
0: म्हणजे हा प्रश्न मला वाटतं विचारायलाच हवा होता, कारण खरंच मला असं होतं की आपण म्हणजे आता काही काही वेळेला फॉरेन डेलिगेट्स पण येतात, म्हणजे असे कुठल्या कंपनीजमधून आले तर मी त्यांना घेऊन जाते, तर मला सगळ्यात आधी वाटतं की शनिवार वाडा, म्हणजे आतून इतका सुंदर, अर्थात आता आपण त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो पण बाहेर अनक्लीन वाटतात त्या जागा, म्हणजे अजूनही सौंदर्य वाढवू शकतो आपण शनिवार वाड्याचं, हा अवेअरनेस असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. खरंच आपण अशा ऐतिहासिक वास्तूंना जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याचं पावित्र्य राखणंही बघायला येणाऱ्या लोकांनी राखलं पाहिजे. आता जर आपण हेरिटेज वॉकला जायचं म्हणलं तर तुम्ही कोणती 3 स्थळं अशी पटकन सांगाल की जाऊच या बघायला असं?
0: एक तर तुळशीबागेतलं राम मंदिर, आपली मंडई, म्हणजे ती आपण नुसतं भाजी आणायला म्हणून किंवा त्याच्यासाठी जातो, पण
1: मंडईत तुम्ही काय नव्यानं बघितलं दाखवता तुम्ही नव्यानं?
0: मंडईत बेसिकली मंडई ही इंग्रजांनी बांधलेली आहे, पण त्याचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं ना तर ते त्या पद्धतीचं आर्किटेक्चर आपण बघतच नाही, आपण फक्त भाज्या आणायला म्हणून किंवा विकत घ्यायला म्हणून जातो, पण तिकडचं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे जर आपण निरखून पाहिलं ना एक एक जे कमानी आहे तिकडे जेव्हा आपण आत जातो त्याचा पूर्ण आर्किटेक्चरच वेगळं आहे.
1: मी जेव्हा मंडळीत गेले होते ना तेव्हा काही ठिकाणी बघितलं मी की ते त्यांचे लाकडी बॉक्स टाईप असे आहेत, त्यांचे खूप चांगल्या प्रतीचं लाकूड आहे ते, आणि त्याच्या खाली असे कप्पे त्यांना दिलेले आहेत, ते
0: स्टोरेज
1: साठी केलेलं आहे, खूप जुनं असावं बहुतेक, त्याला कुलप पण असतात ज्याच्यात ते त्यांचं सामान ठेवून घरी जातात, ते मला अजूनही काही ठिकाणी दिसत.
0: हो हो आहे आहे, या सगळ्या गोष्टी आपण नाहीच बघत ना, पण ते आहे. तर अजून एक सांगते, आपण जेव्हा पाताळेश्वर इकडे जातो तर खूपदा कसं होतं की जेव्हा आपल्याला माहिती कोणी देत नाही आपण नुसते जाऊन ती वास्तू फक्त बघून येतो, म्हणजे आपण लक्ष देत नाही काही गोष्टींकडे. आपण जर पाताळेश्वरला गेलो तर खाली जी फरशी आहे तिथे तर तिथे आपल्याला काही जुने खेळ त्यावेळे जे खेळत असतील तर ते कोरलेले आहेत, म्हणजे ते कार्विंग्स तिथे आपल्याला दिसतील, तर हे आपण असंच गेलो तर बघणार नाही. हे तर ते खेळ जर आपण नीट निरखून बघितलं तर तिथे अजून तिथे आपल्याला हे माहिती हा की हे त्यावेळेला असेल किंवा नुसती पावलं अशी कार्व केलेली आहेत, तर अशा गोष्टी तिथे. त्याच्यानंतर काही पूर्ण न झालेले कार्विंग्स आहेत, आपण जर हंपीला गेलो किंवा आपण अजंत्याला गेलो तर आपल्याला ती मूर्ती व्यवस्थित दिसते, तर इथे जर गेलो तर तिथे आता जेव्हा माहिती देतो आपल्याला हे दाखवायचं तर आपण टॉर्च घेऊन त्या गोष्टी दाखवतो आणि तिथे ते कार्विंग्स इनकम्प्लीट आहेत, म्हणजे आपल्याला असं नीट बघितल्यावर आपण इंटरप्रेट करतो की हा

0: बहुतेक इथे हत्ती कोरायचा असेल किंवा असं हे लग म्हणजे याचा अर्थ की ते कुठेतरी अडथळा आलेला थांबला गेला त्यावेळेला. तर अशा इंटरप्रिटेशन आपल्याला ह्या वास्तूंमधनं करता येतात. आता जर आपण कसबा गणपतीला गेलो, गुर्जर म्हणून ज्यांचा तो गणपती आहे तर ते इंडी म्हणजे कर्नाटकाहून त्यांचा गणपती घेऊन आले होते. आतलं जे बांधकाम आहे आपण गर्भगृह जे म्हणतो तर ते आहे शिवाजी महाराजांच्या म्हणजे दगडी बांधकाम आहे आणि बाहेरचं ते पेशव्याने कम्प्लीट केलेलं त्यामुळे ते लाकडी बांधकाम आहे बाहेरचं जे आहे. अशा काही गोष्टी आहेत.
1: अच्छा अर्चना, तुमच्या मते हेरिटेज वॉक ही केवळ पर्यटनाची संकल्पना आहे की आपल्या सांस्कृतिक ओळखीशी जोडणारा एक जिवंत संवाद आहे, काय वाटतं तुम्हाला?
0: तर आपल्या संस्कृतीशी ओळख ही नक्कीच हेरिटेज वॉक मधनं होते. नुसतंच वॉक हा प्रकार होत नाही, त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी येतात. आपले पूर्वज कसे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं, त्या काळी ती लोक कशी राहत असतील, आणि हे आपोआप प्रश्न आपल्याला पडायला लागतात जेव्हा आपण त्या अगदी जवळून ती वास्तू बघतो. त्यामुळे हे मला वाटतं की संस्कृतीशी संवाद साधणंच होईल जास्त.
1: नक्कीच नक्कीच, आणि हा जिवंत संवादच आहे की जो पुढे चालू राहणार आहे. तुम्ही जेव्हा हेरिटेज वॉक ऑर्गनाईज करता त्यावेळेला साधारण कोणत्या एजची आणि कोणत्या आवडीची किंवा शिक्षण घेणारी असतात का?
0: हा, ज्या लोकांना माहिती करून घ्यायची आहे, आवडतं काहीतरी शिकायला नवीन ऐकायला, खूपदा त्यांचे प्रश्नांवरनं लक्षात येतं की अरे ह्यांना खूप म्हणजे आवडतंय किंवा ह्यांना माहिती करून घ्यायची आहे त्या गोष्टीची, तर साधारण 40 ते 55 म्हणू शकतो ह्या एज ग्रुपमधली लोक. आणि हेरिटेज जे गणपती वॉक म्हणते त्याला तर माझ्या मुंबईहून पण लोक आलेली आहेत त्या वॉक्सना.
1: वाटल्या बात आहे, म्हणजे पुणे म्हणजे संस्कृती पण आहे, ऐतिहासिक परंपरा पण आहे आणि विद्येचं माहेरघर पण आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत. मला सांगा तुमचं आता भविष्यात तुमच्या काय योजना आहेत?
0: रिसेंटली मी कर्नाटकात गेले होते तर तिकडे येल्लापूर म्हणून एक जागा आहे, तर तिथे अजूनही काही असे ट्राईब्स आहेत म्हणजे ज्यांना सिद्धी म्हणतात. हे साऊथ आफ्रिकेहून पोर्तुगीजनी त्यावेळेला त्यांना स्लेव्ह म्हणून इथे कामासाठी म्हणून आणलेलं होतं. त्यांच्या पिढ्या अजूनही आपल्याला दिसतात आणि हे बघितल्यावर आपल्याला अगदी लक्षात येईल की ही साऊथ आफ्रिकन दिसतात, म्हणजे तिकडचीच लोक आहेत हे कळतं. फक्त त्यांची वेशभूषा आपल्यासारखी आहे, आता साड्या नेसतात किंवा असे, पण त्यांचं एकंदरीत आपण जर चेहरा बघितला, केस बघितले तर ती तशीच दिसतात.
1: आणि भाषा कोणती?
0: भाषा ती लोक ना मराठी आणि कन्नड असं मिक्स कोंकणी आहे. कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले, मी म्हणलं की अरे आपल्याला हे समजतं ते काय बोलतात. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला सोपं गेलं आणि त्यांनाही मला म्हणजे जे काय मी विचारत होते तर ते व्यवस्थित मला उत्तरं देत होती. तर तिथे गेल्यानंतर मला म्हणजे आपल्याला ना खूप रिअलायझेशन होतात, तर त्यावेळेला मी त्यांना काही गोष्टी विचारत होते तर ते म्हणले की मॅडम मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवत जो असतो प्रत्येक गावाचा एक दैवत असतो तर ते दाखवायला घेऊन जातात. ते जंगलातच होतं आणि हे जे सिद्धी लोक आहेत ते सर्व धर्मीय आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे जे इथे आम्ही काही मंदिर वगैरे बांधलं नाही, तिथे फक्त एक दगड होता ज्याची ती पूजा करतात आणि त्याला फक्त त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं, म्हणजे एक असा सर्कल केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे तर आम्ही का देऊळ बांधलं नाहीये, कारण इथं मग त्या गोष्टीवरनं भांडाभांडी नकोच की हे कोणीही या आणि कोणीही पूजन करा,
1: तिला पूजा
0: शक्तीला, हा बरोबर शक्तीला पूजायचं. तर हे मला छान वाटलं यांच्याकडनं ऐकायला. आणि मी जसं म्हणले की सस्टेनेबल आपण म्हणत असतो हल्ली की सस्टेनेबल लिव्हिंग, आपण स्वतः जितका कचरा करतो पण ही लोक नेचरमध्येच राहतात, त्यांच्याकडे कचरा करायला वावच नाही, कारण जे काय आहे ते त्यांच्याच रिसोर्सेस जवळपासच्याच रिसोर्सेस मधनं त्यांना मिळत असतं. म्हणजे मी गेल्यानंतर तिथे मला खूप छान वाटत होतं त्या लोकांना बघून. अजूनही ते छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळे त्यांनी मला गूळ दिला. तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता, म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही पण आपण जसं श्रीखंड हा खातो. आणि ते मला व्यवस्थित करतात, ते म्हणजे हो. आणि हा घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात, म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही. त्यामुळे हे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं, तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते, त्याचा ज्यूस आणि तो गुळ. ते म्हणजे

0: त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स कि त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात ते पण ना खूप सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी.
1: बरं.
0: हा, त्यांचं ते पानं बिनं लावून त्या अजूनही त्या पद्धतीनं त्यांचं ते कॉस्ट्युम असतं आणि तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात.
1: लाकडापासून
0: ओढापासून आणि ते स्वतः तयार करतात. आणि मग त्यांना मी विचारलं की कशा पद्धतीनं, तर लाकडाचा ओंडका आणि त्याला अटॅच कसे करणार ना, तर ते खेळ सुद्धा ते लाकडापासून तयार करतात.
1: बरं.
0: हो, तर हे इतकं छान. आणि त्या मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी म्हणजे भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले, तर मला हे खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच लोकांना अशा ठिकाणी, म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये अशा ठिकाणीच घेऊन जाण्यात मला मजा वाटते. म्हणून हेरिटेज वॉक का करावा, कारण आपण ज्यांच्या बरोबर जातो आपण बघणं आणि त्यांच्या दृष्टीनं बघणं आणि आपण काही गोष्टी सांगणं आणि तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं हे त्यावेळेला होतं.
1: खरंय, खूप छान अर्चना, तुम्ही हे खरंच खूप छान काम करता आहात आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना तुम्ही त्याचं ज्ञान देत आहात. इतिहास हा केवळ पुस्तकातच नसतो, तो शहराच्या रस्त्यावर जिवंत असतो याची अनुभूती या आपल्या हेरिटेज वॉक मधून आपण घडवता. आणि वारसा जपणं म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचं संरक्षण नाही तर त्याच्या मागच्या कथा, संस्कृती आणि अस्मितेचं जतन करणं ही जाणीव समाजात रुजवण्याचं काम अर्चनाताई इतके वर्षापासून करतायत. आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली, स्वप्नांना लिंग नसतं, असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आपल्या सगळ्या मैत्रिणींची इतके भरभरून तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं ही माहिती देताना. आणि मला पण त्यावेळेस उत्तरं देताना सुद्धा मला काही गोष्टी अशा आठवत होत्या की आपण खरंच तिकडे पोहोचलोय. मी पण खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद. आताच आपण वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत.
2: स्वस्त

0: या गीतानंतर मैत्रिणींनो आपण ऐकणार आहोत स्मिता कुलकर्णी हिनं सादर केलेलं एकपात्री प्रहसन. मैत्रिणींनो पण एकपात्री म्हणजे काय माहितीये ना? कारण काय, बरेचदा एकपात्री, द्विपात्री, नाट्यछटा, नाटक, स्वगत याच्यामध्ये सगळ्यांची गल्लत होते. तर एकपात्री म्हणजे एकाच व्यक्तीनं रंगमंचावर सादर केलेली कला किंवा नाटक. यामध्ये एकच अभिनेता किंवा अभिनेत्री, विविध पात्र, त्यांचे आवाज आणि हावभाव बदलून एकटाच संपूर्ण कार्यक्रम किंवा नाटक सादर करतो. चला तर मग ऐकूया स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
1: आले आले आले, अरे अरे अरे, किती नरड दाबल त्या घंटीच. आता दुपारच्याला कोण आलंय कुणास ठाऊक. दुपारी 1 ते 4 झोपायची वेळ असते, कस कळत नाही लोकांना. आय आय आय, आता उठून जावं लागणार दारू उघडाया. कोण आहे?
2: नमस्कार, मी सुनीता चव्हाण.
1: कोण सुनीता चव्हाण? म्या नाही ओळखत तुला.
2: अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार मला.
1: तू ओळखतीस मला?
2: नाही.
1: तू मला ओळखत नाही, म्या तुला ओळखत नाही, मग कशाला आली आहेस इकडं? अनोळखी माणसाला घेत नाही मी घरात. एकतर माझी झोप मोड केली दुपारची, आणि काय बडबड करत बसली आहेस इकड. चल निघ.
2: ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेले नाही.
1: तेच तर म्हणतीये मी, मला तरी कुठेही आहे तुझ्याशी गप्पा माराया. झोपू दे बर मला, जा म्हणलं ना.
2: अहो आजी, आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी जनगणना करायला आलीये म्युन्सिपाल्टी कडून. हे बघा, हे माझं आयकार. मला तुमची काही माहिती हवी आहे.
1: आजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग, ही म्हातारी तुझ्या बोलण्याला फसल? अग मला माहिती आहे, तुझ्यासारखे लोक असच काहीतरी कारण सांगून घरात घुसत्यात आणि समद घर लुटून नेत्यात.
2: काहीही काय बोलताय आजी, माझं ऐकून दाखव ना की मी तुम्हाला.
1: ते कार्ड बिर्ड मला काही सांगू नगस. चल निघ म्हणलं ना.
2: अहो आजी, विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हा बघा, हा माझ्याकडे फॉर्म आहे, तो तुम्हाला फक्त भरून द्यायचा आहे.
1: म्या नाही देणार बघ.

0: तो जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही.
1: अहो हे बघा ना, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काय खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म? हे काय मला माहित आता? का तुम्हाला असं वाटत कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही, बघू बघू बघू तुझं फार अंधर इकडं. हे बघा, बघू बघू बघू. हा जी, हा बघा, दिसतोय का? हा दोषांचा आहे, पाचव्या मजल्यावर राहतात ना त्यांचा. बघू बघू. पर काय ग, आमच्या इथं पाच जोशी राहत्यात, एकदा इथं येऊन तुला लगेच कसं लक्षात राहिलं ग या पाचव्या मजल्यावरच्या जोशांचाच फार्म हाय ते? नक्कीच तू पाळ ठेवल्यास बघ आमच्यावर.
2: अहो आजी, तसं काही नाही. अहो आता त्यांच्याकडूनच आले ना म्हणून लक्षात राहिलंय इतकंच.
0: अस मला फशिवतीस? पाचव्या मजल्यावर होतीस तर तिथून लगेच सातव्या मजल्यावर कशी काय आलीस ग? सहाव्या मजल्यावर काय कबूतर राहत नाहीत आमच्या? सहाव्या मजल्यावरच्या शिंद्यांचा फार्म कुठे?
2: अहो आजी, सहाव्या मजल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत, आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा बाकीच्या लोकांचे फॉर्म. हा बघा बघू,
0: त्या गोल गोट्यानं पण भरलाय फार्म. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणनावर आली असणार, नाहीतर तो चौथाच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही. ये आत ये बस इथ.
2: अहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री पटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा, मी भरते तुमचा फॉर्म.
0: तू बरी भरशील माझा फॉर्म? हा माझ हात काय केळी खायला गेलत काय? आणि इकडं तो फॉर्म भरून देते म्हणे.
2: अहो आजी, तुम्हाला त्रास नको म्हणून म्हंटल मी. नकळ तर राहिलं बरं तुम्हीच. तुम्ही घरात किती माणसं ते लिहा.
0: माझे डोळे काय फुटले नाहीत, येतय मला वाचाया. चार बुक शिकले मी अभी.
2: बर बर लिहा तुम्हीच. कोण कोण राहतो घरात, त्यांची आवली आहे ते?
0: घरात वय म्हणजे बघा, शंकरराव दादा अण्णा, रमी सुमी शैलू नलू बाबू बाळू इट्टू रकमा मोती शेवंता बकुळी हनुमान शिरप्या.
2: काय इतक्या लवकर राहतो घरात?
0: इथं नाही ग, आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा, शंकरराव म्हणजे दादानी अण्णाचा बा म्हणजे आमच्या धनीच की ग. रमी आणि सुमी दादानी अण्णाच्या बायका, शैलू आणि बाबू दादाची पोर, नलू आणि बाळू अण्णाची, इट्टू आणि रकमा आमच्या घरी काम करत्यात, मोती आमचं कुत्र, शेवंती आमची गाय, बकुळी तिचं वासरू, आणि हनुम्यान शिरप्या म्हणजे आमची बैल जोडी. आमचा वाडा म्हणजे कसं अगदी भरलं गोकुळ आहे गोकुळ.
2: ओ आजी, तुमच्या गावाकडच्या गोकुळात कोण कोण आहे, मला काय करायचंय, इथे काय ते सांगा.
0: अग काय थाट आहे आमच्या गावाकडं, काय मान आहे आम्हाला गावात. बक्कळ शेती वाडी जमीन जुंबलं काय विचारू नगस.
2: नाही विचारते तुम्हाला, मला उशीर होतोय हो. सांगता का प्लीज, इथं कोण कोण राहत ते? इथं वय ओकलेले काळे, पांढरे हिरवे डोळे, अहो शहा पवार पाटील शिंदे, जोशी जोशी जोशी जोशी जोशी, छी अहो काय हे? अख्ख्या सोसायटीत कोण राहत ते विचारलंय का या फॉर्म मध्ये?
0: मला काय माहित,
2: अहो मग वाचा ना तो फॉर्म आणि त्यात विचारले तितकीच माहिती द्या. कशाला उगाच पण माहिती सांगून माझा वेळ वाया घालवताय?
0: बर बर,
2: घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या 17. 17 जण राहतात तिथे?
0: अग मगाशी सांगितली ना वसमधी यादी गावाकडे राहणाऱ्या माणसांची, मज बर परत. शंकरराव दादा अण्णा,
2: अहो आजी अहो, किती वेळा सांगू तुम्हाला, गावाकडचे नाही, इथं राहणाऱ्या माणसांची नावं हवी आहेत.
0: अग परवा आमच्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा नि मला.
2: अहो ते मला कसं माहिती, मला इथली जबाबदारी दिली आहे, बाकीच मला काही माहित नाही.
0: अरे माहित नाही म्हणजे असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझ? जा पूर्ण माहिती करून घे आणि मग ये माझ्याकडं.
2: अरे काय ताप आहे या बाईचा, घरात कोणी आहे का दुसरं?
0: काय काय ताप आहे म्हणतीस? हा माझा त्रास होतो तर आलीस कशाला इकडं?
2: मी काय अक्ष देऊन बोलावणं केलं होतं तुला?
0: नाही बरं, जा तुझा फारम, काय करशील?
2: बी मी आलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस?
0: म्हणजे तुम्ही काय बुजत आहात की काय? राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम येते मी. अग घाबरू नगस, गंमत केली मी जरा तुझी, कुठं निघालीस? या आत ये, पाणी पी थोड, कलिंबू सरबत करू. खर तर आता माझी चहाचीच येळ झालीय, परतू ना तू आलीस तर सरबत करते थंडगार, बर्फ घालून.
2: नको नको, मला फक्त फॉर्म भरून द्या, मी निघते लगे.
0: अशी बरी सोडन म्या तुला, या आत ये. अग घाबरू नगस, आता सरबत पिल्याशिवाय काय तुझी सुटका नाही बघ.
2: नाही नको नको, मला जाऊ द्या, राहू दे तो फॉर्म पण तुमच्याकडे, राहू दे येते मी.
0: थांब अग दाम के जरा, आव आव येता का जरा बाहेर? या पोरीला म्या भूत आहे असं वाटतंय, माझी लाखीच्या आई ग भूत व्हायची. मरण असं काय येत, ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार.
2: आजोबा अजून नाही अजून बाहेर
0: येतील येतील, इतकी काय घाई आहे?
2: अहो आजी तुम्हाला नसेल घाई, पण मला जायचंय घरी.
0: आव आव येत आहे ना व बाहेर?
2: बघ ना ग, 4 महिने झाले हाक मारायले, पर बाहेरच येत नाहीत बघ. 4 महिने अहो आजी काय बोलताय काय तुम्ही?
0: अग खरच 4 महिन्यापासून बोलवायले यांना बाहेर या बाहेर या म्हणून, पर येतच नाहीत बघ, काय बी ऐकत नाहीत माझ. पोरांनी आमच्या गावचं सगळे ऐकून खाल्लं आणि आम्हा दोघा म्हातारा म्हातारीला इथं वृद्धाश्रमात आणून टाकलं आणि परत तोंड म्हणून दाखवलं नाही बघ. यांना तिकडं काय गमन म्हणून तिथून पळून आलो, गाठीशी थोडं

0: पैक दागिन होते, ते इकून हे घर भाड्याने घेतलं, तरी तबी त्यांना काय बी करमलं नाही बघ. आणि एक दिस असंच दुपारच्या लाज झोपले, चहा झाल्यावर 10 हाका मारल्या, पर एक नाय आणि 2 नाय, हात बघाया गेले तर समद संपलं होत ग. काय बोलताय तुम्ही, मला भीती वाटते ना, चला चला मी निघते. अग पुढच तरी आई नको नको, मी चालले चल. अग म्या कशी मिळाले ते तरी ऐक.
1: काय ग, कोण आले, कोणाशी बोलतीस?
0: आव मला फसवाया आली होती एक बामटी, कस हुसकून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मॅसेज व्हॉट्सअपवर, ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या लोकांची माहिती घेते आणि मग घरात घुसून कशी लुटती लोकांना ते. तवाच ठरवलं होतं म्या, आज कोणी आलं घरला तर त्यांना कस पळवून लावायचं ते.
1: वो वो हुशार झाली ग माझी बाळ. अग येडी का खुळी तू, हा नक्की बामटीच होती का ती? अग आपल्या सरकारकडनं तस जनगणनेच काम चालू आहे, फार महत्वाचं काम आहे बर का ते. जनगणनेसाठी आलेल्या समद्या माणसांना सहकार्य करून समधी माहिती द्या असं आवाहन करते सरकार, आणि तू त्यांच्याकडून आलेला बाईला झुसकवून लावलंस वय.
0: अव जनगणनेच काम करायच पाहिजे, म्या कुठे नाही म्हणती, लय महत्वाचं काम आहे ते, मला बी माहित आहे. त्यांना माहिती द्यायलाच पाहिजे समधी खरी खरी, खर तर हे जनकल्याणाचंच काम आहे. आपल्या कल्याणासाठी सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी समधी माहिती फार महत्वाची असते, आहे ना?
1: तो कस एकदम शानेवारी बराबर बोललीस बघ.
0: आव पर ह्याचाच फायदा घेतात ना ही भामटी लोक, आणि गरीब बिचारे लोकांना फसवत्यात, हे काय बरोबर आहे का सांगा मला.
1: अग पण तू त्याच्या सरकारी अधिकाऱ्यालाच पळवून लावलं, दवर बोलवून आण तिला.
0: आव आता इतका वेळ तिच्याशी बोलून दमले बघा मी.
1: मी म्हंटलच ना मग अशी एकदम हुशार आहे बघ माझी बाय, लावला ना मला कामाला, आणतो बाई आणतो, मी तिला बोलून आणतो, तिला समधी खरी खरी माहिती देऊया बर का. आलोच मी.
2: मैत्रिणींनो, आत्ताच आपण स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलेलं एकपात्री प्रहसन ऐकलं. विषय होता जनगणना, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद.

बरं तर मैत्रिणींनो, या नाट्यपदाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच. तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

0: पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदन.
4: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचा 1 वाजतोय.

0: प्रज्ञानंदा के दो मैचों में 1.5 अंक हो गए हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:05 आणि 15 सेकंद झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम। नमस्कार श्रोते हो, गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, आज आहे दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या। आजच्या दीप अमावस्यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। श्रोते हो, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत ही अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतं, त्याचप्रमाणे आजची दीप अमावस्या तुम्हा सर्व श्रोत्यांसाठी खूप सारी सकारात्मकता घेऊन येऊ। तेव्हा दीप उजळो घरोघरी, सुख समृद्धी येवो दारी या सदिच्छासह कार्यक्रमाला सुरुवात करूया। सुरुवातीला ऐकूया ही प्रार्थना।

श्रोतेहो, अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे. आजच्या दिवशी दीप पूजन करून येणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं.

श्रोतेहो, भारतीय सण, संस्कृती, मानवी जीवन आणि निसर्गाचं चक्र यांचा एकमेकांशी अतूट असा संबंध आहे. आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्यात येतात. आषाढातला काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी करतो. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते.

श्रोतेहो, आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. देवापुढे दिवा दिसला की नकळतपणे आपले दोन्ही हात जोडले जातात. मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेनं दीपपूजन करून शुभं करोति कल्याणम ही प्रार्थना म्हणतो. अनेक विजेच्या दिव्यांचा प्रकाश असूनही देवासमोरचा तेल किंवा तुपाचा दिवा आपल्याला मनशांती देते, कारण त्याचा सात्विक प्रकाश आपल्याला समाधान देतो.

श्रोतो, आषाढ महिन्याच्या अमावस्या तिथीला अर्थात आजच्या दीप अमावस्येला घरातील धातूंच्या दिव्याची पूजा केली जाते. यासाठी सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून प्रज्वलित करतात. त्यांची हळद कुंकू फुलं वाहून पूजा केली जाते. पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो. काही कुटुंबात बाजरीच्या पिठांचं किंवा कणकीचे दिवे करून त्याची पूजा करतात.

श्रद्धेदीप अमावस्येचं औचित्य साधून कुटुंबात त्याचप्रमाणे विविध मंदिरं शाळा संस्था अशा ठिकाणी दीपपूजन केलं जातं. या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे.

0: श्रोतेहो, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18 दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप.

0: करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ द्यावी, मात्र त्यांना चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेत आजही गदारोळ कायम राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजी सुरू झाली. सभापती ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना कामकाज चालू द्यायची विनंती केली. धोरण विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण ते विचारांमधूनच व्यक्त व्हायला हवेत. देशाला सभागृहांचं कामकाज चालताना बघायचं आहे असं ते म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास चालू द्यायची विनंती त्यांनी केली, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सभागृहात आपल्या पेहरावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांनी उपस्थित केला. त्यावर इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी केली. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या रेल्वेची जवळपास 89% तिकीटं ऑनलाईन बुक होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. लोकसभेत आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मांडलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत केरळचं नाव बदलून केरळम असं करण्यासंबंधीचं विधेयक मांडतील. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकही आज चर्चा आणि संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनांसाठी योग्य नसून तिथं आंदोलनांची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडून घेतली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवायांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्यानं घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 पदं रिक्त आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या

0: वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्री विजय यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं की लोकसंख्येवर यशस्वी नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर मतदार पुनर्रचनेचा प्रतिकूल परिणाम होता कामा नये ही काळजी घेणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्तावात याला पाठिंबा दिला आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमोर जिल्ह्यामध्ये गटलोग इथं गाडी खोल दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, परंतु आज राज्यात विविध ठिकाणी हवामानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दरड कोसळल्यानं बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानात 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि उज्जैन इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 जिल्ह्यातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांसह प्रयागराजमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, दुपारचे 1:40 झाली आहेत. आता ऐकूया जिल्हा वार्तापत्र अंतर्गत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3 जणांचा मृत्यू, 2 जण पुरात बेपत्ता तर 51 घरांची पडझड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातल्या 9020 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या 10,470 पात्र शेतकऱ्यांची EKYC यशस्वीरित्या पूर्ण. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी.

0: या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार।
1: धुळे जिल्ह्यात 30 आणि 31 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच 3 जणांची प्राणहानी झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे। या मुसळधार पावसात जिल्ह्यात 51 घरांची पडझड तर 11 जनावरे सुद्धा दगावली आहेत। धुळे तालुक्यातील आंबोडे गावातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेले पिता पुत्रांचा अद्यापही शोध लागलेला नाही। प्रशासनाकडून जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या शेती घरे आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण केले जात आहेत। धुळे जिल्ह्यात 30 जुलैला रात्री तसेच 31 जुलैला पहाटे पासून अतिवृष्टी झाली होती। यात 7 मंडळांमध्ये 11 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला होता। त्यामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर येऊन काही नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले। सर्वात जास्त 26 घरे धुळे तालुक्यातील आहेत तर साक्री तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे। पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने साक्री येथे 1 आणि पिंपणेर येथे 2 जणांचा मृत्यू झाला आहे। आंबोडे गावातील नुकसानीची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच पाहणी केली आहे। मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातील 9020 शेतकऱ्यांना 89,74,551,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे। राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे। ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। यात धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,596 शेतकरी सभासदांना 32,13,99,407 रुपये एवढ्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे। जिल्ह्यातील अन्य पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल असे आवाहन देखील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे। अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी प्राथमिक दूध संकलन ते दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन या विषयावरील 1 दिवसीय कार्यशाळा नुकतीच धुळे शहरात घेण्यात आली। धुळे जिल्ह्यातील 250 दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक आणि दूध व्यावसायिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला। प्राध्यापक डॉक्टर देसले यांनी बदलत्या बाजारपेठेतील गुणवत्तेचे महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले। कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील डॉक्टर धनराज चौधरी यांनी डेअरी व्यावसायिकांनी दूध स्वीकारताना घ्यावयाची काळजी, भेसळीचे प्रकार, भेसळ ओळखण्यासाठीच्या शास्त्रीय चाचण्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। त्यानंतर ATR लॅबोरेटरी जळगाव येथील प्रशिक्षक वृषाली दुबे यांनी दुग्ध व्यावसायिकांना अन्न सुरक्षा संदर्भात प्रशिक्षण दिले। जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मोठ्या मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे जिल्हाभरात आयोजन केले गेले। नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। तळोदा येथे शहरातील बिरसा मंडा चौकात आदिवासी समाजाने भव्य रॅली काढली। आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले। अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर आश्रमशाळेत विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी समाजासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या शौर्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली। नंदुरबार जिल्ह्यातील 10,470 पात्र शेतकऱ्यांची EKYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 214 विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले। दिनांक 1 ते 31 जुलै या कालावधीत पार पडलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल 9,967 लाभार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवा आणि तपासण्यांचा लाभ घेतला। आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव।
0: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं। हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:45 झाली आहेत। ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम।

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत रमेश राणे यांच्या स्वरात शांताबाई जोशी यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत प्रदीप वर्तक यांचं आहे.

महेंद्र कपूर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रदीप वर्तक यांचं. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: इसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
1: पत्रलेखन हा विषय कुणासाठी जीवन मरणापेक्षाही महत्वाचा प्रश्न झाला आणि तो विचार करणाऱ्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळणारे असतील तर त्यांच्या पत्रोत्तरातून दोघांचाही फायदा होण्याबरोबरच या विचारांच्या देवाणघेवाणीतून दूरगामी फलदायी परिणाम होण्याची शक्यता असते. महात्मा गांधी आणि लिओ टॉलस्टॉय यांच्यामध्ये असाच सार्थक पत्रव्यवहार झाला होता. हा पत्रव्यवहार 1 ऑक्टोबर 1909 रोजी सुरू होऊन तो टॉलस्टॉय यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 1910 चालला होता. त्या दोघाही महान व्यक्तींमध्ये 40 वर्षाचं अंतर होतं. एका योगायोगानं सुरू झालेल्या या पत्रव्यवहाराचे परिणाम इतके ठोस आणि प्रभावी होतील त्याची कदाचित त्या पत्रलेखकांना देखील कल्पना नसावी. अमेरिकेत राहणारे प्रवासी भारतीय क्रांतिकारी आणि फ्री हिंदुस्तान या वृत्तपत्राचे संपादक तारकानाथ दास यांनी टॉलस्टॉय यांना 2 पत्रं लिहिली होती. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग कोणता आणि त्याचं शस्त्र कोणतं असावं या प्रश्नाची उत्तरं त्यांना टॉलस्टॉय यांच्याकडून हवी होती. त्याबरोबरच तारकानाथ यांची इच्छा होती की इंग्रज जे भारतीयांवर अत्याचार करीत आहेत त्याविरुद्ध टॉलस्टॉय यांनी प्रखर शब्दात लिहावं. तारकादास यांच्या पत्रांनी टॉलस्टॉय यांना प्रभावित आणि विचलित केलं. त्यांनी उत्तर म्हणून जे निबंधात्मक पत्र लिहिलं ते एका हिंदूला पत्र या नावानं प्रसिद्ध झालं. तारकानाथ यांचा शस्त्रानं स्वातंत्र्य मिळू शकेल यावर विश्वास होता. त्यामुळे उत्तर म्हणून मिळालेल्या पत्रानं त्यांना खूप निराश केलं होतं. टॉलस्टॉयने इंग्रजांविरुद्ध सहिष्णुता बाळगणं आणि अहिंसेच्या मार्गानं चालण्याचं आवाहन केलं होतं. त्याच्याशी तारकानाथ सहमत नव्हते. ते पत्र योगायोगानं महात्मा गांधी यांच्या वाचनात आलं. त्या पत्रानं ते केवळ प्रभावितच झाले नाहीत तर अनेक वर्षापासून त्यांच्या मनात जे द्वंद्व चाललं होतं त्याचं उत्तर त्यांना मिळालं. टॉलस्टॉय यांचं द किंगडम ऑफ गॉड विद इन यू हे पुस्तक देखील गांधीजी यांना प्रेरणा देऊन गेलं होतं. माणसांनी एकमेकावर प्रेम करीत जगण्यातच मानवजातीचं कल्याण आहे हे सत्य वैचारिक पातळीवरून भावनिक पातळीवर संक्रांत करणं हेच कलेचं उद्दिष्ट आहे असं टॉलस्टॉयने एके ठिकाणी म्हटलं आहे. सत्य अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार हीच टॉलस्टॉय यांची शिकवण गांधीजी यांनी प्रत्यक्षात उतरवली. आता एक नमुन्याचं पत्र पाहूयात. प्रिय महोदय, तुम्हाला आठवत असेल मी लंडनहून तुम्हाला पत्र लिहिलं होतं. तिथे मी प्रवासादरम्यान राहिलो होतो. तुमचा एकनिष्ठ अनुयायी म्हणून तुम्हाला या पत्रासोबत मी संकलित केलेलं एक छोटंसं पुस्तक पाठवित आहे. मूळ गुजराती पुस्तक इंग्रज सरकारनं जप्त केलं आहे म्हणून मी भाषांतर प्रकाशित करण्याची घाई केली. तुम्हाला त्रास देताना मला संकोच होतो आहे पण तुमची तब्येत बरी असेल तर तुम्ही या लेखनाचे गुणदोष विवेचन करू शकलात तर ते माझ्यासाठी फार मौल्यवान असेल. तसंच तुम्ही प्रकाशित करण्यास परवानगी दिलेल्या एका हिंदूला पत्र च्या काही प्रती पाठवतो आहे. त्याचा एका भारतीय प्रादेशिक भाषेत अनुवादही झाला आहे. आपला नम्र ध्येयनिष्ठ M.K. गांधी. गांधीजी यांची एकंदर 8 पत्रं उपलब्ध आहेत. ती मिळवून वाचली पाहिजेत. त्यावरून गांधीजींच्या अहिंसा मार्गावरील प्रेरणा टॉलस्टॉयच होते हे आपल्या लक्षात येईल.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा पुन्हा प्रसारित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी माहिती, भाग पहिला.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हिरवा चारा हा पशुधनाच्या संतुलित पोषणासाठी अत्यावश्यक आहे. मात्र शेतीयोग्य जमिनीची मर्यादित उपलब्धता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे वर्षभर पुरेशा प्रमाणात दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होत नाही. परिणाम

0: दूध उत्पादनात घट येते, तसंच पशुधनाची वाढ, आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमतेवरही परिणाम होतो. या समस्येवर प्रभावी पर्याय म्हणून हायड्रोपोनिक पद्धतीनं हिरवा चारा उत्पादन उपयुक्त ठरतं. या पद्धतीमध्ये मातीचा वापर न करता कमी पाण्यात चारा तयार केला जातो. साधारणपणे 6 ते 7 दिवसात बिया अंकुरून 30 ते 35 सेंटीमीटर उंचीचा अत्यंत पौष्टिक आणि सहज पचणारा हिरवा चारा तयार होतो. त्यामुळे टंचाईच्या काळातही पशुधनासाठी दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे सुद्धा आहेत. पारंपरिक हिरव्या चाऱ्यापेक्षा किंवा कोरड्या वैरणीपेक्षा अधिक पौष्टिक असा हा चारा मानला जातो. अंकुरणाच्या प्रक्रियेमुळे त्यामध्ये सहज पचणारी कर्बोदक, प्रथिन, जीवनसत्व, खनिज आणि विविध एन्झाईम्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हा चारा पशुधनाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतो. पारंपरिक हिरवा चारा तयार होण्यासाठी साधारणपणे 45 ते 60 दिवस लागतात. मात्र हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये केवळ 6 ते 7 दिवसात पशुखाद्यासाठी योग्य ताजा आणि पौष्टिक हिरवा चारा तयार होतो. यामुळे कमी कालावधीमध्ये सातत्यानं चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी अत्यल्प पाणी लागतं. साधारणपणे 1 किलो हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी 3 ते 4 लिटर पाणी पुरेसं ठरतं. तर पारंपरिक हिरवा चारा उत्पादनासाठी 70 ते 100 लिटर पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची टंचाई असलेल्या भागामध्ये ही पद्धत अधिक उपयुक्त ठरते. हायड्रोपोनिक पद्धतीत कमी पाण्यात आणि कमी जागेत वर्षभर नियमितपणे चारा तयार करता येतो. त्यामुळे दुष्काळ किंवा चाऱ्याची टंचाई असतानाही पशुधनासाठी सातत्यानं दर्जेदार चारा उपलब्ध होतो. हायड्रोपोनिक चारा उत्पादनात रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे तयार होणारा चारा स्वच्छ, सुरक्षित आणि पशुधनासाठी अधिक आरोग्यदायी असतो. या चारा उत्पादनासाठी कमी मजुरी लागते. तसंच हा चारा बहुतेक शेतकरी गोठ्यालगतच तयार करत असल्यामुळे वाहतूक खर्चातही बचत होते. दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी तापमान आणि आर्द्रतेचं योग्य व्यवस्थापन आवश्यक असतं. साधारणपणे 15 ते 32 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 85% सापेक्ष आर्द्रता असलेल्या अर्ध नियंत्रित वातावरणात हायड्रोपोनिक चारा चांगल्या प्रकारे वाढतो. चाऱ्याच्या योग्य वाढीसाठी पुरेसा प्रकाशही आवश्यक असल्यानं लहान शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाचं ग्रीन हाऊस उभारणं फायदेशीर ठरतं. शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाच्या ग्रीन हाऊस उभारण्यासाठी बांबू, लोखंडी पाईप किंवा पीव्हीसी पाईप यांचा सांगाडा तयार करता येतो. या संरचनेवर शेडनेट किंवा आवश्यकतेनुसार गोंडपाटाचं आच्छादन करून हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी योग्य वातावरण निर्माण करता येतं. हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीचा पहिला भाग आज आपण ऐकला. याविषयीची अधिक माहिती उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेऊया.
1: हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीची माहिती आपण ऐकली. आज ऐकला या माहितीचा भाग पहिला. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
1: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर, म्हणजे धूम्रपान, बिडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे, म्हणजे मास्क घालणे, हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेची आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्यानी ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टीसोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टीम ठेवण्यात मदत करतं.
0: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
1: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनलिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT scan आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
0: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
1: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो, तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वयाच्या वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो, ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफटाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ऍलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
0: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोतेहो. श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोत्याहो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्त्रोत्र कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्त्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे. सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा.
2: श्रोत्या, दुपारचे 2:15 होत आहे. आता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. गृहमंत्री अमित शाह ने कहा, सरकार सभी मुद्दों पर चर्चा के लिए तैयार, विपक्ष से संसद चलने देने का आग्रह. संसद के दोनों सदनों की कार्यवाही विभिन्न मुद्दों पर विपक्ष के हंगामे के कारण आज भी बाधित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का युवाओं से आत्मकथा पढ़ने और रील्स तथा सोशल मीडिया की शॉर्टकट संस्कृति से बचने का आग्रह. हिमाचल प्रदेश सरकार ने पेट्रोल और डीजल पर 60 पैसे प्रति लीटर का अनाथ और विधवा उपकर लगाया. इस राशि को अनाथ बच्चों और विधवाओं के लिए चल रही कल्याणकारी योजनाओं पर लगाया जाएगा. हर घर तिरंगा अभियान को लेकर लोगों में उत्साह. उपराष्ट्रपति CP राधाकृष्णन ने कहा, वंदे मातरम की भावना देश की पहचान को मजबूत कर रही है. राजस्थान, पश्चिम बंगाल के गांगेय क्षेत्र, मध्य महाराष्ट्र और उड़ीसा में कुछ स्थानों पर आज मूसलाधार बारिश का अलर्ट. और ग्रैंड मास्टर R प्रज्ञानंदा ने ग्रैंड शतरंज टूर की प्रतियोगिता सिंगफील्ड कप के दूसरे दौर में जावोखेल सिंदारोव को हराकर पहली जीत दर्ज की. अब समझ

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साधना देशमुख मोहिते यांचं गायन आपण ऐकलं. राग होता गौड सारंग, त्यांना तबला साथ प्रशांत फाटक यांची आणि हार्मोनियमची साथ होती सुरेश फडतरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात.

0: देश की। श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजत आहेत। थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथे घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता

0: लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे. त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांना सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा. या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग 18व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनासाठी योग्य नसून तिथे आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारव्यांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा कायद्यांनी घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदे आहेत. गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 हून अधिक खासगी कंपन्या बंद पडल्या, अवसायनात निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न विचारला होता. यातल्या सर्वाधिक 12,000 हून अधिक कंपन्या मुंबईतल्या तर सुमारे 6,500 पुण्यातल्या होत्या. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे हे उद्योग बंद पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणी तपासणी करून माहिती देऊ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतले इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचं मुख्याध्यापक आणि 2 वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3

0: जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विर्लेपाले इथं बहुमजली इमारतीच्या 11 मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. नांदेड वागळा महानगरपालिकेच्या वतीनं आज नांदेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. बीड शहरात भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका जळगाव जामोद इथं तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जागतिक हत्ती दिन. भारतीय वन्यजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातले 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले. वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ईटॅक या संस्थेच्या वतीनं गजलोक या विशेष माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता एमजीएम विद्यापीठामध्ये व्ही शांताराम सभागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातून जाणारी एसटी वाहतूक पुढचे आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरची एसटी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे अंतर 42 किलोमीटरने वाढलं असून साहजिकच तिकिटाच्या दरात आणि प्रवासाच्या वेळेतही वाढ होणार असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एसटी प्रशासनानं केलं आहे. अवजड वाहतुकीसाठी आंबाघाट 1 ऑगस्टपासूनच बंद करण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणाचं काम, पावसामुळे रस्त्याला भेगा पडणं, दरड कोसळणं, रस्ते खचणं अशा घटनांमुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाल्यानं एसटी वाहतूकही थांबवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18 दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विर्लेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेत संध्याकाळी 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपचं प्रसारण आपण ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

गेल्या 24 तासांमध्ये कोकणात अनेक ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उत्तर कोकणात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला आहे. आगामी 24 तासांत कोकणात सर्व ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः ढगाळ राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात आगामी 24 तासात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा. येत्या 24 तासांमध्ये 75 किलोमीटरच्या आतील सागरी अंतरात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात सोमालिया आणि ओमान किनारपट्टी, अरेबियन समुद्राचा काही भाग, कोमोरियनचा भाग या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या भागात या काळात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:14 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात आज आपण नैसर्गिक आपत्ती काळात पशुधनाची घ्यावयाची काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा, पिण्याचं पाणी आणि रोगप्रतिबंधक उपाय याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुपालकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं?
2: पशुपालकांकडे जी जनावरं असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये. आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जर पूर परिस्थितीचा जर आपल्याला इशारा दिला असेल तर आपल्या गोठ्यामध्ये जर पाणी जर जमा होत असेल तर जनावरांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी जमा होणार नाही अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पशुपालकांनी त्याचं स्थलांतरित करत असताना त्याच्यासोबत चारा, पाणी हे सुद्धा त्याच्यासोबत त्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. साधारण 7-8 दिवसाचा चारा, पाणी त्याची सुद्धा व्यवस्था करणे आवश्यक आहे. आणि प्रथम उपचारासाठी जी काही औषधं लागतात, प्रतिजैवक लागतात, ती सुद्धा सोबत त्यांनी ठेवली पाहिजे. व आपल्या जनावरांची कुठल्या जनावरांचं आपण स्थलांतरित करतोय त्याची आपल्याकडे नोंद ठेवली पाहिजे. आजारी जनावरांना स्थलांतरित करत असताना आपण वेगळ्या ठिकाणी बांधण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून त्याचा संसर्ग आपल्या इतर जनावरांना होणार नाही.
1: बरं, पुराचा इशारा मिळाल्यानंतर जनावरं सुरक्षित स्थळी हलवताना काय पूर्वतयारी घ्यायला हवी?
2: जेव्हा आपण सुरक्षित स्थळी जेव्हा हलवतो तेव्हा आपण ती जागा अशी निवडा

0: किती उंच ठिकाणी असेल जिथे पुराचं पाणी साचणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांचे खाद्य पाणी आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणात तिथे त्या जागेपासून लवकर उपलब्ध होईल का, दळणवळणाची सेवा उपलब्ध होईल का, पशुवैद्यकाची डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध होईल का, अशा ठिकाणी जर आपण स्थलांतर केलं तर आपले जनावर सुरक्षित राहतील आणि जनावरांची काळजी सुद्धा आपल्याला घेता येईल.
1: गाई किंवा म्हशी अशी मोठी जनावरं आहेत तर त्यासाठी गोठा उभारताना थोडा मोठा विचार करावा लागतो, तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
0: गोठा बांधकाम करताना शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये पाणी पुराचं येणार नाही असं आपण गोठा बांधावा. जर त्या ठिकाणी पाणी जमा होत असेल तर गोठा उंचावर बांधावा. पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी चर असावेत किंवा त्याची गटाराची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली असावी. छप्पर आणि त्याचं जे बांधकाम आहे हे एकदम भक्कम असावं, जेणेकरून जर सोसाट्याचा वारा येईल अशावेळी ते कोसळणारं नसावं. आणि पुराचं पाणी गोठ्यात जाणार नाही, पुरेशी खेळटी स्वच्छ प्रकाश कोरडा स्वच्छ गोठ्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा गोठा शेतकऱ्यांनी बांधावा.
1: बरं, आता पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या ह्या थोड्याशा वेगळ्या असतात की जसं दूषित पाणी येतं किंवा ओलसर वातावरणामुळे दमटपणा येतो, तर यामुळे काही पशूंना आजार होण्याची शक्यता असते का, आणि जर होणार असतील तर काय काळजी घ्यायला हवी?
0: निश्चितच जेव्हा पुराचं पाणी येते त्याच्यानंतर ते पाणी हे शेतामध्ये इतरत्र ठिकाणी सईकडेच वाहत येत असते, तर अशा वेळी काही संसर्ग आजार सुद्धा पसरण्याचे धोका असतात. त्याच्यामध्ये फूट अँड माउथ डिसीज, त्याला लाळ्या खुरकूत सांगतात. त्यानंतर घटसर्प, ज्याच्यामध्ये मानेला सूज येते. काळा पाय, ब्लॅक क्वार्टर, ज्याच्यामध्ये पायाला सूज येते. त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस, जे उंदरांच्या लघवी वाटे पसरतात कारण पूर आल्यानंतर पाणी हे उंदरांच्या बिळांमध्ये शिरते आणि त्या पाण्यामध्ये लेप्टोचे जीवाणू हे पसरतात. त्यानंतर पाणी खराब झाल्यामुळे जुलाबाच्या समस्या सुद्धा जनावरांना होतात. निमोनियासारखे आजार होतात. काही बुरशीचे कातडीचे आजार सुद्धा जनावरांना होतात. तर अशा प्रकारे हे आजार हे पुरामध्ये दूषित पाणी ओलसर वातावरणामुळे जनावरांना होण्याची शक्यता वाढते.
1: अच्छा,
0: तर हे होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणजे जसं की जनावरांना आपण स्वच्छ चांगलं पाणी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा जो गोठा आहे हा कोरडा राहील, त्याची बसण्याची व्यवस्था जी आहे कोरडी राहील, ओलसट राहणार नाही अशा ठिकाणी आपण त्याला बांधलं पाहिजे. त्याला चारा कोरडा मिळेल याची काळजी घेतली पाहिजे.
1: बरं,
0: चाऱ्यावरती कुठली बुरशी नसेल असा आपण चांगला चारा सुका चारा त्यांना दिला पाहिजे. जर बुरशी झालेला चारा जर त्यांनी खाल्ला तर त्यांना जुलाब, पोट खराब होणे, अपचन होणे, पोटफुगी होणे अशा समस्या दिसतात. त्यामुळे आपण त्यांना कोरडा चारा दिला पाहिजे. गोठा आपण निर्जंतुकीकरण करून घेतला पाहिजे. जर गोठ्यात जर पुराचं पाणी आलं तर आपण सोडियम हायपोक्लोराईडनी ते गोठा निर्जंतुक करून घेतलं पाहिजे. आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने हे जे आजार म्हटलेले आहेत त्याचं जर लसीकरण पशुपालकांनी केलं नसेल तर त्याचं पशुपालकांनी लसीकरण करून घ्यावं.
1: बरं, अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि योग्य खाद्य कसं उपलब्ध करून द्यायचं?
0: आता स्वच्छ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पाणी उकळून देऊ शकतो, घरगुती उपाय. जर त्याला नाही शक्य तर त्यांनी तुरटी टाकून ते पाणी निर्जंतुक करून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खाद्याचा जर आपण विचार केला तर बुरशीजन्य खाद्य जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. चांगला स्वच्छ सुकलेला कोरडा चारा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काही वातावरणात बदल होतो त्याच्यासाठी त्रास होऊ नये, स्ट्रेस होऊ नये, त्यासाठी व्हिटॅमिन ए डी ई थ्रीचे औषध येतात, जीवनसत्व येतात, त्याचा आपण त्याच्या खाद्यामध्ये पुरवठा केला पाहिजे. खनिज मिश्रण आपण जर दिली तर त्यांना थकवा येत नाही. अशा प्रकारे आपण त्यांना खाद्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे.
1: ओला किंवा बुरशी लागलेला जो चारा असतो तो वापरण्याचे काय धोके असतात?
0: ओला चारा जेव्हा आपण वापरतो त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते, जुलाब होऊ शकते, त्याला अपचन होऊ शकते, पचनाचे आजार होऊ शकतात, पोटफुगी होऊ शकते आणि ह्याचा परिणाम हा त्याच्या दूध उत्पादनावर होते. पोट जर फुगलं तर ते जनावर चारा खात नाही, चारा खाला नाही की शरीराला जे आवश्यक घटक असतात ते त्यांना मिळत नाहीत, शरीरावरती ताण येतो, त्यामुळे दूध उत्पादन हे कमी होते आणि काही याच्यामुळे त्यांच्या यकृतावरती लिव्हरवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओला चारा हा आपण पशुपालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांना देऊ नये.
1: बरं, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूरजन्य परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे, हिरवा चारा उपलब्ध तर होतच नाहीये, तर अशा वेळी पशुपालकांनी आपल्या पशूंना काय खाद्य द्यायला हवं?
0: पशुपालकांनी अशा वेळी आपल्याकडे मुरघास त्यांनी त्याची साठवण करून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याला हिरव्या जे चाऱ्यामध्ये जे पोषक घटद्रव्य असतील ते त्याला मिळतील. आणि सुका चाऱ्याच्या गथड्या त्यांनी कुट्टी करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे ती कुट्टी तो देऊ शकेल.
1: बरं, आजारी किंवा संसर्गजन्य जनावरांसाठी काही वेगळा आहार असू शकतो का?
0: आजारी जनावरांसाठी जर त्यांना शरीरावरती जखमा असतील तर त्यांना आपल्याला विटॅमिन्सचे औषधं किंवा मिनरल मिक्सचर आपण त्यांना खाद्यामध्ये देऊ शकतो. ज्यांना पोटफुगीचा त्रास असेल तर अशा जनावरांना आपण हलका आहार कुट्टी करून दिला आहार दिला तर त्यांना पचनाची समस्या ह्या कमी होतात. आणि ओल्या चाराबरोबर सुका चारासुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. ज्यांना जुलाबाचा त्रास आहे अशा ह्यांना आपण सुका चारा जर दिला आणि चांगला चारा दिला तर ते लवकर आजारातून बरे होण्यासाठी त्यांना मदत होते.
1: बरं, लसीकरण आणि जंतनाशक उपचारांचं काय महत्व आहे आणि आपत्तीच्या काळात ते किती पटींनी वाढतं काय सांगाल?
0: लसीकरण केल्यामुळे आपल्याला जनावरांना जे आजार होतात संसर्गजन्य ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये एचएसएस जो आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा आहे, त्याच्यानंतर FMD आहेत. हे आजार जर आपण टाळले तर त्याच्यामुळे जनावरांना शरीरावरती जो ताण येतो, ताप येतो, जनावर उठायला त्रास होतो, त्यांना खाण्यासाठी तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही, तर हे जर आजारच आपण टाळले तर त्याचा त्रास जो आहे तो निश्चितच आपल्याला जनावरांचा टाळता येतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर हे सुदृढ राहते आणि आजारमुक्त राहते.
1: सर, आता आपण गाई म्हशींच्या पशुपालकांबद्दल बोलत होतो, तर असेच आपले काही शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालन करतायत, काही वराह पालन करतायत, काहींचा बदक पालनाचा व्यवसाय आहे, तर अशा पशुपालकांसाठी काय सांगता येईल?
0: निश्चितच जे वराह पालक आहेत तर त्याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये भरपूर वराह आता वाहून सुद्धा गेलेले आहेत, तर अशावेळी आपण जेव्हा आपल्याला पूर परिस्थितीचा इशारा दिला जातो तेव्हा आपण त्याचं स्थलांतर जिथे पाणी जातणार नाही तिकडे आपण घेतलं पाहिजे. तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे आहार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी हे त्यांना मिळेल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं जंत निर्मूलन केलं पाहिजे. कुक्कुटपालनाविषयी बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी जे आपत्तीच्या वेळी जो धोक्याचा इशारा दिला जातो की बाबा पाऊस एवढा पडेल तर त्या दृष्टीने त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये यापूर्वी जर पाणी जमा झालं असेल किंवा जर पाटाचं पाणी सोडत असतील तर त्याच्याने पाणी जर त्याच्याकडे येणार असेल तर त्या कुक्कुट पक्षाचं त्यांना स्थलांतर कुठे दुसऱ्या पोल्ट्री शेडमध्ये करता येईल का, याच्यासाठी त्यांनी जागा शोधून ठेवली पाहिजे आणि तिथे वेळेमध्ये स्थलांतरित केलं पाहिजे जेणेकरून कुक्कुट पक्षी बुडून मृत्यू होणार नाही. आणि खाद्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे खाद्य आहे हे आपल्याला उंचावर ठेवणं आवश्यक आहे, कारण कुक्कुट पक्षी गृह ज्यांचं असते ज्यांच्याकडे कुक्कुट पक्षी त्यांच्याकडे खाद्य साठवून केलेलं असते, परंतु पावसाचं पाणी शेडमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य भिजते आणि भिजल्यानंतर ते खराब होते. त्याच्यामुळे ते खाद्य हे त्यांनी उंचावर ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी ते पावसाच्या पाण्यामध्ये भिजणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याला योग्य खाद्य कुक्कुट पक्ष्यांना पुरवता येईल.
1: आता माझा एक असा प्रश्न आहे की बदक पालन करणारे जे पशुपालक आहेत तर सर्वसामान्यपणे बदकांना सोडलं जातं खाण्यासाठी, तर अशा वेळेला बदकांचं कसं संरक्षण करायला हवं?
0: बदकांना अशा वेळी कसं की ते वाहून जातात पूर आल्यानंतर, तर त्यांना आपला बंदिस्त करून ठेवावं लागेल.
1: अच्छा.
0: कारण पुरामध्ये पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि बदक त्याच्यामध्ये भरपूर वाहून जातात आणि आता ज्या पुरामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जनावर वाहून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुरक्षित ठिकाणी उंच जागी ठेवून किंवा त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही.
1: बरं, म्हणजे जसं कुक्कुटपालक जे आहेत ते खुराडी बनवतात कोंबड्यांची, त्या पद्धतीने पूरजन्य परिस्थितीमध्ये बदकांची व्यवस्था करायला हवी.
0: निश्चितच.
1: दूध देणाऱ्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता दूध देणारे जे जनावरं असतात त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, म्हणजे त्यांच्या शरीराच्या आरोग्यासाठी असते त्याचबरोबर दूध तयार करण्यासाठी सुद्धा असते, तर त्यांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, संतुलित आहार आपण दिला पाहिजे, त्यानंतर त्यांचं दूध हे नियमित आपण काढलं पाहिजे. जर दूध जर काढलं नाही वेळेवरती तर त्यांच्या दुधाच्या सडाला सूज येते, कासेला दहा तयार होतो, कासेमध्ये मस्टायटिस सारखे आजार होतात, सडामध्ये इन्फेक्शन होते, तर आपण नियमित दूध काढलं पाहिजे. दूध काढल्यानंतर कास जी असते ती स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना कास दहा आजार होणार नाही.
1: बरं, पूरजन्य परिस्थितीचा धोका तर आहेच, पण मग पुरामध्ये काही पशूंचा जर मृत्यू झाला तर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावली पाहिजे?
0: निश्चितच, जेव्हा पुरामधून पशुधनाची हानी होते त्यानंतर त्याचं जे बॉडी असते ती डिकम्पोज होते, म्हणजे ती कुजायला लागते आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरण्याचा धोका असतो. म्हणून पशुपालकाने साधारण 7 फूट ते 15 फूट खोल खड्डा खणावा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी मीठ आणि चुना हे फवारून तर तो खड्डा वरती माती टाकून ते शव जनावराचं गाडावं,
1: बर
0: जेणेकरून त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, ते कुजणार नाही आणि त्याच्यापासून संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरणार नाही.
1: बरं, पुरात वाहून गेलेली काही जनावरं असतील

0: तर अशा जनावरांचा आपल्याला शव तर मिळणार नाहीये, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
1: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते, कारण आपले जे बोअरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोअरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोअरवेलमध्ये पाणी पित असतो. मग अशा वेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातील सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे.
0: बरं, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा परिस्थितीमध्ये कोणत्या सुविधा देता येतात?
1: निश्चितच आपण शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना येत असतात त्याकडे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट्सअपवरती काही शासनाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरतून माहिती येत असते, त्या ठिकाणी पशुपालकांनी त्याप्रमाणे त्याला फॉलो केला पाहिजे. शासन सांगते की आम्ही मोफत लसीकरणाचे शिबिर आयोजित करत आहोत, औषधोपचाराचे शिबिर आयोजित करत आहोत, गोठा निर्जंतुकीकरणासाठी औषधं शासन उपलब्ध करून देतात, रोग होऊ नये त्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित, त्याच्यामध्ये पशुपालकांनी सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून आपले जे पशुधन आहे त्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. कधी कधी जनावर पशुधन हे वाहून जातात, मग अशावेळी त्याचे पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक व पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने केले जातात. तर अशावेळी त्यांनी ते पंचनामे हे करून घेतले पाहिजे. याच्यामध्ये जनावरांना, गाई म्हशींना, शेळ्यांना काही त्यांची नोंदणी पशुसंवर्धन विभागातून केली जाते, त्यासाठी त्यांच्या कानामध्ये 12 आकडीचा नंबर हा मारला जातो आणि त्यांची नोंद केली जाते. तशी नोंद वेळोवेळी पशुपालकांनी आपल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागात केली पाहिजे, जेणेकरून जर त्याचं जनावर वाहून गेलं तर ते शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला मदत होते की बाबा ह्याच्याकडे 2 जनावर होते आणि त्याची नोंद आहे. परंतु जेव्हा ते पशुधन वाहून जाते त्यानंतर ती नोंद ही कुठल्या आधारावर त्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावराला कानात बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
0: बरं, आता लसीकरणाबद्दल तुम्ही म्हणत होता, तर हे लसीकरण कधी करणं आवश्यक आहे?
1: पशुसंवर्धन विभाग यांचं लसीकरणाचं शेड्यूल असते, त्या शेड्यूल प्रमाणे ते पशुपालकांना सांगत असतात. तर सध्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लंपी आजाराचं लसीकरण सुरू आहे. तर सर्व पशुपालक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लंपी आजाराचं, गाई गोवंशाचं लसीकरण करून घ्या. त्यानंतर 13 ऑगस्ट नंतर आपल्याकडे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ्या खुरकूचं लसीकरण सुरू होणार आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.
0: बरं, आणि हे विनामूल्य असतं?
1: ह्याच्यामध्ये फक्त सेवा शुल्क असते, ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे.
0: बरं, पूरग्रस्त भागातील पशुपालकांना आपण कोणता संदेश द्याल?
1: पूरग्रस्त भागातील पशुपालकांना मला संदेश आहे की नैसर्गिक जी आपत्ती आहे ती आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याचं आपण योग्य नियोजन, वेळेवर जनावरांचं स्थलांतर, स्वच्छ पाणी, सुरक्षित चारा, नियमित जनावरांचं लसीकरण, जंतनिर्मूलन व पशुवैद्यकाचं मार्गदर्शन हे जर आपण घेतलं तर आपली मृत्यू आपण कमी करू शकतो आणि निश्चितच आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी मदत होऊ शकते.
0: श्रोते हो, नैसर्गिक आपत्ती टाळणं हे नक्कीच आपल्या हातात नाहीये, पण त्याचं योग्य नियोजन जर आपण केलं आणि वेळेवर पशुधनाची काळजी घेतली तर आपल्या पशुधनाचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हा एकमेव पर्याय आहे. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सर्व पशुपालकांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बंधूंनो नमस्कार.
2: माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात नैसर्गिक आपत्ती काळात पशुधनाची घ्यावयाची काळजी याविषयी माहिती आपण ऐकलीत. श्रोते हो, याबरोबरच माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:31 झाली आहेत. आता ऐकूया भावधारा.

पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शंकर रमानी यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. दुपारचे 3:35 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आज ऐकूया ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात रसिको आपलं स्वागत. आज कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर

0: लालप्रसाद रामेश्वर बडायले यांना. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी हा आपला आजच्या मुलाखतीचा विषय आहे. डॉक्टर बालाप्रसाद बडायले आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय थोडक्यात आपण करून घेऊयात. डॉक्टर आयुर्वेदातील MD आहेत, PhD आहेत आणि केंद्रीय आरोग्य सेवा विभाग म्हणजेच मुकुंदनगरच्या CGHS या ठिकाणी आयुर्वेद चिकित्सा प्रमुख म्हणून या पदावरती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी MD आणि PhD डिग्री प्राप्त केलेली आहे आणि विद्यापीठामध्ये ते सर्वप्रथम आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना सहयोगी प्राध्यापकाचा अध्यापनाचा जवळपास 10 वर्षाचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये परिसंवादामध्ये त्यांचा सहभाग आहे. याच क्षेत्रातलं त्यांचं संशोधन आणि लेखन तसंच स्वस्थ जीवनशैली सार या शीर्षकावरचं त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. आणि डॉक्टर आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे तो उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी. एक तज्ञ म्हणून याबाबत आपल्याला आम्ही या आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर आपण सर्वसाधारणपणे असं पाहतो की वयोवर्धन किंवा ज्येष्ठांचं आरोग्य अतिशय सगळ्याच बाबतीमध्ये जिव्हाळ्याचा असा विषय आहे. तर ज्येष्ठांचं आरोग्य सध्या अतिशय महत्वाचं आहे, तर का महत्वाचं आहे तुम्हाला वाटतं?
1: सर्वप्रथम धन्यवाद. तर भारताचं म्हणजे आपण जर थोडक्यात जर विचार केला तर भारताचं जे सरासरी जे हे लाईफ स्पान 1950 वेळेस 35 वर्ष होतं, आज ते जवळपास दुपटीहून जास्त झालेलं आहे 2026 म्हणजे 72 वर्ष सरासरी आयुर्मान आहे. आणि हे वाढलेलं आयुर्मान हे लाईफ स्पान आहे, खरंच हे हेल्थ स्पान आहे का? त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ जे वाढलेलं वय आहे त्याचा जीवनाचा दर्जा कसा आहे याविषयी म्हणजे आपल्याला खूप गांभीर्याने विचार करणं जरुरी आहे. कारण प्रत्येक माणसाचं म्हणजे मनापासून इच्छा असते की अनायासेन मरणम इना दैन्येन जीवनम, जे आपलं मरण हे विना कष्टाचं व्हावं आणि जीवन हे कुणावर अवलंबून नसावं. तर यामुळं खरंच ज्येष्ठांच्या आरोग्याचा विचार करणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: वय वाढल्यानंतर शरीरामध्ये नेमके कोणते बदल होतात आणि त्यामुळे त्याची मुख्य कारण आपल्याला काय सांगता येतील?
1: सर, ह्या एक म्हणजे खूप एक म्हणजे एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. तर वय वाढल्यावर सर्वात प्रथम म्हणजे हे बदल का होतात त्याचा जर आपण जर विचार केला तर प्रत्येकामध्ये सारखे बदल होतात असं नाही आहे. हे एक फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपलं जसं एक वय असतं तसं बायोलॉजिकल वय पण असतं, म्हणजे जैविक वय असतं आणि आपलं जन्मजात वय असतं, बायोलॉजिकल एज आणि क्रॉनॉलॉजिकल एज. तर बायोलॉजिकल एजचे बदल हे सगळ्यांमध्ये सारखे नसतात, तर त्याला होण्यासाठी म्हणजे अनेक अनेक गोष्टीचं कारणीभूत असतात. जसं की त्यांचा आहार आहे, व्यायामाचं स्वरूप आहे, अनुवंश आहे, किंवा एन्व्हायरमेंटल स्ट्रेसर्स किंवा बाहेरचे जे काय त्याच्या शरीरावर ताण वगैरे पडत असतात, याच्यामुळे एक बायोलॉजिकली शरीरांमध्ये एक चेंज होत असतात. तर एक महत्वाचा चेंज म्हणजे जनुकीय अस्थिरता निर्माण होते याच्यामुळे. काही विमुक्त कणांचा आपल्या शरीरामध्ये, ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये फ्री रेडिकल्स म्हणतो, त्यामुळे म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट होतो आणि ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत असतो. आणि प्रत्येक जनुका याच्यामध्ये क्रोमोझोममध्ये एक प्रोटेक्टिव्ह एक टिलोमर्स असतात, तर ते टिलोमर्सची साईज ही वयानुसार कमी होत असतं. आपल्या ऊर्जा देणारे जे मायटोकॉन्ड्रिया आहेत त्या मायटोकॉन्ड्रियांचं म्हणजे कार्य ते न्यूना होतं. आणि एक प्रकारचं म्हणजे क्रॉनिक इन्फ्लमेशन ज्याला जीर्ण शोष म्हणतो ते होत असतं. इन्सुलिनचं एक रेजिस्टन्स होत असतं. आणि AMPK पाथवे नावाचं म्हणजे एक पाथवे आहे, ते पाथवेची ऍक्टिव्हिटी कमी होत असते. थोडक्यामध्ये म्हणजे हे एक जीवशास्त्रीय एक सूक्ष्म बदल आहेत. तर एक अशा प्रकारचे अनेक अनेक बदल से होत असतात. थोडक्यामध्ये त्या सेल्सचे जे पोषणाची आणि उत्सर्जनाची क्रियाची हळूहळू कमी होत असतं. डिजेनरेटिव्ह चेंजेस क्षयात्मक बदले आपल्या शरीरांमध्ये होत असतात आणि याच्यामुळं म्हणजे त्याचं टॉप टू बॉटम आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात. जसं की आपल्या ज्ञानेंद्रियाच्या कार्यांची हानी, नेत्रक्रमांची हानी, कॅटरॅक्ट उत्पन्न होणं किंवा कानानं कमी ऐकू येणं, निद्रानाश किंवा अल्पनिद्रता, नैराश्य, भीती, चिंता, हृदयावर परिणाम होऊन म्हणजे रक्त रक्तदाब वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणं, यकृताची कार्यक्षमता कमी होणं, आपल्या मसल्समध्ये वेस्टिंगची टेंडन्सी, त्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये सार्कोपिनिया म्हणतो, हे डेव्हलप होणं, किडनीची किंवा वृक्कांची कार्यक्षमता कमी होणं, आतड्याची कार्यक्षमता कमी होऊन पाचनावर परिणाम होणं किंवा त्याच्या उत्सर्जनावर परिणाम होणं, मलावस्तंभ होणं, संधीवर परिणाम होऊन हाडांमध्ये टिसुळता येणं किंवा अष्टी अडथाटीस होणं, लवचिकता कमी होणं, स्किनची म्हणजे कोलेजिनची सिंथेसिस कमी झाल्यामुळं त्यातलं तेज किंवा जे चकाकी आहे ते कमी होणं, प्रोस्टेटची वृद्धी होणं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगकृती, मेटाबॉलिक सिंड्रोम, ओबेसिटी, आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं, या प्रकारच्या थोडक्यामध्ये शारीरिक आणि मानसिक लवचिकता कमी होऊन, इलास्टिसिटी कमी होऊन हळूहळू व्यक्ती हा रिजिड व्हायला लागतो, ताठरपणाकडे त्याची वाटचाल हळूहळू होत असतो.
0: पण मग ज्येष्ठ नागरिकांच्या या आरोग्यविषयक आणखीच्या समस्या आहेत, तर त्याबाबत आपल्याला काय
1: आता आणखी समस्या म्हणजे याच्यामध्ये म्हणजे आजकाल कॉमनिस्ट समस्या आपल्याकडे ऑस्टिओआर्थरायटिस आहे, बरोबर आहे, त्यानंतर ब्लड प्रेशर, मधुमेह, स्थौल्य, पुरुषांमध्ये प्रोस्टेटचे वाढते कर्करोगकृती, स्त्रियांमध्ये म्हणजे स्त्रियांचा कर्करोगाची समस्या किंवा मेनोपॉजल सिंड्रोम, या प्रकारच्या अनेक अनेक समस्या ह्या ज्येष्ठ नागरिकांना होत असतात. त्याच्यासोबत शारीरिक समस्या सोबत मानसिक समस्या पण होत असतात, जसं की निद्रानाश्य किंवा वाढतं नैराश्य, हे या प्रकारच्या समस्या ह्या ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्यानं होत असतात.
0: पण मग तुम्ही या विविध आजारांविषयी किंवा समस्यांविषयी आता जशी चर्चा केली, तर हे आपण सांगताय आणि हे सांगत असताना समजा वेळीच आपण खबरदारी घेतली,
1: अगदी बरोबर,
0: संभाव्य आपल्याला काही आजार आहेत का किंवा कुठे त्याची सुरुवात झाली आहे का, तर यासाठीच्या ज्या आवश्यक कराव्या लागणाऱ्या ज्या तपासण्या आहेत तर त्या कोणत्या आहेत आणि त्या केव्हा केव्हा करून घ्याव्यात, एक तज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: फार सुंदर सर तुम्ही प्रश्न विचारलाय, कारण आजचा एखादा लहान प्रश्न हा उद्याचा एक मोठा प्रश्न होऊ शकतो, यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कमीत कमी वर्षातून एकदा त्यांची रक्तातील उपवासी पोटी आणि जेवणानंतरची साखर मोजून घेणं किंवा तीन महिन्याची स्थिर साखर किती आहे ते HbA1c नावाची टेस्ट आहे ती करणं, रक्तातील चरबी मोजून घेणं, त्याला आम्ही लिपिड प्रोफाईल म्हणतो, LFT, वृक्काची कार्यक्षमतासाठी KFT, CBC आणि शरीरामध्ये आपण आधी बोललो की जसं जसं वय वाढतं तसं तसं काही लोकांच्या शरीरांमध्ये एक क्रॉनिक इन्फ्लमेशन वाढत असतं, तर त्याचं अंदाज येण्यासाठी HSCRP म्हणजे सी रिएक्टिव्ह प्रोटीन, व्हिटॅमिन डी लेवल, व्हिटॅमिन बी लेवलची लेवल, या एक साधारणतः तपासण्या ह्या कमीत कमी वर्षातून एकदा 40 नंतर करून घ्याव्यात. आणि मेल्समध्ये PSA नावाचं एक टेस्ट असतं जे की प्रोस्टेटच्या कर्करोगाची कृती आहे का ते ओळखण्यासाठी, आणि फिमेल्समध्ये मेमोग्राफी म्हणजे स्तनाची एक तपासणी किंवा पॅप्समेअर हे करायचं, आणि वर्षातून एकदा कमीत कमी सोनोग्राफी ही करून घ्यावीत, नेत्र तपासणी किंवा कर्ण तपासणी, ज्ञानेंद्रियाच्या तपासण्या किंवा इतर काही जर लक्षण असेल तर ते डॉक्टर सांगतील त्यानुसार तपासण्या करून घ्याव्यात. जर या तपासण्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे एखादा मोठा कोणता आजार होत असेल तर गोल्डन टाइम मध्ये जर आपण त्याला जर डिटेक्ट करू शकलो तर उद्याच्या मोठ्या प्रॉब्लेम पासून पण आपल्याला कसा बचाव करता येईल याचा आपल्याला माहिती योग्य वेळी मिळू शकतो.
0: सर, तुम्ही आता ज्या आरोग्यविषयक विविध तपासण्या केव्हा केव्हा करून घ्याव्यात याविषयी सांगितलं, पण या तपासण्या करून घेत असताना त्याची कमाल किमान चाचणीची क्षमता याबाबत तुम्ही काय सांगाल की एवढी एवढी माझी साखर आहे तर
1: बरोबर आहे, कारण ही प्रत्येक तपासण्याची ही पॅरामीटर्स हे ठरलेले आहेत, ते एक वैद्यकीय खोलामध्ये न जाता प्रत्येक याच्यामध्ये तुमच्या जेव्हा आजकाल स्टँडर्डाइज लॅब आहेत तर त्याचं म्हणजे हे ठरलेलं आहे. उदाहरणार्थ सी रिएक्टिव्ह प्रोटीन हे 1 पेक्षा कमी असावं किंवा जेवणानंतरची साखर ही 140 पेक्षा कमी असावी, कोलेस्ट्रॉल टोटल कोलेस्ट्रॉल हे 200 पेक्षा कमी असावं, चांगलं कोलेस्ट्रॉल हे 45 पेक्षा जास्त असलेलं कधी बरं, म्हणजे प्रत्येक चाचणीची एक क्षमता ही ठरलेली आहे आणि त्याच्या एकदम बॉर्डरलाईनच्याच रिपोर्टला पॉझिटिव्ह म्हणजे सामान्य न म्हणता बॉर्डरलाईन असताना पण एक योग्य काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे.
0: सर, तपासण्यांच्या या कमाल आणि किमान मर्यादाविषयी तुम्ही सांगितलं, या लेवलपर्यंत तुमची जर साखर असेल, कमी असेल किंवा जास्त असेल तर ताबडतोब आपल्या संबंधित तज्ञांना भेटणं आणि त्याच्यानंतरची पुढची उपचार प्रणाली जी आहे ती करून घेणं हे आवश्यक आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठीची जी एक चिकित्सा चिकित्सा सूत्र म्हणतं, तर ते चिकित्सा सूत्र याबाबत खुलासेवार काय सांगताय?
1: अगदी बरोबर आहे सर. एक एक ऍट अ ग्लान्स म्हणजे वेदांमध्ये म्हटलेलं आहे, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य.

0: योगभोवती दुःखा म्हणजे योग्य वेळी त्याची म्हणजे योग्य आहार, योग्य विहार, योग्य वेळी झोप, टेन्शन फ्री लाईफ, स्ट्रेस फ्री लाईफ, हेच म्हणजे एक वृद्धांच्या काळजीसाठी आपल्या हातामध्ये घेण्यासाठी महत्वाचं. सर्वात महत्वाचं म्हणजे एक ध्येयपूर्ण जीवन असायला पाहिजे की मी एक निरर्थक नाही आहे आणि मी एक समाजासाठी एक उपयोगी भाग आहे. तर त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह सेन्सही यायला पाहिजे. सकारात्मक बाब ही सकाळपासून त्याच्या याच्यामध्ये झोपेपर्यंत असायला पाहिजे. तर त्याच्या जीवनाला एक चांगला एक अर्थ येईल आणि एक सर्केडियन सायकल किंवा नियमितता यांच्यामध्ये फॉलो करणं हे अतिशय अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून की त्यांनी एक आरोग्य संपन्न एक जीवन त्यांना जगता येईल.
1: साधारणपणे ज्येष्ठ व्यक्तींच्या आहारासंदर्भामध्ये किंवा आहाराविषयीची काही मुख्य तत्व आपल्याला
0: बरोबरची
1: काय सांगते?
0: बरोबर आहे. आता आपण पाहिलं की ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरांमध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात. तर थोडक्यामध्ये प्रिन्सिपलच्या भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर ज्येष्ठांना योग्य पचन होईल असा, योग्य उत्सर्जन होईल असा, आपलं पोषण होईल असा आणि पेशींचं संरक्षण होईल असा या प्रकारचा आहार हा घ्यायला पाहिजे. आता एक गोष्ट सांगा, आपल्या मला एक जर समजा स्ट्रॉंग बिल्डिंग तयार करायची आहे तर कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असतं? मला वीट लागेल, बरोबर आहे, विटा लागतील, नंतर सिमेंट लागेल, पाणी लागेल, हे लागेल. तसं चांगलं जर स्ट्रॉंग फाउंडेशन जर करायचं असेल, भक्कम शरीर जर करायचं असेल तर आपण विटा म्हणून एक प्रोटीन्स लागतील, कॅल्शियम लागेल, गदाळी म्हणजे आयर्न लागेल, योग्य प्रकारचं पाणी लागेल. तर या प्रकारचं म्हणजे एक स्ट्रॉंग फाउंडेशनसाठी स्ट्रॉंग डाएट हा जरुरी आहे. स्ट्रॉंग अँटी ऑक्सिडेंट डाएट की जे की आपल्याला संरक्षणाचं कार्य करेल. आता थोड्या वेळापूर्वी बोललो की सुजेची प्रक्रिया ही हळूहळू वाढत राहते, त्याच्यामुळे सूज कमी करणारा डाएट, इन्सुलिनचे स्पाइक्स हे कमी करणार डाएट आहे की नाही, स्टेबल एनर्जी देणारा डाएट पाहिजे. आम्ही एक मेडिकलच्या भाषेमध्ये म्हणतो इंद्रधनुष्यासारखा आहार म्हणजे रेनबो डाएट, कलरफुल डाएट, कारण हे कलरफुल सबस्टान्सेस हे आपल्या शरीराला प्रोटेक्शनची संरक्षणाची फार फार म्हणजे महत्वाची भूमिका करतात. त्या प्रकारचं डाएट, एक नॅचरल डाएट, ताजा आहार, ए बी सी डी ई जे काही आपले व्हिटॅमिन्सयुक्त डाएट, कॅल्शियम, फेरस, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम असले ट्रेस एलिमेंट्सयुक्त डाएट, फायबरयुक्त डाएट म्हणजे ज्याचे की जे तंतुयुक्त आहार आपल्या पोटाचं कारण का नाही. आहाराच्या बाबतीत जर एक वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर बहुतांशी आजाराचं मूळ हे पोटातूनच जाते, त्यामुळं पोटांचा गट मायक्रोबायोटा चांगलं राहणारा एक आहार किंवा यकृताला डिटॉक्सिफिकेशन करणारा, निर्विषेकरण करणारा आहार, अवयवांचा पोषण होणारा आहार, या प्रकारचा आहार ज्येष्ठांनी घेतलेला केव्हाही चांगला, जेणेकरून की त्यांचं म्हणजे आरोग्य हे एक चांगलं राहील.
1: बर, पण हे जर आपण सुधारणासहित सहित सांगायचं झालं तर कसं सांगा?
0: ओके, आपण आता म्हणजे एक तत्व पाहिले तर याचं उदाहरण समजा, उदाहरणात मी एक काही म्हणजे आहारा जे आहाराचं मी उदाहरण देऊ इच्छितो. जसं की म्हणजे धान्यांमध्ये राजगिरा, ज्वारी, बाजरी, काही प्रकारच्या भाज्या जे की जीर्ण काळ टिकतात. आम्ही अमरांतेशी कुल अमरांतेशी मी त्याला हसत हसत असं म्हणतो की जे अमर ठेवणार आहे, सेल्सला जास्तीत जास्त जीवन ठेवणार आहे. जसं राजगिरा, माठ, तांदूळजा, चंदन बटवा, पालक या प्रकारच्या म्हणजे भाज्या, कृषी पेरस व्हेजिटेबल्स म्हणजे कोबी वर्गीय भाज्या जसं की पत्तागोबी, फुलगोबी जे की डिटॉक्सिफिकेशनला अतिशय म्हणजे महत्वाची भूमिका करतात. दुधी भोपळा, भोपळा बघा, भोपळा किती दिवस टिकतो, भोपळा या प्रकारचा म्हणजे जास्त दिवस टिकणारा आहार, ओली हळद, ओला कांदा या प्रकारचा म्हणजे जे की आपल्याला रिपेअर म्हणजे संधान करण्यासाठी पण एक महत्वाची भूमिका घेणारा आहार. काही प्रकारची फळं जे की लवकर सडत नाहीत जसं की खजूर आहे, डाळिंब आहे, मोसंबी आहे, पेरू आहे या प्रकारचा आहार, बेरीज, दालचिनी सारखे मसाल्याचे पदार्थ, धने, जिरे म्हणजे जे आहार हा याच्यामध्ये आपल्या अगोदर सांगितलेल्या तत्वांना तडजोड करणार नाही, आपलं पोषणाची क्रिया, उत्सर्जनाची क्रिया, डिटॉक्सिफिकेशनची क्रिया म्हणजे निर्विषेकणाची क्रिया आणि संरक्षणाची क्रिया या सगळ्याच गोष्टी आपल्याला अचीव करणारा या प्रकारचा आहार हा अतिशय अतिशय महत्वाचा आहे.
1: कोणता आहार घ्यावा याविषयी सर तुम्ही अतिशय छान असं उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. कोणता आहार टाळावा याविषयी काय सांगाल?
0: तर खरं जर पाहिलं तर सृष्टीचं जर आपण जर बारकाईने जर ऑब्झर्व केलं तर कुठल्याही गोष्टीमध्ये मधुरी भवन झालं तर ती गोष्ट चढते, जसं फळ आहे खूप पिकल्यावर चढतोय, त्याच्यामुळे की नाही रिफाईन शुगर जेवढं आहे जेवढी कमी घेईल तेवढं बरं. शुगर डायबिटीस असो किंवा नसो हे माझं म्हणजे अनेक वेळा प्रकर्षातून सांगणं असतं की साखरेपासून आपण जितकं लांब राहतो तेवढं, कारण साखरेचे खाणार त्याला देव देणार, देव काय देणार त्याला देव आजार पण देणार,
1: मधुमेह
0: देणार, अनेक प्रकारचे मेटाबॉलिक विकार देणार. तर मी साखर टाळण्यासाठी माझा अनेक वेळा म्हणजे प्रकर्षानं भर असतो. आर्टिफिशियल जसं नेहमी आता बोललो की इंद्रधनुष्यासारखा कलरफुल आहार पाहिजे नैसर्गिक, पण सिंथेटिक कलर्स नको, ते कलर हे आरोग्य देण्यापेक्षा आपले आरोग्य हे बिघडवणारे आहेत.
1: नैसर्गिक कलर,
0: नैसर्गिक कलर चांगले, सिंथेटिक कलर खूप खूप वाईट असतात. आणि शिळा आहार शक्यतोवर टाळायचा, आणि सीझनल आणि रिजनल याच्यावर जास्त भर द्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा आंब्याचा सीझन नाही आहे आपण आंबे खातो असं नाही, तर त्या सीझनमध्ये येणारा आहार शक्यतो पाहिजे. जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरे, आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा. तर थोडक्यामध्ये आपल्या याच्यामध्ये हे महत्वाचे आहे. आणि प्रथिनाचं खरंच मला सांगायचं राहून गेलंय, आपल्या भारतीय याच्यामध्ये सिनेरिओमध्ये कार्बोहायड्रेट्स आपण जास्त खातो आणि प्रथिन हे बहुतांशी लोक कमी खातात, तर प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं, आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे आरोग्य संपन्न राहू शकतील. आणि त्याच्यामध्ये रिपेअरची अॅबिलिटी, संधानाची अॅबिलिटी, पुनर्निर्माणाची अॅबिलिटी उतार वयामध्ये पण टिकून राहील.
1: बर, कोणता आहार टाळावात याविषयी जर तुम्ही सर सांगितलंच, पण आहाराचे इतर काही नियम आहेत का किंवा याबाबत अजून काय आपल्याला?
0: बरोबर, नुसता आहार कोणता खायचा हे महत्वाचं नाही, तर आपण कधी खातो, काल भोजनम आरोग्य कराणाम, म्हणजे कडक भूक लागल्यानंतर जो आहार आहे तो आपल्या अंगी लागतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की जपानी काही म्हणजे जगातले काही कंट्रीचे काही भाग आहेत त्याला आम्ही ब्ल्यू झोन म्हणतो, तिथं लोक दीर्घायुष्य असतात. जसं की ओकिनावा जपान आहे, सार्डेनिया इटलीचा भाग आहे, लोमा लिंडाला कॅलिफोर्नियाचा भाग आहे, किंवा इकारा हा ग्रीसचा भाग आहे, तिथले लोक दीर्घायुषी का होतात? तर त्याच्यामध्ये सर्वात एक कॉमनिस्ट गोष्ट सापडली, ते लोक हे प्रमाणापेक्षा थोडंसं कमी खातात, त्याला जपानी भाषेमध्ये हराहाची बू म्हणतात. हराहाची बू म्हणजे तुमचं 80% पोट भरलंय तेव्हाच तुम्ही थांबायला पाहिजे. तर मी तार आणि आहार आपण कधी घेतो, उदाहरणार्थ रात्रीचा आहार आणि झोप याच्यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर पाहिजे, आणि तो आहार हा चावून चावून खायला पाहिजे. नुसतं आहारामध्ये कॅलरी जास्त आहे किंवा हे पदार्थ आहे हे पण महत्वाचं नाहीये. आणि कुठली गोष्ट ही कुठल्या संयोगासोबत खातो तर विरुद्ध आहार पण करायचा नाही. तर उदाहरणार्थ दूध आणि फळे एकत्र खायचं असतात, या प्रकारचे छोटे छोटे हे गोष्टी म्हणजे खूप आहे. चावून चावून खाणं, जे जुने लोक म्हणतात 32 वेळा चावून खायचं, त्या टाईपचं ताजं आणि गरम या प्रकारचे म्हणजे आहाराचे एक सामान्य नियम आहेत. आणि हे सामान्य नियम जर पाळले तर आपण आहार कुठला घेतो याच्या सोबत सोबतच तो आहार कसा घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा हे पण तेवढंच महत्वाचं आहे. संकल्प तो एक ही कापी है मंजिल तक जाने के लिए, विकल्प मिलेंगे हजार मार्ग भटकाने के लिए. त्याच्यातल्या काही काही गोष्टी आपण म्हणजे प्रॅक्टिकली त्याच्या अवलंबवायच्या आहेत. ते योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप आणि योग्य वेळी योग्य निदान हे जर केलं तर म्हणजे ज्येष्ठांचं आरोग्य हे अतिशय चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आरोग्य संपन्न जीवन जगू शकतात. मी शेवटी एकच सांगू शकतो की मनामध्ये म्हणजे एक दीर्घायुष्य राहण्याची, 100 वर्ष चांगलं जगण्याची एक ठाम म्हणजे आपला एक संकल्प पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पावलं उचलणं पाहिजे. कारण यजुर्वेदामध्ये पण एक सांगितलं की पश्येम श्रद्धा शतम, जीवेम श्रद्धा शतम, शृण्याम श्रद्धा शतम, प्रभुर्याम श्रद्धा शतम, अधिना सयात श्रद्धा शतम, भुजिष्य श्रद्धा शतम. थोडक्यामध्ये 100 वर्ष आपण आपले नेत्र, आपलं कर्ण, आपलं आरोग्य, आपली वाणी हे सगळ्या गोष्टी या अबाधित राखण्याचा प्रयत्न करून या जीवनाचा आनंद घ्यावा आणि या जीवनावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या अटिट्यूड मध्ये राहावे. सर्वे संतु निरामय.
1: वाढतं वय आणि वयोवर्धन हे जर आपल्याला सुसह्य करायचं असेल, आपला आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि यानिमित्तानं आपण जर काही छंद जोपासले तर आपलं हे ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं वयोवर्धन होण्यात आजच्या आपण मुलाखतीमध्ये ज्या विषयांवरती चर्चा केली, डॉक्टर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हा लाख मोलाचा असा सल्ला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलात. अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले ही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: ओम सर्वे संतु निरामया.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रसारणात आज आपण ऐकत होता ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील

समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश आपण ऐकलात, निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: देश की। श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

आकाशवाणी मुंबईची ही आहे AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सायंकाळचे 4 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अनुपमा मराठे यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत श्रीधर फडके यांचं होतं आणि चित्रपट आभाळाची सावली. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

उमज पडेल तर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. माणिक वर्मा यांच्या स्वरातील हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि याला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संसार या चित्रपटातील गीत. शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आशा भोसले यांच्या स्वरात ते माझे घर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती रवींद्र भट यांची आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

0: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण दवने यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं दीपक पाटेकर यांचं आणि चित्रपट शपथ तुला बाळाची.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

चैतन्य आडकर यांनी संगीतबद्ध केलेलं प्रकाश होळकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक स्वर होता आनंद शिंदे यांचा आणि चित्रपट प्रियतमा. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी प्रियंका बर्वे यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत. संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं आहे.

0: श्रोतेहो, या गीतासोबतच चित्रपट संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सायंकाळचे 4:30 वाजले आहेत. आता मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 55 प्रसारित करीत आहोत. सादर करते अभिराम सराफ. निर्मिती आहे आकाशवाणी सोलापूर केंद्राची.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोत्यांनो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार वसंत पवार यांच्या ढंगदार लावण्यांचा आज 3रा भाग ऐकूया. संगीतकार वसंत पवार यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण खा साहेबांकडे चालूच होतं. वसंता अधूनमधून वडिलांना भेटायला पुण्याला जात असत. रहमत खा वसंताच्या बाबतीत जरा प्रेमळच होते. इतका गुणी आणि हुशार तसंच मेहनती शिष्य लाभल्यामुळं वसंताच्या बाबतीत त्यांचा कडकपणा जरा कमी होता. वसंत पवार यांना ते भरपूर सवलती देत असत. बऱ्याच वेळेला वसंतराव वडिलांबरोबर ध्वनिमुद्रणासाठी देखील जायचे. पण काही दिवसानंतर वडील पुण्याला राहायला गेले, त्यामुळे ते कधीतरीच अधूनमधून पुण्याला भेटायला जात असत. असंच एकदा ते वडिलांना भेटायला पुण्याला गेले. त्यावेळेला आयुष्यामध्ये एक धक्का देणारी घटना त्यांच्यासोबत घडली आणि सगळं चित्रच बदलून गेलं असं म्हणायला हरकत नाही. ती घटना नेमकी काय घडली ते जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर.

वसंत पवार आपल्या वादक मित्रांना भेटायला शालिमार स्टुडिओमध्ये गेले. आपल्या मित्रमंडळीशी बोलण्यामध्ये ते गुंग होते. तिथल्या एका खुर्चीमध्ये सगळेजण बसून छान गप्पा मारत होते. एवढ्यात एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक तिथं आले. त्यांचे ते सर्व वादक कलाकार उठून उभे राहिले, पण वसंत पवार यांना हा प्रघात ठाऊक नव्हता, त्यामुळे ते तसेच बसून राहिले. त्यांना बसलेले पाहून त्या संगीत दिग्दर्शकाचा पारा एकदम चढला. ते संगीत दिग्दर्शक फारच तिरसट होते. ते म्हणाले, कोण हा टिकोजी बसला इथं? असं म्हणून त्यांनी वसंताला अदवा तद्वा बोलायला सुरुवात केली. त्यांचे शब्द वसंतरावांना फार लागले. सर्व मित्रमंडळींसमोर झालेला अपमान त्यांना खूपच झोंबला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की आपणही संगीत दिग्दर्शक व्हायचं, चित्रपट व्यवसायात जायचं. आणि त्याच तिरीमिरीमध्ये ते तडक कोल्हापूरला आले. रहिमत खा साहेबांसमोर उभं राहून त्यांनी मोठ्या नम्रतेनं आपण यापुढे सतार शिकणार नाही असं सांगितलं. खा साहेबांनी कारण विचारल्यानंतर आपल्याला चित्रपट व्यवसायात जायचंय एवढंच त्यांनी सांगितलं. पण वसंतरावांच्या बाबतीत काहीतरी घडलंय हे चाणाक्ष अशा खा साहेबांनी ओळखलं. ते कडक असले तरी वसंताच्या बाबतीत प्रेमळच होते, त्यामुळेच त्यांचं पुत्रासारखं प्रेम वसंतरावांवर होतं. असा गुणी हुशार आणि मेहनती शिष्य लाभल्याचा त्यांना अभिमान होताच त्यांनी वसंतरावांना खूप समजावून सांगितलं, थोडे दिवस विश्रांती घे, आराम कर आणि मग विचार करून निर्णय घे. चित्रपटासारख्या मोहमायी दुनियेत जाऊ नकोस. तुझ्यासारख्या साल

जस गरीब मुलानं त्या वाटेला अजिबात जाऊ नये असंही परोपरीनं सांगून पाहिलं. पण वसंतरावांचा निर्धार कायम होता. वसंतरावांनी खासाहेबांचा निरोप घेतला. खासाहेबांना खूप वाईटही वाटलं. वसंताही रडवेला झाला होता. त्यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी खासाहेबांचा निरोप घेतला आणि कोल्हापूर सोडून ते पुण्याला आले. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया एका लावणीनंतर.

वसंत पवार पुण्याला आले, पण त्यांच्या मनातला अपमानाचा सल अजूनही तसाच होता. वसंतांनी आपल्या वडिलांना सांगितलं, आपण यापुढं सतार शिकणार नाही, झालं एवढं शिक्षण बाद झालं, आपल्याला मोठा संगीत दिग्दर्शक व्हायचंय. वसंताचा निर्धार पाहून शंकररावांचाही नाईलाज झाला. शंकररावांच्या अनेक चित्रसंस्थेमध्ये ओळखी होत्या. पुण्यामध्ये त्यावेळेला शालिमार, प्रभात, नवयुग अशा अनेक चित्रसंस्था होत्या. शंकररावांनी वसंताला सुचवलं की त्यानं चित्रसंस्थेत तर काम करावंच, पण त्याआधी मुंबईच्या रणजित स्टुडिओमध्ये काही दिवस सतारवादक म्हणून काम करावं. तिथं फावल्या वेळेत निरनिराळी वाद्य शिकून घ्यावी, अनुभव घ्यावा. एक ना एक दिवस त्याला संगीत दिग्दर्शकाचं काम नक्कीच मिळेल. आणि हे असं सुचवणारे शंकरराव हे स्वतः तोपर्यंत संगीत दिग्दर्शक झालेही नव्हते. त्यांना स्वतःबद्दल फिकीर नव्हती, पण वसंताबद्दल खात्री होती. वसंता मुंबईला पोहोचला, रणजित स्टुडिओमध्ये गेला. रणजितमध्ये त्यावेळेला खेमचंद प्रकाश, ज्ञानदत्त असे अनेक दिग्गज संगीतकार होते. वसंतरावांची सतार ऐकून खेमचंद प्रकाश प्रचंड खुश झाले. त्यावेळेला रणजित स्टुडिओमध्ये कुंदनलाल सैगल आणि खुर्शीद अशा बड्या कलाकारांना घेऊन

अनसेन या चित्रपटाची तयारी चालू होती. चित्रपटाचा नायकच संगीत सम्राट असल्यामुळं चित्रपटाच्या संगीतासाठी खेमचंद प्रकाश हे विशेष मेहनत घेत होते आणि नेमकं त्याच वेळेला वसंत पवारांसारखा हिरा त्यांच्या हाताला लागला. आता आपण ऐकूया पठ्ठे बापूराव या चित्रपटातला एक गण. गायला आहे स्वरराज छोटा गंधर्व यांनी.

रणजित स्टुडिओमध्ये तानसेन चित्रपटाची निर्मिती सुरू होती. तानसेन चित्रपटामध्ये 13 गाणी होती. सगळीच्या सगळी गाणी गाजली होती. आणि विशेष म्हणजे या सगळ्या गाण्यामध्ये वसंत पवार यांची सतार होती. सैगल यांनी गायलेली रुमझुम झुम चाल तिहारी काहे गुमान करे किंवा सप्त सूर तीन ग्राम किंवा जगमग जगमग दिया जलाओ आणि खुर्शीदचं घटाघन घोर घोर आणि सैगल आणि खुर्शीद या दोघांचं मोरे बालपन के साथी छैला भूल जइयो ना ही गाणी सगळे चित्ररसिक गुणगुणू लागले होते. तानसेन बरोबरच खेमचंद प्रकाश यांनी संगीत दिलेल्या गौरी आणि विषकन्या याही चित्रपटामध्ये वसंत पवार यांनी सतारवादन केलं होतं. पुढे संगीतकार म्हणून गाजलेले बुलू सिरानी त्यावेळेला खेमचंदजीकडं गाणी गायला होते. श्रोते हो, आता छोटा गंधर्व यांच्याच आवाजामध्ये मुंबईची लावणी आपण ऐकूया. ही लावणी सुद्धा शाहीर पठ्ठे बापूराव चित्रपटातली आहे.

परळापासून सरळ रस्ता भायखळ्याच्या पुलावरचा चित्रकुडी खालता लागेल उभा पारशी जमतेजी बाकीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बेनुवारशी बटाट्याची चाळ तुला कायम सभाळती

कोल्हापुरामध्ये असतानाच सतार शिकण्यापूर्वी वसंतराव अनेक हिंदुस्थानी वाद्य वाजवण्यात वाकबगार झाले होते. आता त्यांनी परदेशी वाद्य शिकून घ्यायचा चंग बांधला. फावल्या वेळेत त्यांनी अनेक वाद्य शिकून घेतली. मुळात वसंतरावांची ग्रहणशक्ती जबरदस्त होती आणि यात वाद्य शिकण्यात तर त्यांना जास्त गती असल्यामुळं थोड्याच अवधीत अनेक परदेशी वाद्यांवरही त्यांनी हुकूमत मिळवली. पुढे मराठी चित्रपटामध्ये ज्या अनेक ढंगदार लावण्यामुळं वसंतरावांना लावणी सम्राट ही बिरुदावली मिळाली, त्या लावणीची मुंबईत एका वेगळ्या अंगानं वसंतरावांची ओळख झाली. कोल्हापुरामध्ये असताना बालवयापासूनच अनेक तमाशे त्यांनी पाहिले होते. त्यातल्या कित्येक लावण्या त्यांना अजूनही लक्षात होत्या. कोल्हापुरामध्ये त्यांना बैठकीची लावणी माहीत नव्हती, तिचा परिचय त्यांना मुंबईत झाला. रणजित स्टुडिओपासून जवळ राहावं म्हणून काही मराठी वादकांसह वसंतराव परळ भागात राहत होते. त्यावेळी मुंबईमध्ये फोर्टपासून शिवडीपर्यंत तमाशाची एकूण 18 थिएटर्स होती. त्यातली 7 थिएटर्स बांगडीवाला शेठ नावाच्या एकाच साहेबाची होती. त्यावेळी एका थिएटरमध्ये 5 ते 7 संगीत पार्ट्यांचा मुक्काम असायचा आणि प्रत्येक पार्टीला 1.5 तास दिलेला असायचा. या पार्ट्या क्रमाक्रमानं म्हणजे बारीबारीनं आपल्या लावण्या पेश करायच्या, म्हणून त्यांच्या तमाशाला संगीत बारी असं नाव पडलं असावं. संध्याकाळी सुरू झालेल्या लावण्या पार रात्री उशिरापर्यंत रंगत, त्यामुळं तमाशगिरांना चांगलीच कमाई होत होती. वसंतराव पुढं कसे घडले ते जाणून घेऊया एका गाण्यानंतर.

सुखी आमची कळली होती आम्हा मागाहून, आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून, दूरपणा तर तुम्ही जाविला हातावर राहून, चिडल्या साळूच्या काट्यावणी एक शब्दाची केली पुणी आमच्या डोळ्यात.

तुला बघून आला माझ्या मनी कळवळा, तुझे दान घ्यावया हात नाही मोकळा, एक वार घडी ग

या तमाशांमध्ये छोट्या तमाशापासून गण गवळण बतावणी वग हे सारं व्हायचं, पण मुख्य भर असायचा गाण्यावर म्हणजे लावण्यावर. त्यामुळे सुरुवातीला नाचकाम झालं की मग प्रत्येक लावणी गायिका आपल्या खास ठेवणीतल्या लावण्या म्हणायची. तमाम पब्लिक गोळा होई ते लावण्या ऐकण्यासाठीच. एखादा श्रीमंत गभरू इसम त्या लावणी गायिकांवर दौलत जादाही करत असे. वसंत पवारांनी कित्येक रात्री अशा लावण्या ऐकण्यात जागवल्या आणि त्यामुळेच त्यांना आता बैठकीची लावणी चांगली कळू लागली. 1930 मंदीच्या काळानंतर मुंबईत तमाशा थिएटरप्रमाणे दिवाणखान्यांची मोठी फॅशन आली. या दिवाणखान्यात संगीत बारीवाल्या लावणी गायिकांपैकी काही देखण्या गायिका हजेरी लावत. या दिवाणखान्यांना गाण्यातले दर्दी लोकही हजेरी लावत. तिथलं गाणं म्हणजे खास बैठकीची शृंगारिक लावणी असायची. त्या लावणीत जो भाव असेल तो आपल्या मुद्रा अभिनय आणि आवश्यक त्या शारीरिक हालचालीतून व्यक्त करण्याला अदा असं म्हणत. आणि गायिकेच्या अदावर रसिक फिदा होत होते, वेडे होत होते. काही गायिका तर इतक्या छान गात की बाईच्या कंठातून निघणाऱ्या सुरांना दाद द्यावी की तिच्या अदांना दाद द्यावी असा रसिकांना प्रश्न पडायचा. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: नमस्कार, शुभसंध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:32 झाले आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. यानंतर थोड्याच वेळात ऐकूया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. वादग्रस्त माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याकडे बेहिशोबी रोकड मिळाल्याप्रकरणी लावलेले सर्व आरोप सिद्ध झाल्याचा अहवाल संसदीय चौकशी समितीनं दिला आहे. वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या स्टोअररूममध्ये ही रोकड आढळून आली होती. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. राज्यात विविध पदांसाठीच्या सेवाभरती परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. पेपरफुटीसह परीक्षांमधल्या गैरप्रकार विरोधी कायद्यांची अंमलबजावणी पुढच्या 15 राज्यात लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कुर्ला पश्चिम इथं आज पहाटे काही घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 मृत्यू झाला तर 3 जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसंच दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 188 अंकांची घसरण झाली आणि तो 77,966 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 36

0: अंकांची घसरण नोंदवत 24,436 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 48 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकाल रघुनंदन पणशीकर यांचं गायन राग आहे गौरी. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालांमध्ये निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत आवे राजन आईला, द्रुतबंदिशीचे बोल आहेत आओ जी नंदलाल. त्यांना तबला साथ केली आहे समीर पुणतांबेकर यांनी, तर संवादिनी साथ आहे चैतन कुंटे यांची. तेव्हा ऐकूया रघुनंदन पणशीकर यांचं गायन राग गौरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रघुनंदन पणशीकर यांचं गायन आपण ऐकलं. राग होता गौरी, त्यांना तबला साथ केली होती समीर पुणतांबेकर यांनी, तर हार्मोनियम साथ होती चैतन कुंटे यांची. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत. आता प्रसारित करीत आहोत युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टेट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. धैर्याने पुढे चला, विजय तुमचाच आहे. तरुणाई म्हणजे स्वप्न पाहण्याचे, नवे विचार स्वीकारण्याचे आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला नवी दिशा देण्याचे वय. आजचा युवा बदलत्या जगाचा केवळ साक्षीदार नाही, तर त्या बदलाचा महत्वाचा शिल्पकार आहे. अशा युवा शक्तीला धैर्य, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा जागतिक युवा दिन 2026 विशेष महत्वाचा ठरतो. जागतिक युवा दिनाची सुरुवात संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 1985 मध्ये केली. जगभरातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्या प्रश्नांना आणि स्वप्नांना व्यासपीठ देणे, तसेच त्यांच्यामध्ये बंधुभाव, आशा आणि सेवाभाव निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. 1986 मध्ये पहिला जागतिक युवा दिन आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून हा युवा पिढीच्या सहभागाचा जागतिक प्रवास बनला आहे. 2026 41व्या जागतिक युवा दिनाची थीम आहे टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड, म्हणजेच धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. ही थीम योहान 16:33 या बायबलमधील वचनावर आधारित आहे. या संदेशातून संकटे, भीती, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातही धैर्याने उभे राहण्याचे

वहन केले आहे. कोणत्याही राष्ट्राचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्या राष्ट्रातील युवक. त्यांच्या विचारात ऊर्जा असते, कृतीत जोम असतो आणि स्वप्नात भविष्याची दिशा दडलेली असते. युवक हे समाजातील परिवर्तनाचे वाहक असतात. त्यांच्या हातात राष्ट्राची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रगती अवलंबून असते. त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व गुण विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, जागतिकीकरण आणि स्पर्धा यांच्या युगात युवकांसमोर अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक आव्हानेही उभी आहेत. या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक महत्वाचे ठरतात. त्यांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणुकीमुळे युवकांना जीवनाचे योग्य ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते. याच संदेशासह प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत या आपल्या खास कार्यक्रमाची सुरुवात करूया.

मित्रांनो, युवक दिन हा युवकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय करतो, राष्ट्राच्या विकासात आपले योगदान कसे असावे, आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल याचा विचार या दिवशी प्रत्येक तरुणाने करणे आवश्यक आहे. हा दिवस युवकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्यात सकारात्मक विचार, कर्तव्य भावना आणि नेतृत्वाची भावना जागृत करतो. या दिवसामागील उद्देश अत्यंत व्यापक आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेले संदेश केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक, राष्ट्रीय, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांनी समृद्ध होते. त्यांनी युवकांना आत्मविश्वास, चारित्र्य, परिश्रम, शिस्त, धैर्य, सेवा आणि राष्ट्रप्रेम यांचा मार्ग दाखवला. भारत हा जगातील सर्वाधिक युवक संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारताला महासत्ता बनविण्यात तिची महत्वाची भूमिका असू शकते. म्हणूनच युवक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून युवकांच्या क्षमता, कर्तृत्व आणि जबाबदारी यांची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी देशभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि युवक संघटनांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, योग शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक सेवा उपक्रम आणि युवक मेळावे आयोजित केले जातात. या उपक्रमांद्वारे युवकांना समाजाशी जोडण्याचा आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. जागतिक युवक दिनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे युवकांना संस्कृती, अध्यात्म आणि नैतिक मूल्यांशी जोडणे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक युवक पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास आणि आधुनिकतेबरोबर मूल्यांचे जतन करण्यास प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद यांचा सर्वाधिक विश्वास युवकांवर होता.

त्यांचे मत होते की राष्ट्राचे भविष्य युवकांच्या हातात असते. युवकांमध्ये अपार ऊर्जा, कल्पकता आणि कार्यक्षमता असते. योग्य दिशा मिळाल्यास ते अशक्य वाटणारी कामेही शक्य करू शकतात. त्यांनी युवकांना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते स्वतःच्या शक्तीवर विश्वास नसलेली व्यक्ती कधीही महान कार्य करू शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्ती दडलेली आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ यश मिळवण्याचा संदेश नव्हता, तर चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त, निस्वार्थ सेवा आणि आत्मसंयम यांनाही तितकेच महत्व होते. युवकांनी केवळ वैयक्तिक प्रगती न करता समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठीही कार्य केले पाहिजे असे ते सांगत असत.

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या मते युवकांनी भीती, आळस, न्यूनगंड आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करून धैर्य, परिश्रम आणि आत्मविश्वास स्वीकारला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक विचारातून युवकांना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे तर जबाबदारी असल्याचे शिकवले. नेत्यामध्ये दूरदृष्टी, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, संयम आणि लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता असली पाहिजे. युवकांनी स्वतःमध्ये हे गुण विकसित केले तर ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमधील सहभागामुळे नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांनी अशा संधींचा लाभ घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा. स्वामी विवेकानंदांचा प्रत्येक संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी युवकांना निराश न होता सतत प्रयत्न करण्यास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित केले. त्यांच्या मते प्रत्येक युवकामध्ये राष्ट्र बदलण्याची क्षमता आहे. योग्य शिक्षण, चारित्र्य, शिस्त, परिश्रम आणि सेवाभाव यांच्या जोरावर भारताला जगातील सर्वोच्च राष्ट्र बनविणे शक्य आहे. त्यांनी सांगितले की जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा असतो. ध्येय निश्चित करून अखंड प्रयत्न करणारा युवकच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. त्यांच्या विचारांमध्ये आत्मविश्वास, परिश्रम, राष्ट्रप्रेम, मानवता, नैतिकता आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार करून वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

एकविसावे शतक हे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे युग मानले जाते. या बदलत्या युगात युवकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची झालीय. आजचा युवक केवळ स्वतःच्या करिअरचा विचार करणारा नसून समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवजातीच्या विकासात योगदान देणारा नागरिक बनला पाहिजे. युवक हे राष्ट्राचे वर्तमानही आहेत आणि भविष्यही आहेत. त्यांच्या विचारांवर, कृतीवर आणि निर्णयांवर देशाच्या प्रगतीची दिशा ठरत असते. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. देशातील मोठा लोकसंख्येचा वर्ग हा युवकांचा आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारत आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि नैतिक क्षेत्रात जगातील अग्रगण्य राष्ट्र बनू शकते. परंतु या शक्तीचा योग्य उपयोग झाला नाही तर तीच शक्ती देशासाठी आव्हान ठरू शकते. त्यामुळे युवकांना योग्य शिक्षण, कौशल्य, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन शिक्षणामुळे जग एका क्लिकवर उपलब्ध झाले. युवकांना ज्ञान, माहिती आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज अनेक तरुण ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, संशोधन करत आहेत, नवीन उद्योग सुरू करत आहेत आणि जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. परंतु डिजिटल युगाचे काही दुष्परिणामही आहेत. सोशल मीडियाचे अतिवापर, मोबाईलचे व्यसन, खोटी माहिती, सायबर गुन्हे, मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि सामाजिक एकाकीपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक युवक प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगात अधिक वेळ घालवतात. यामुळे युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, ध्येय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या आत्मसंयम, शिस्त आणि आत्मनियंत्रणाच्या शिकवणीचा अवलंब करून युवकांनी डिजिटल साधनांचा समाजहितासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पदवी पुरेशी नसते. युवकांनी संवाद कौशल्य, नेतृत्व, संगणक ज्ञान, संशोधन, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि उद्योजकता यासारखी कौशल्ये विकसित केली पाहिजे. कौशल्य विकासामुळे युवक आत्मनिर्भर बनतात, रोजगाराच्या संधी वाढतात आणि नवीन उद्योग उभारण्याचे धैर्य मिळते. आज भारतात स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे युवकांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे. युवकांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. समाजात अजूनही गरिबी, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, पर्यावरण प्रदूषण, लैंगिक असमानता, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता अभियान, रक्तदान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, साक्षरता अभियान, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण अशा उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सामाजिक कार्यातून नेतृत्व, संवेदनशीलता, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. यामुळे युवक अधिक परिपक्व आणि समाजाभिमुख बनतात.

मित्रांनो, आज आपण पर्यावरण संवर्धन ही जगासमोरील सर्वात मोठी गरज आहे. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या समस्या गंभीर होत आहेत. युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त जीवनशैली, जलसंधारण, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी युवकांनी पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे आवश्यक आहे. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होय. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. या विविधतेत एकता टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवकांनी जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सहिष्णुता, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून युवक देशात शांतता आणि विकासाचे वातावरण निर्माण करू शकतात. स्वामी विवेकानंदांनीही संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानण्याचा संदेश दिला होता.

मित्रांनो, आज जागतिक युवक दिनाचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. जागतिक स्पर्धा, बदलती जीवनशैली, तंत्रज्ञान, मानसिक ताण, बेरोजगारी आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा स्वीकार करावा. शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्था युवक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे युवकांना प्रेरणा देतात. जागतिक युवक दिन हा केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि राष्ट्रसेवेची नवी प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक युवकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकणे आणि पुन्हा प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे. युवकांनी वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे, चांगले आरोग्य राखले पाहिजे.

सतत नवीन ज्ञान मिळवले पाहिजे आणि स्वतःला नैतिक दृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, जागतिक युवक दिन हा भारताच्या युवा शक्तीला जागृत करणारा, प्रेरणा देणारा आणि राष्ट्र निर्माणासाठी सज्ज करणारा महत्वपूर्ण दिवस आहे. भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, शेती, कला, क्रीडा, संशोधन, प्रशासन आणि समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात युवकांनी उत्कृष्ट कार्य करून देशाला प्रगतीच्या शिखरावर नेले पाहिजे. स्वतःचा विकास आणि समाजाचा विकास यांचा समतोल साधणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता ठरतो. जागतिक युवक दिन आपल्याला हेच शिकवतो की युवक ही केवळ देशाची आशा नसून देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती योग्य मूल्यांनी, योग्य शिक्षणाने आणि योग्य दिशेने प्रेरित झाली तर भारताला विकसित, समृद्ध, सशक्त आणि जगात अग्रगण्य राष्ट्र बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजच्या तरुणांसमोर करिअरची स्पर्धा, आर्थिक अस्थिरता, बदलते तंत्रज्ञान, मानसिक दबाव, सामाजिक विभाजन आणि भविष्याबाबतची अनिश्चितता अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र आव्हाने म्हणजे थांबण्याचे कारण नव्हे, उलट त्यातून शिकून अधिक सक्षम होण्याची संधी आहे. त्यामुळे या वर्षाची थीम तरुणांना सांगते, भीतीवर मात करा, आशा जपा आणि धैर्याने पुढे चला. या संदेशाचा व्यापक अर्थ केवळ धार्मिक विश्वासापुरता मर्यादित नाही. प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनातील अडचणींवर मात करताना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मूल्यांची साथ घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या कल्याणाचा विचार करणे, दुर्बल घटकांना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शांतता बंधुभावासाठी योगदान देणे ही देखील युवा शक्तीची जबाबदारी आहे. युवा म्हणजे परिवर्तनाची ऊर्जा. तंत्रज्ञानाच्या युगात ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर नवकल्पना, उद्योजकता, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि राष्ट्र निर्मितीच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञान आणि सकारात्मक संवादासाठी वापर करणे ही देखील आजच्या युवकांची जबाबदारी आहे. जागतिक युवा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तरुणांनी स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी आहे. मी काय करू शकतो या प्रश्नापासून परिवर्तनाची सुरुवात होते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, अपयशातून शिकत आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवत तरुणांनी पुढे जाणे गरजेचे आहे. 2027 मध्ये जागतिक युवा दिनाचे आंतरराष्ट्रीय आयोजन दक्षिण कोरियातील सोल येथे होणार आहे. त्याची तयारी जगभर सुरू असून टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड हा संदेश या युवा प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या युवा पिढीसमोर संधींचे आकाश खुले आहे. गरज आहे ती फक्त योग्य दिशा, सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्याची. कारण संकटे कितीही मोठी असली तरी धैर्यवान मन, आशावादी विचार आणि कृतिशील युवा शक्ती परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच जागतिक युवा दिन 2026 संदेश प्रत्येक तरुणाने मनात ठेवूया. भीतीला नाही, धैर्याला होकार देऊया. निराशेला नाही, आशेला साथ देऊया आणि स्वतःसोबत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही पुढे येऊया.

0: यववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: is ready for discussion.
1: आज 3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दे.
2: प्लीज सबमिट दैट लेटर टू द स्पीकर बाय 3 PM टुडे. फ्रॉम 3 PM टुडे अंटिल 3 PM टुमारो वी आर रेडी फॉर अ डिस्कशन ऑन ऑल मैटर्स. आई विल रिमेन प्रेजेंट इन द हाउस, लिसन टू एवरीवन एंड रिस्पॉन्ड टू ऑल द पॉइंट्स रेज्ड. द गवर्नमेंट हैज नथिंग टू हाइड. एवरीथिंग विल बिकम क्लियर बिफोर द पीपल ऑफ द कंट्री.
1: देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए.
0: Leader of opposition in the Lok Sabha, Rahul Gandhi, said the opposition is seeking accountability from the government over the alleged police action against NET protesters. India's retail inflation accelerated to 4.45% in July on an annual basis, remaining above the Reserve Bank of India's target of 4% for the second consecutive month this year. The July inflation reading was moderately higher than the 4.38% recorded in June as food prices remained elevated. Indian Railways has approved 153 crore rupee construction project of a 4-lane road over bridge at Giratpur-Ahmedabad section of the Western Railway. The Railways Ministry has informed that the project has been sanctioned under Western Railway's ongoing umbrella work for construction of road over and under bridges, foot over bridges, drainage improvement and rebuilding of road over and under bridges. Iran launched several missiles and drones at positions belonging to Iranian Kurdish opposition groups in Iraq's northern Erbil province today. The strikes reportedly targeted fighters from the Kumala Party and the Kurdistan Democratic Party of Iran in Erbil's province's Alana Valley. And with that, we end this news bulletin.
3: प्रसार भारतीच्या व्हिओज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया थांब लक्ष्मी कुंकुलावते या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. रचना जगदीश खेबुडकर यांची आहे आणि संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत शंकर अहसान लॉ यायचं आहे आणि चित्रपट आहे कट्यार काळजात घुसली.

गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत. रचना गदी माडगुळकर यांची आहे आणि संगीत आहे राम कदम यांचं.

याबरोबरच आजचा गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, श्रीलंकेत झालेल्या पहिल्या भारतीय मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडा विषय या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रीलंकेत अलीकडेच भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने मल्लखांब खेळाच्या पहिल्या वहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडलं. या संदर्भात बोलण्यासाठी देशपांडे सर आज आपल्यासोबत क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत. उदय देशपांडे यांची क्रीडाप्रेमींना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मल्लखांब खेळाचा प्रचार आणि प्रसार यासाठी गेली 50 वर्ष त्यांनी स्वतःला वाहून घेतले. मल्लखांबासाठी कार्यरत असलेल्या दादर येथील सुप्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिराचे मानद प्रमुख प्रशिक्षक आणि कार्यवाह म्हणून ते काम पाहतात. मल्लखांब खेळातील भरीव योगदानासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. देशपांडे सर, क्रीडा विश्वमध्ये आपलं स्वागत.
2: धन्यवाद भगवानजी.
1: सर्वप्रथम सांगा, श्रीलंकेत पहिल्यांदाच मल्लखांब कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या उपक्रमामागची मुख्य संकल्पना आणि उद्देश काय होता?
2: श्रीलंकेमध्ये एक महाराष्ट्रीयन महिला आहेत, ज्यांचं नाव मीनल रेनाविकर, आणि फेब्रुवारी 2026 एक डॉक्टर सुरेश राठोड यांचा इंडियन पोलीस मित्र भारत सर्किट बेंच फाउंडेशन, DS राठोड फाउंडेशन, मार्शल आर्ट योगा अकॅडमी यांच्या वतीने मला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हे श्रीलंकेमध्ये देण्यात आलं होतं. त्यावेळेला मी मीनल रेनाविकर यांच्याशी संपर्क साधला आणि स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर यांच्याकडे एक मल्लखांबाचा कार्यशाळा त्यावेळात मी घेतली. आणि ती कार्यशाळा एवढी यशस्वी झाली की त्यांनी पुन्हा जूनमध्ये दुसऱ्यांदा मला श्रीलंकेत बोलावलं आणि त्याच्यामध्ये 4 दिवसांमध्ये 2 ते 5 जूनमध्ये 11 ठिकाणी मल्लखांबाच्या कार्यशाळा झाल्या. मग त्याच्यामध्ये एक स्वामी विवेकानंद योग सेंटर आहेच, शिवाय एक रामनाथन हिंदू लेडीज कॉलेज आहे, एक रत्नमाला हिंदू कॉलेज आहे, हिंदू लेडीज कॉलेज आहे, विवेकानंद कॉलेज आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मल्लखांबाच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. ह्याच्यासाठी मुंबईवरून मी एक पोल मल्लखांब, तो लाकडी खांब असतो स्टँडचा, तो घेऊन गेलो होतो, आणि शिवाय दोरीचा मल्लखांब होतात अशा

0: दोन्ही याच्यावरती त्या ठिकाणी 11 कार्यशाळांमधून जवळजवळ 100 हून अधिक मुलामुलींना मलखांबाचं प्रशिक्षण दिलं.
1: सर, या कार्यशाळेत श्रीलंकेतील जी मुलं सहभागी झाली होती त्यांचा मलखांब शिकण्याबद्दलचा प्रतिसाद कसा होता? म्हणजे त्यांचा उत्साह तुम्हाला विशेषचं काय जाणवलं?
0: प्रामुख्याने मलखांब ही त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट होती. याच्या आधी कधी त्यांनी मलखांब बघितलेलाही नव्हता, त्याच्या आधी कधी केलेलाही नव्हता, आणि त्यामुळे प्रत्यक्ष त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचं आणि मग शिकवायचं आणि मग त्यांना शिकवताना हेल्प करायची. माझ्याबरोबर प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई हे दोन माझे विद्यार्थी होते आणि त्यांनी प्रात्यक्षिकही दाखवली आणि त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये मला मदतही केली. आणि उरलेल्या मलखांबावर, प्रामुख्याने मलखांबावर चढून बोंडावरती जाऊन बसणं म्हणजे एक संतुलन म्हणा, मनावरती ताबा म्हणा, भीती वाटते त्या भीतीवरती मात म्हणा, या गोष्टी त्यांना एक आव्हानात्मक होत्या. आणि त्याचप्रमाणे सगळे जे एलिमेंट्स, मग ते हँगिंग पद्मासन असेल, इन्व्हर्टेड हँग असेल, द्रोणासन असेल, प्रौढासन असेल, नौकासन, सगळी जी आपण जमिनीवरती आसनं करतो ती त्या ठिकाणी पुरलेल्या मलखांबावर किंवा दोरीवरती त्यांनी केली. आणि बऱ्याच जणांनी जे जे त्यांना शिकवलं ते यशस्वीपणे साध्य करून दाखवलं. मी त्यांना सांगितलं होतं की 2019 पहिली मलखांबाची विश्वअजिंक्यपद स्पर्धा मुंबईत झाली होती, 2023 दुसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही आसाममध्ये झाली होती, आणि 2027 तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही कदाचित मुंबईत होईल, कदाचित पुण्यात होईल, कदाचित मलेशियामध्ये होईल. तर ते श्रीलंकेचे आयोजक जे होते ते म्हणाले आम्हीसुद्धा तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा घ्यायला तयार आहोत. म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता मलखांबाचा अधिक सराव करा, प्रगत प्रशिक्षणासाठी तुम्ही मुंबईत या, तुमचं अधिक प्रशिक्षण तिकडे करू, आणि मग श्रीलंकेची टीम ही तिसऱ्या विश्व मलखांब स्पर्धेमध्ये भाग घेईल.
1: तुम्हीच आता म्हणालात की श्रीलंकेत मलखांब हा पहिल्यांदा, म्हणजे त्यांना फारसा परिचित खेळ नाही आहे. तर मलखांब हा एक पारंपरिक भारतीय क्रीडा आणि योग यांचा संगम असलेला खेळ म्हणून ओळखला जातो, तर त्याचा श्रीलंकेत परिचय करून देताना तुम्हाला कोणती आव्हानं आली?
0: प्रामुख्याने इतर ठिकाणी मला जी भाषेची समस्या येते की त्यांना इंग्रजी समजत नाही किंवा हिंदी समजत नाही, इकडे तसं नव्हतं. इकडे त्यांना हिंदी समजत होतं, इंग्रजी समजत होतं, आणि थोडी भारतीय शरीरयष्टी म्हणा आणि श्रीलंकी त्यात फारसा फरक नाही आहे. आपल्याकडे जे तमिळ माणसं जी आहेत त्याप्रमाणे काटक, चिवट, लवचिक आणि ताकद या सगळ्यामध्ये ती उजवी होती, त्यामुळे मशीनप्रमाणे त्यांना एक एक गोष्ट जी सांगाल ती गोष्ट ते करून दाखवत होते. आता फक्त थोडंसं अधिक मार्गदर्शन आणि थोडासा सराव आला तर त्याच्यात ते नक्की प्रावीण्य मिळवू शकतील असं वाटलं.
1: श्रीलंकेतील कार्यशाळेत पारंपरिक खांबावरचा मलखांब आणि दोरीवरचा मलखांब हे शिकवताना प्रशिक्षणाची जी पद्धत होती ती भारतीय प्रशिक्षणापेक्षा वेगळी ठेवावी लागली का?
0: नाही नाही, मी आता जगामध्ये कुठेही गेलो ना तरी एका ठराविक पद्धतीनेच मलखांब शिकवतो. म्हणजे त्या मलखांबावरच्या उड्या ज्या आहेत त्यांची नावं सगळी, साधी उडी, तेडी, बगली, हाताचा फरा, पायाचा फरा, पोटाचा ताजवा, ही सगळी मराठीच नावं त्यांना दाखवतो. म्हणजे तसं जुडो कराटे आपल्याकडे आले आणि त्यांनी त्यांची नावंही आपल्याकडे प्रचलित केली, आपल्याकडे शिकताना सुद्धा तीच नावं वापरले जातात. एवढंच नव्हे तर सूर्यनमस्कार घालायचे असतील तर सूर्यनमस्काराचे मंत्र किंवा त्याचे आकडेसुद्धा 1 2 3 4 न म्हणताना 1 2 3 4 असे आकडे घेऊन त्यांना आम्ही सूर्यनमस्कारसुद्धा शिकवले आणि त्यांनी ते सहज साध्य केलं, त्यांना ते वेगळं काही वाटलं नाही त्याच्यामध्ये.
1: सर, या दौऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कोलंबो येथील एक वन गॉल फेस मॉल म्हणून आहे जो श्रीलंकेतील सर्वात मोठा शॉपिंग मॉल म्हणून ओळखला जातो. हो, येथे मलखांब खेळाची विशेष प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. एखाद्या देशातील मॉलमध्ये मलखांब खेळाचं झालेलं पहिलंच सार्वजनिक प्रदर्शन होतं, तर या सार्वजनिक प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद कसा होता आणि या प्रदर्शनातून तुम्ही स्थानिक लोकांना काय संदेश दिला?
0: मला हे खूप आवडलं कारण मी इतकी वर्ष मलखांब शिकवतो, इतक्या देशांमध्ये जवळजवळ 52 अधिक देशांमध्ये गेलेलो आहे, तरीसुद्धा अशा मॉलमधलं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण पहिल्यांदाच होतं. आणि आता मी 2 3 4 5 जूनमध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा घेतल्या त्या सगळ्या मुलांना आम्ही या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी बोलवलं होतं. आणि हाय कमिशनर संतोष झा यांच्या पत्नी तनुजा झा आणि सुहासिनी हँडी ज्या कल्चरल अफेअर्स ऑफिसर होत्या त्यांनी याच्यात पुढाकार घेतला. आणि

0: मी थॉम्सन म्हणून फर्स्ट सेक्रेटरी ऑफ इंडियन हाय कमिशन, आणि त्यामुळे अतिशय गर्दी त्या प्रात्यक्षिकानं होती. पहिला दुसरा तिसरा मधला सगळ्यावरती बाल्कनीमधनं सुद्धा लोक बघत होते, आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा खूप गर्दी होती. आणि ज्या खेळाडूंनी गेले 3-4 दिवस प्रशिक्षण घेतलं होतं त्यांचीच प्रात्यक्षिकं होती. प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई यांनी सुद्धा प्रात्यक्षिकं दाखवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी आपापल्या मोबाईलवरून फोटो काढले आणि या सगळ्या सहभागी स्पर्धकांना त्या ठिकाणी आम्ही प्रावीण्य प्रमाणपत्र, सहभाग प्रमाणपत्र दिली.
1: एकूण अशी किती मुलं या मॉलमधील प्रात्यक्षिकांमध्ये श्रीलंकेतील सामील झाली होती?
0: खरं म्हणजे अख्ख्या 4 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये 100 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला वेगवेगळ्या ठिकाणच्या. आणि या ठिकाणी त्यातले निवडक जे चांगले चांगले करणारे आणि 4 दिवस जे हजर होते अशा जवळजवळ 40-50 विद्यार्थिनींना आम्ही बोलावलं होतं आणि त्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.
1: सर, मलखांब विषयक श्रीलंकेमधील हा पहिलाच उपक्रम होता, त्याचा भविष्यात या शेजारी देशामध्ये प्रशिक्षण केंद्र किंवा स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने किती उपयोग होऊ शकतो?
0: खूप चांगला उपयोग होईल याचं कारण अष्टांग योग मंदिर म्हणून त्या ठिकाणी आहे. तेथे व्यासा कल्याण सुंदरम हे स्वतः ते चालवतात, ते स्वतः योगामधले एक्सपर्ट आहेत. त्यांचं वय 50 वर्ष आहे. त्यांनी स्वतः मलखांबावरती प्रशिक्षण घेतलं याच्यामध्ये आणि त्यांच्या योग केंद्रामध्ये तर नियमितपणे ते मलखांब शिकवू इच्छितात. आणि त्यामुळे केवळ कोलंबोमध्येच नव्हे तर श्रीलंकेतील आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा मलखांब कसा पसरवता येईल, त्या ठिकाणी एक अंधशाळा पण आहे, त्या अंधशाळेत सुद्धा मुलं कशा मलखांब करू शकतील या दृष्टीने त्यांचा विचार सुरू आहे. आणि मैत्रेय कुलकर्णी जे पूर्वी स्पेनमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम करत होते त्यांनी पण ह्याच्यात खूप इंटरेस्ट घेतला. आता त्यांची नेमणूक श्रीलंकेमध्ये तर त्यांनी या कार्यक्रमाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आता श्रीलंकेमध्ये हा मलखांब रुजायला लागेल. आणखीन 2-3 कार्यशाळा त्या ठिकाणी होतील आणि मग श्रीलंकेचा संघ 3री राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विश्व मलखांब स्पर्धा आयोजित करण्यामध्ये किंवा त्याच्यात सहभागी होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावेल.
1: म्हणजे तुम्ही आताच म्हणालात की श्रीलंकेतील जे कार्यकर्ते आहेत ते 3री विश्व अजिंक्यपद स्पर्धा भरवण्यासाठी सुद्धा
0: विचार
1: उत्सुक आहेत, म्हणजे याचा परिणाम नक्कीच चांगला झालेला आहे असं आपणाला म्हणता येईल. सर, गेल्या 50 वर्षात तुम्ही मलखांबाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहात. या कालावधीत तुम्ही जगभरातील अनेक देशांमध्ये हजारो कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित केली आहेत. तर या प्रवासाकडे मागे वळून पाहताना श्रीलंकेतील हा उपक्रम तुमच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या किती महत्वाचा ठरला?
0: व्यावसायिक दृष्टीने काही म्हणता येणार नाही कारण या संपूर्ण याच्यामध्ये प्रामुख्याने मी इकडनं मलखांब बनवून तिकडे नेला, त्याचा विमानातला कार्गो किंवा ह्याच्यातला ट्रान्सपोर्टेशनचा खर्चच 15-20 हजार रुपये झाला, पण तोही त्यांनी खर्च केला. आणि प्रत्यक्ष मलखांब हा मी जो नेला होता तो त्यांनी विकत घेतला आणि मग तिकडे आता नियमितपणे मलखांबाच्या कार्यशाळाही होऊ शकतील, नियमित सरावही होऊ शकेल. मुख्य म्हणजे त्यांना मलखांबात गोडी लागणं हे जे आव्हान होतं ते खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झालं. कारण मी नेहमी असं म्हणतो की जो बोलतो एक्सप्लेन करतो समजावून सांगतो तो चांगला शिक्षक आहे, जो प्रत्यक्ष करून दाखवतो डेमॉन्स्ट्रेशन देतो तो अधिक चांगला शिक्षक आहे, पण जो इन्स्पायर करतो त्यांना मोटिवेट करतो तो सगळ्यात चांगला शिक्षक आहे. आता त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मलखांबाबद्दल एक आकर्षण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, पुढे मलखांब शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता त्यातली काही मंडळी मुंबईत येतील, अधिक मलखांबाचं प्रगत प्रशिक्षण घेतील, तिकडे चालू ठेवतील आणि इतरांनाही शिकवतील, असं त्या ठिकाणचं मलखांब प्रशिक्षण सुरू झालं आहे असं म्हणता येईल. खरं सांगायचं म्हणजे जे काय आहे त्याच्यापेक्षा खूप जास्ती पटीने अजूनही काम व्हायला पाहिजे. आपल्याकडे काही विवक्षित खेळ आहेत की ज्यांचा प्रचार प्रसार खूप आहे, त्यांना स्पॉन्सरशिप मिळते, त्यांना राजाश्रय आहे आकाशवाणीवर दूरदर्शनवरती, त्यांची कॉमेंटरी किंवा ते जास्तीत जास्त दाखवलं जातं, पण आपल्या भारतातले पारंपरिक जे खेळ आहेत त्यांना मात्र अजूनही तेवढा प्रतिसाद मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्याच्यामध्ये संपूर्ण ताकद आहे, कमीत कमी वेळामध्ये शरीरातल्या प्रत्येक अवयवाला जास्तीत जास्त व्यायाम मिळतो आणि इतर सगळ्या खेळांमध्ये ज्या मूलभूत शारीरिक कुवती लागतात, तर स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी,

0: न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज या सगळ्या गोष्टी मलखांबावर खूप चांगल्या वाढवल्या जातात. आणि त्यामुळे ह्याचा प्रचार आणि प्रसार केवळ तो आपल्याकडे जन्माला आलेला आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे म्हणून नव्हे, तर त्याचे एवढे फायदे आहेत, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही याचा फायदा घेऊ शकतो, असं सर्वोपतोपरी सगळ्यांना उपयुक्त असलेला खेळ म्हणून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे असं मला वाटतं.
1: तुमचा आशावाद जो आहे तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. खरं म्हणजे मलखांबकडे पूर्वी प्रदर्शनात्मक खेळ म्हणून पाहिलं जातं, आता स्पर्धात्मक खेळ होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. खेलो इंडियासारख्या स्पर्धांमध्येही त्याचा सहभाग झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त देशांमध्ये पोहोचेल हा खेळ अशी आपण अपेक्षा करू. श्रोते हो, आता आपण चर्चा करत होतो नामवंत मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्याशी. सर, आपण आलात आणि मलखांबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: खूप खूप आभार.
1: यानंतर आपण आता बातचीत करणार आहोत ते संजय सरदेसाई यांच्याशी, जे महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. पॉवरलिफ्टिंग खेळातील योगदानासाठी त्यांचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने नुकतीच राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी आपण संजय सरदेसाई यांना पाचारण केलंय. सर, आपलं क्रीडाविश्वमध्ये स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ही छत्रपती संभाजीनगर येथे खेळवली गेली, या स्पर्धेविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: ही स्पर्धा खेळवली गेली, ही दोन प्रकारात खेळली गेली, एक क्लासिक व इक्यूब अशा प्रकारे. क्लासिक म्हणजे नेहमी आपण व्यायामशाळेमध्ये जे व्यायाम करतो त्यावेळेला जे आपण कपडे वापरतो त्या प्रकाराने खेळली जाते ती क्लासिक, आणि एक स्पेशली असे एक बँडेज, बेल्ट, कॉस्ट्युम्स जे असतात आणि शूज, असे वेगवेगळ्या प्रकारचे शूज आज मार्केटमध्ये मिळतात ते वापरून जी एक स्पर्धा केली जाते पॉवरलिफ्टिंगची, त्याला इक्यूब स्पर्धा म्हणतात, आणि ती फार पूर्वीपासून खेळली जाते. क्लासिक हे गेल्या 15 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे आणि ती स्पर्धा जास्त लोकप्रिय झालेली आहे, कारण ही स्पर्धा खेळताना त्यामध्ये रेग्युलर जे व्यायाम करणारे खेळाडू आहेत ते या स्पर्धेत भाग घेत आहेत आणि म्हणून ती जास्त स्पर्धा प्रसिद्ध झालेली आहे.
1: सर, मुंबई किंवा पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगरची निवड केली होती, ही निवड का करण्यात आली? तसेच ही स्पर्धा जेथे भरवली गेली त्या गारखेडा स्टेडियममध्ये खेळाडूंची व्यवस्था कशी करण्यात आली होती?
2: ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी पॉवरलिफ्टिंग या खेळाला राजाश्रय आहे. त्या ठिकाणचे जे पालकमंत्री आत्ताचे आहेत आणि सामाजिक न्यायमंत्री श्री संजय भाऊ शिरसाट यांनी आम्हाला गारखेडा स्टेडियम हे आपल्या अखत्यारीमध्ये मोफत उपलब्ध करून दिलं. त्यामध्ये खेळाडूंची राहण्याची पण सोय करता आली आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे ज्या स्पर्धेकरिता लागतात, हॉल लागतो किंवा लाईट्स किंवा इंटरनेट, हा जो प्रकार आहे तो आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला आपल्या अधिकारामध्ये, आणि ही स्पर्धा त्यामुळे आमचे साधारण 5 लाखापर्यंतचे पैसे वाचलेले आहेत.
1: हे थोडक्यात आर्थिक हे या स्पर्धेच्या आयोजनामागचं प्रमुख कारण होतं.
2: आर्थिक गणित जुळवताना फार मुश्किलीची गोष्ट होते, कारण या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर मिळालेले नव्हते आणि ती स्पर्धा आम्हाला एकदा जाहीर केल्यानंतर ती स्पर्धा थांबवणं पण आमच्या हातात नव्हतं. लोकांनी सगळ्यांनी बुकिंग केलेलं होतं आणि ती स्पर्धा घेणं भागच होतं, त्यामुळे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्हाला करावी लागली.
1: या स्पर्धेमध्ये सुमारे 600 खेळाडू आणि 100 अधिक पंच आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते. तर अशा मोठ्या संख्येने आलेल्या खेळाडूंचे वेळापत्रक अचूक आणि वेळेवर पार पाडण्यासाठी तुमचं काय नियोजन होतं?
2: नियोजन म्हणजे आम्ही काही जबाबदाऱ्या खेळाडूंवर दिल्या होत्या. आमचे जे वेगवेगळ्या जिल्ह्याचे सचिव आहेत किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांना आम्ही ह्या याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं, आणि त्यांना प्रत्येकी म्हणजे साहित्य कोणी आणायचं, जेवणाची व्यवस्था कोणी बघायची आणि राहायची व्यवस्था ऑफिशियलची कोणी बघायची किंवा कोणाला स्टेशनवरून किंवा एअरपोर्टवरून कलेक्ट कसं करायचं ह्या सगळ्याचं आम्ही एक नियोजन केलं होतं. त्या त्या खेळाडूंवर ती जबाबदारी सोपवलेली होती, त्यामुळे ही स्पर्धा सुरळीतपणे पार पडली, कोणत्याही अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं नाही.
1: सर, ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची होती, तर या स्पर्धेत खेळाडू

0: साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनने काय प्रयत्न केले?
1: महाराष्ट्र स्टेट असोसिएशनकडे सध्या जे साहित्य उपलब्ध आहे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांना उपयोगी पडेल असंच आहे. फक्त आम्हाला आता अडचण आहे, साहित्य कुठे ठेवायचं, ह्या प्रकारच्या अडचणी असतात. आम्ही वेगवेगळ्या जे आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा भुसावळ, जळगाव या ठिकाणी ज्या जिममध्ये साहित्य वापरलं जातं ते आम्ही सरावाकरता वापरतो. म्हणजे ज्यावेळेला स्पर्धेची तयारी करण्यासाठी जो सराव करावा लागतो त्यासाठी ते साहित्य वापरलं जाते. आणि स्पेसिफिक स्पर्धेसाठी एक आम्हाला 2 बार आम्हाला नवीन घ्यावे लागले या स्पर्धेसाठी. ते नवीन बार आम्ही त्या स्पर्धेसाठी वापरतो, कारण वापरलेले बार आम्ही स्पर्धेसाठी वापरू शकत नाही, म्हणून ते नवीन बार घेतले होते, ते नवीन विकतच घेतले आम्ही.
0: सर, यजमान राज्याच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून या स्पर्धेतील महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचं आणि पदक तालिकेतील स्थानाचं तुम्ही कसं मूल्यमापन कराल?
1: बघा, ह्या खेळामध्ये महाराष्ट्राची दादागिरी आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या, जे सर्वसाधारण विजेतेपद असतं ते सगळे, म्हणजे सब ज्युनियर पासून ते मास्टर्सपर्यंत, मास्टर 1, 2, 3, 4, म्हणजे साधारण 70 वर्षाच्या वर खेळाडू खेळतात, त्यामध्ये पण महाराष्ट्राची दादागिरी आहे. आणि सर्वसाधारण विजेतेपद गेल्या 2 वर्षात सगळ्या स्पर्धांचं महाराष्ट्रानेच मिळवलेलं आहे.
0: सर, क्लासिक आणि इक्विप्ट या 2 प्रकारांमध्ये खेळाडूंची संख्या मोठी होती. आगामी काळात तुमची संघटना इक्विप्ट लिफ्टिंगला जास्त प्रोत्साहन देणार की सध्याचा कल पूर्णपणे क्लासिककडे झुकलेला आहे?
1: बघा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि जे आपल्याला अवॉर्ड्स दिली जातात, छत्रपती पुरस्कार आहे, अर्जुन अवॉर्ड आहे, किंवा त्या त्या राज्यातल्या खेळाडूंना जे पुरस्कार दिले जातात ते इक्विप खेळणाऱ्या खेळाडूलाच दिले जातात. क्लासिकसाठी अजून कोणती अशी व्यवस्था त्यांनी केलेली नाही आहे, त्यामुळे इक्विप हा खेळ हा जुना, म्हणजे 1975 पासून हा खेळ जो खेळला जातो इक्विप या प्रकारामध्ये, त्या खेळाला जास्त राजमान्यता आहे. आणि क्लासिकसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, ज्या वेळेला ह्या गोष्टी घडतील त्यावेळेला नक्कीच क्लासिक खेळाडूंना ह्याचा फायदा मिळेल.
0: सर, एक शेवटचा प्रश्न आता. या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचा महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाला आणि खेळाडूंना भविष्यात कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं?
1: नक्कीच होतो, कारण आज आपल्याकडे जे खेळाडू आहेत किंवा जे खेळाडू घडवत आहेत असे प्रशिक्षक आहेत, त्यांना या स्पर्धांचा भरपूर फायदा मिळतो. आणि त्यामध्ये त्यांचं, म्हणजे जो चरितार्थ चालण्यासाठी जो मदत किंवा जे काय निर्माण होतं ह्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजनामुळे, त्या प्रशिक्षकांना, त्या खेळाडूंना त्याचा फायदा मिळतो. आणि त्यांचं जे काय आता उत्पन्नाचं साधन आहे एक, त्यांना ह्यामधून निर्माण होतं. कारण अनेक खेळाडू ह्या खेळाकडे आकर्षिले जातात, त्यात महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांना भारतामध्ये, म्हणजे भारतामधील जे सर्व बाकीचे जिल्हे आहेत त्यामधून महाराष्ट्र प्रशिक्षकांना जास्त मागणी आहे. आणि ह्याचा फायदा त्या प्रशिक्षकांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाला मिळतो आहे.
0: श्रोते हो, आता आपण महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी बातचीत करत होतो. सर, क्रीडाविश्वमध्ये आल्याबद्दल आपले आभार.
1: धन्यवाद.
0: यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. बुद्धिबळमध्ये प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्स स्पर्धा जिंकली. जगातील अव्वल 10 खेळाडूंनी रंगलेल्या या स्पर्धेत त्याने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि 23.5 गुणांसह विजेतेपद पटकावलं. आशिष यादव याने युजीन ओरेगॉन येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. मुंबईत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत सूरजकुमार चंद याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिनियर वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पांगमबाम ही पहिली भारतीय महिला ठरली. श्रोतेहो, याचबरोबर क्रीडाविश्व कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोतेहो आताच आपण श्रीलंकेत झालेल्या पहिल्या वहिल्या भारतीय मलखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. बरं ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
3: श्रोतेहो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

0: ₹7,000 मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
1: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
2: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
3: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
4: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
5: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
6: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
7: हर घर सूर्यघर.
8: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. त्यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवर वरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिखकर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा

निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीनं राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. पुढच्या 15 दिवसात पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम्स उभारण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार समान स्वरूपाच्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञा पत्र अनिवार्य नाही तिथं स्वयं घोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या गृहभेटीचं सध्याचं 300 रुपये शुल्क वाढवून ते 5,000 रुपये करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यात जिवती जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर जिल्हा लातूर, सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम जिल्हा परभणी, उमरखेड जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि पुलगाव जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बनावट वर्क ऑर्डर काढून सुमारे 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, जेवण वगैरे पुरवण्याच्या कामांसाठी त्यावर खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा निविदा नोटीस क्रमांक टाकून ही बनावट ऑर्डर काढण्यात आली होती. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. देशात कुठेही अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते
म्हणाले, मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारायला नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर सही केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 99% अधिक मतदारांना गणना प्रपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 78% प्रपत्रांचं डिजिटायझेशन झालं आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

0: इतर अनुपस्थित किंवा इतर कारणांमुळे जमा न होऊ शकलेल्या प्रपत्रांची संख्या सुमारे 18.5% आहे असं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या आवाजात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. FHS चा 6वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून राज्याची आकडेवारीही यामध्ये नमूद केली आहे. 2019-21 या काळात केलेल्या NFHSच्या 5व्या सर्वेक्षणानंतर आता 2023-24 केलेल्या 6व्या सर्वेक्षणामध्ये राज्यात गरोदर माता, नवजात बालकांचे आरोग्य, प्रौढांचे आरोग्य आणि आरोग्य विमा कवच यामध्ये काय बदल दिसून आले याच्या नोंदी या अहवालात मांडलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जवळपास 101 विकास निर्देशांकांची महाराष्ट्राची माहिती नोंदवली आहे. याबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉ विजय कंदेवाड यांची मुलाखत ऐकणार आहोत.
1: पहिल्या प्रश्नाकडे वळूया. NFHS 6 नुसार राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 96% गेलं आहे आणि घरी प्रसूती झालेल्या बाळांना सुद्धा 24 तासाच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर यामागे राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये माता बालकांच्या आरोग्यावर भर देण्यात आलेल्या विविध सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांचा काही फायदा झाला आहे का आणि तो कसा झाला आहे?
2: याच्यामध्ये संस्थात्मक प्रसूती त्याची व्याप्ती निश्चितपणे आता वाढलेली आहे. पूर्वीच्या साधारणतः 94.7% होतं, त्यावरून आता ती NFHS 6 प्रमाणे 96.4% पोहोचलेली आहे. यामध्ये निश्चितच आपली आरोग्य यंत्रणा असेल त्याचा वाटा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या गाव पातळीवर आशा कार्यकर्ते असतात, आमचे NMTI असतात आणि आपले NPW असतात, यांचे जे ग्रहभेटी असतात त्या माध्यमातून म्हणजे ज्या काही माता रजिस्टर्ड असतात त्या भागामध्ये त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांची रेफरल ट्रान्सपोर्ट एक आमच्याकडे विभाग आहे, त्यामध्ये जे आपले 102 क्रमांकाचं वाहन आहे त्याच्यामध्ये 102 जर त्या मातांनी डायल केलं तर त्यांना ती मोफत अँब्युलन्स घरापर्यंत ती सुविधा मिळते आणि त्या माध्यमातून मग हे रुग्णांना त्या ठिकाणी त्या मातांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये NEARPSC असेल, आपलं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि गरजेनुसार मग जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे त्यांना नेलं जातं. हा एक पहिला भाग आहे. त्यानंतर निश्चितच आता गुणात्मक सेवा ज्या आहेत आपल्या जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम आहे आमचा, त्यामध्ये मोफत आपण मातांना त्या ठिकाणी डिलिव्हरीची सोय देतो. त्यांना लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत, तपासण्या आहेत, सोनोग्राफी आहे, कोणाला जर ब्लडची गरज असली तर ब्लड, तर ह्या सगळ्या सुविधा तिथे फ्री दिल्या जातात. आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जननी सुरक्षा योजना, ज्यामध्ये ग्रामीण भागातली जर माता असेल तर तिला संस्थेमध्ये प्रसूती केल्यास तिला 700 रुपये त्या ठिकाणी DBT द्वारे तिच्या अकाउंटला दिले जातात. शहरी भागातली माता असेल तर तिला 600 रुपये दिले जातात. आणि शासनाने हे पण विचार केलेला आहे की पर्टिक्युलरली जे काही ट्रायबल डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी अजूनही काही प्रमाणात थोड्या घरी प्रसूती होतात आदिवासी भागामध्ये, तर त्या मातांना देखील 500 रुपये त्या जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये लाभ दिला जातो.
1: निश्चित
2: या सगळ्या स्कीमचा हा फायदा आहे एकत्रित. आणि आपले जवळपास 550 आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर आपले 2000 PHCs आहेत आणि काही ट्रायबल डिस्ट्रिक्टमध्ये आपले उपकेंद्राच्या माध्यमातून सुद्धा प्रसूती सेवा दिल्या जातात.
1: तर या आलेल्या NFHS 6 अहवालामध्ये आपल्याला एक अजून एक दोषपूर्ण स्थिती म्हणजे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीमध्ये काही अंशी घट झालेली आहे, तर यामागच्या काही कारणांची स्पष्टता करता येईल का?
2: प्रसूतीमध्ये घट असा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर NFHS ची आकडेवारी जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जी प्रसूती पूर्व नोंदणी आहे त्याचं प्रमाण देखील 70.9% 85.4% पर्यंत वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व तपासणी जे 4 भेटी आपण म्हणतो

0: मृत्यूचं प्रमाण देखील 71.4% वरून 77.5% वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर निश्चितपणे सिझेरियनचंही प्रमाण थोडंसं वाढत चाललेलं आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया साधारणतः राज्यभरामध्ये जर आपण बघितलं 25.4% वरून 33.6% पर्यंत गेलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त खासगी क्षेत्रामध्ये 48.5% पर्यंत प्रसूती ह्या सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होत आहेत आणि शासकीय आरोग्य संस्थेमध्ये याचं प्रमाण मात्र 23.8% आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की प्रसूती गव्हर्नमेंटमध्ये कमी झाल्यात वगैरे असं नाही म्हणता येणार. साधारणतः आपल्याकडे 21 लाख गरोदर मातांची नोंदणी त्या ठिकाणी राज्यामध्ये केली जाते आणि एकूणच त्यापैकी जो वाटा आहे तो खासगी क्षेत्राचा पण आहे महाराष्ट्रामध्ये. कारण आपल्याला माहिती आहे की 50%च्या वर आपलं अर्बनायझेशन झालेलं आहे आणि खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा यातल्या काही माता जातात. पण शासनाची पॉलिसी आहे की संस्थात्मक प्रसूती व्हाव्यात, आमची जी इंटरनल प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तिथे व्हाव्यात किंवा आपल्या गव्हर्नमेंटमध्ये व्हाव्यात, हे आपलं धोरण आहे.
1: आता आपण थोडं मातांच्या आरोग्यानंतर बालकांच्या आरोग्याकडे थोडं वळूया. एकीकडे बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी झाल्याचं आशादायक चित्र या आकडेवारीमधनं दिसून येत आहे, पण दुसरीकडे मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात किंवा 6 महिन्यापर्यंतच्या बालकाला मिळणारं स्तनपान किंवा बालकांना आवश्यक असणारा आहार मिळण्याचं प्रमाण या सर्वांमध्येच राज्याच्या आकडेवारीत घसरण झालेली दिसते. तर एकूणच ही बालकांच्या आरोग्याबाबतची चिंताजनक स्थिती दिसून येते, तर ह्याची काही कारणमीमांसा करता येईल?
0: यामध्ये आपण जर NHS 6 जी आता आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच, त्यामध्ये जर आपण बघितलं तर बालकांमधील कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्याच्या आकडेवारीमध्ये तसं बघितलं तर लक्षणीय घट झालेली आहे. त्यामध्ये आपण दुबकेपणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वयाप्रमाणे उंची आपण जिथे आपण मोजतो त्याच्यामध्ये साधारणतः कुपोषणाचं प्रमाण 35.2% वरून 29.5% पर्यंत कमी झालेलं आहे. आणि वेस्टिंग एक प्रकार असतो त्यामध्ये की ज्यामध्ये उंचीप्रमाणे वजन आपण मोजतो त्यामध्ये देखील हे प्रमाण आता आपल्या सर्व्हेनुसार जर बघितलं तर 25.6% वरून 19.9% पर्यंत एक खाली आलेलं आहे. आणि कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण देखील जर आपण बघितलं राज्यामध्ये तर ते 36.1% वरून 31.4% पर्यंत कमी झालेलं आहे. म्हणजे निश्चितच जे मातांचं सुपोषण म्हणू आपण की आहार वगैरे आपले जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना जो आहार दिला जातो त्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं. आपले जे आमच्याकडे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे असतो म्हणजे त्या ठिकाणी गरोदर मातांची तपासणी बालकांना लसीकरण अशी ती सत्र आयोजित केली जातात आपल्या आरोग्य संस्थांमध्ये. त्यावेळी देखील आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन केलं जातं आहाराबद्दल आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी झालेला दिसून येतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला होता तो म्हणजे स्तनपानाबद्दल होता. जन्मानंतर 1 तासात स्तनपान सुरू करण्याचं प्रमाण 53.2% वर त्या ठिकाणी स्थिर राहिल्याचं निदर्शनास येतं. दुसरा एक मुद्दा स्तनपानाच्या बाबतीत असतो की 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना निव्वळ स्तनपान म्हणजे इतर कुठलाही आहार न देता त्या ठिकाणी त्यांची ती काळजी घेतली जाते त्याबद्दल देखील आम्ही समुपदेशन करत असतो. त्याचं प्रमाण मात्र नक्की 71% वरून 64.7% पर्यंत आलेलं आहे. यामध्ये थोडंसं आणखीन आपल्याला अवेअरनेस जनजागृती करणं फार गरजेचं आहे असं वाटतं. आणि साधारणतः 52.8% बालकांना 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान मिळाले असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आता याच्यात आपल्याकडे आपण जर बघितलं तर 6 महिने ते 23 महिन्यापर्यंतच्या वयोगटातले जे बालकं असतात त्यांना या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन आले की त्याचं त्यांना पुरेसा आहार मिळतो पण त्याचं प्रमाण जे आहे ते 9.3% एवढं कमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या NHS 5 मध्ये ते 8.9% होतं, त्याच्यामध्ये आता त्याच्यात थोडाफार वाढ झालेली आहे.
1: तर राज्यात महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैलीजन्य आजार जसं की लठ्ठपणा असेल, मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळतं आणि प्रामुख्याने शहरी भागात हे प्रमाण अधिक होतं परंतु आता ग्रामीण भागात देखील वाढत आहे, तर याबद्दल काय सांगता येईल?
0: जीवनशैलीशी निगडीत जी समस्या आहे ते आपल्या राज्यापुढील काय पूर्ण देश सर्व आपण सर्व स्तरावर देशात सुद्धा सगळीकडे ही परिस्थिती समान दिसेल. जीवनशैलीशी निगडीत ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर लठ्ठपणा, त्यानंतर मेटाबॉलिक निर्देशक जे असतात म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणे, त्यानंतर उच्च रक्तदाब अशी जी काही आपल्याला व्याधी असतात त्यामध्ये आपण बघतोय की प्रौढांमध्ये अतिपोषण झालं म्हणू आपण ओव्हर न्यूट्रिशन किंवा लठ्ठपणा त्याचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे. ओबेसिटीचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे बैठक काम असेल, मुवमेंट नसेल, व्यायामाचा अभाव असेल, आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं जास्त कन्झम्पशन असेल ही कारणं त्याची आपल्याला सांगता येतील. आणि ही समस्या प्रामुख्याने शहरी भागामध्ये दिसून येत आहे ज्या ठिकाणी 40% महिला आणि 41.7% पुरुष या ठिकाणी या समस्येने त्या ठिकाणी लठ्ठपणाच्या ग्रस्त असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर

0: रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणं किंवा नियंत्रित पातळीत नसणं, हाय ब्लड शुगर लेवलचं आपण त्याला म्हणतो, त्याचं प्रमाण महिलांमध्ये 12.4% वरून 16% आणि पुरुषांमध्ये 13.6% वरून 17.7% वाढल्याचं लक्षात येतं NFHS-6 च्या आकडेवारीनुसार. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली औषधोपचाराची गरज असलेल्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांचं जे प्रमाण आहे महिलांसाठी 24.9% आहे आणि पुरुषांमध्ये ते 27.7% वाढलेलं आहे. त्यामध्ये एक मेसेज सर्वांना देणं मला इथे गरजेचं वाटली, बॅलन्स डाएट आपला असलाच पाहिजे निश्चितपणे, न्यूट्रिशनल आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज चांगल्या असल्या पाहिजेत, त्याचबरोबर मिठाचं प्रमाण कमी, व्यायाम आपला नियमितपणे असला पाहिजे, कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण एक 40 मिनिट ब्रिस्क वॉक आपण म्हणतो तो खरं आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने वेळ काढून त्या ठिकाणी केला पाहिजे, त्याचा भरपूर फायदा होतो. शुगरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये डायबिटीजमध्ये अनुवंशिकता पण एक कारण असतं त्या ठिकाणी, पण आपण आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण निश्चित कमी ठेवलं पाहिजे, जेवणाच्या वेळा निश्चित केला पाहिजे, फळं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स याचा वापर जेवणामध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला तुमची जीवनशैली बदलामुळे जे आजार होतात त्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी कमी करण्यास मदत होईल.
1: पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आरोग्य विमा कवच असणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण देशभरात वाढलेलं आहे, तसं ते राज्यात सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे ते समान दिसतं. याबाबत तुम्हाला काही सांगता येईल?
0: तर निश्चितच मला आनंद होईल सांगायला की आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि ती इंटिग्रेट केलेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी केंद्राची आहे, तर या दोन्ही योजनांचं इंटिग्रेशन करून आपल्या राज्य आरोग्य सोसायटी आमचं जे आहे त्या माध्यमातून निश्चितपणे खूप त्या ठिकाणी सेवा दिल्या जातात आणि आपली रुग्णालयांची संख्या पण त्याच्यामध्ये आपण वाढवली, आजारांचं पण त्याच्यामध्ये संख्या आता जे कव्हरेज आहे वेगवेगळ्या व्याधींचं ते त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे. बरीचशी मोठी हॉस्पिटल्स प्रायव्हेट पण त्याच्यामध्ये आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर आमची सगळी रुग्णालयं, शासकीय रुग्णालयं, मेडिकल कॉलेजेस, त्याचबरोबर आपली प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत आपण आता या सेवांची व्याप्ती वाढवलेली आहे. अगदी म्हणजे व्हिलेज लेवलला जे आपली प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथे देखील एक 25 हजारांची यादी आहे, त्यामध्ये अगदी डिलिव्हरी असेल, त्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, हगवण ज्याला म्हणतो आपण, डायरिया, डिसेंट्री सारखे आजार, ह्या साध्या साध्या आजारांना देखील त्या ठिकाणी लोकांनी आपल्याकडे त्यांना मोफत सुविधा दिली जाते आणि सेवा तिथे मोफत देताना रुग्णालयाला किंवा त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा त्या ठिकाणी एक रेव्हेन्यू जनरेट होतो. हे करत असतानाच त्या ठिकाणी आता डिजिटल यंत्रणा देखील प्रत्येक आरोग्य संस्थांमध्ये विकसित आम्ही करत आहोत, ज्यामध्ये ऑनलाईन त्याचं हेल्थ रेकॉर्ड जे आहे ते पेशंटचं तयार केलं जातं आणि आभा कार्डच्या माध्यमातून ते लिंक केलं जातं की जेणेकरून पेशंट कुठेही जाईल त्याने आभा कार्ड जर दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या सेवा मिळतात. आमचे आरोग्य मित्र आपल्या ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये किंवा जे खासगी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये MJPGY मध्ये जे एम्पॅनल्ड आहेत त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स दिला जातो आणि त्यांची नोंदणी केली जाते, प्री ऑथरायझेशन केलं जातं आणि या सेवा त्यांना कशा चांगल्या चांगल्या देता येतील त्याचं शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आता अवेअरनेस वाढलेला आहे, 5 लाखापर्यंत हे इन्शुरन्स शासन सर्वांना देते, म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस असेल आणि किती श्रीमंत असेल त्यांनी जर लाभ घ्यायचं ठरवलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना तो लाभ त्या स्कीमच्या माध्यमातून दिला जातो. निश्चितपणे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरीचशी मंडळी खासगी इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुद्धा इन्शुरन्स त्या ठिकाणी घेतात, ते अफोर्ड करू शकतात, असं पण बरंच आपण पाहतो की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील इन्शुरन्स घेण्याचं लोकांचा कल दिसून येतो, ते त्यांना कुठेतरी सेफ्टी वाटते, पण शासनाने पण याची काळजी घेतलेली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी 5 लाखापर्यंत कुटुंबाचा पूर्ण विमा त्या ठिकाणी काढण्यात येतो आणि त्याचं प्रीमियम शासन भरतं. एक फार मोठी गोष्ट, महाराष्ट्राची खूप चांगली योजना आहे असं मी म्हणाले आहे.
2: सर, वृत्तविशेष कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
3: श्रोते हो, 19 जून 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये राज्यभरातील 30,929 कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये 30,408 महिला आणि 5,025 पुरुषांचा समावेश आहे. 2021 ते 2023 या काळात राज्यभरात मातांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण, बालकांचे कुपोषण यामध्ये निश्चितच काही अंशी प्रगती झालेली आहे, परंतु बालकांना मिळणाऱ्या स्तनपानाच्या प्रमाणात घट झाली असून यावर आता विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं असून राज्याच्या आरोग्याबाबत ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा अहवाल फायदेशीर ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या

ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय शैलजा तिवले आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948 म्हणजेच 12 ऑगस्ट 2026. आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ओवा आणि मसाले बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर एस एम दावडे, मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रमुख यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी संतोष भाकरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच ऐकूया ओवा आणि मसाला बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर एस एम घावडे प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो, आपल्या भागात मोठ्या प्रमाणात कपाशी सोयाबीन या नियमित पिकांची लागवड तर होतेच, परंतु बऱ्यापैकी शेतकरी आपल्याकडे ओवासुद्धा लागवड करतात. प्रामुख्याने खारपाणपट्ट्यातील बहुतेक शेतकरी सलग ओव्याची लागवड करतात
3: आणि हाच महत्वाचा दुवा घेऊन
2: आपण आपली आजच्या मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे.
3: ओवा आणि मसाला बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान
2: आणि आपल्याला
3: याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत
2: डॉक्टर एस एम घावडे प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. सर, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार.
4: नमस्कार.
2: सर, सुरुवातीला मला ओव्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की ओवा हे जे पीक आहे तर हे पीक साधारणतः कोणत्या हवामानात आणि कोणत्या कालावधीमध्ये आपण घेतले पाहिजे?
4: तर सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण थोड्याशा वेगळ्या पिकांबद्दल बोलत आहे, त्याच्यामधला ओवा जो महत्वाचं पीक आहे हे आपल्या विदर्भातील खारपाणपट्टा जो आहे या खारपाणपट्ट्याच्या जमिनी आणि तिथलं जे हवामान आहे, विशेषतः साधारणतः आपल्या विदर्भामध्ये 2.25 लाख हेक्टर एवढी जमीन ही खारपाणपट्ट्याखाली
2: आहे. बरोबर.
4: त्याच्यामध्ये अमरावतीतला दर्यापूर मूर्तिजापूर, त्याचप्रमाणे अकोट तेलारा हा समजा आपल्या अकोला जिल्ह्यातला भाग, शेगाव तेलाऱ्याचा काही भाग, जळगाव जामोद चा काही भाग आणि वाशिम मधला थोडा रिसोडचा भाग, अकोल्यातला पुन्हा बाळापूर तहसीलचा काही भाग आहे, त्याच्यानंतर तुमच्या
2: अकोला तालुक्यातला,
4: हे सर्व जेवढा एरिया आहे याला आपण खारपाणपट्टा म्हणण्याचा उद्देशच हा आहे की त्या ठिकाणी ओलिताची सोय कोणत्याही पिकासाठी
2: नाही,
4: ही प्रमाणशीर प्रमाणात नाही आहे. काही ठिकाणी आजकाल झाले आहे, परंतु तरी सुद्धा तिथे इरिगेशन हा मोठा प्रॉब्लेम आहे
2: आणि जास्तीत जास्त संरक्षित ओलीत
4: त्याच्यात जास्तीत जास्त करण्याचा शेतकरी बांधव प्रयत्न करतात.
2: बरोबर.
4: जमीन तीच आहे, परंतु त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती जास्त आहे. सर्वात महत्वाचं तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती उन्हाळ्या

0: मध्ये त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडतात
1: बरोबर
0: आणि पावसाळ्यात ती जमीन फुलते किंवा ज्याला आपण म्हणू
1: प्रसरण पावते.
0: या गोष्टीचा आपण फायदा घेऊन या ज्या आपण ज्या पिकांबद्दल बोलतो आहे ओवा असेल तत्सम पिकं जी आहे त्याच्यामध्ये सोप आहे धने आहे काळे जिरे ज्याला आपण कलोंजी असं हिंदीत म्हणतात त्याचप्रमाणे कसुरी मेथी आणखी एक पीक आहे जिरं आणखी एक पीक आहे असे अनेक जवळपास 19 प्रकारचे मसाला बियाणं पिकं भारतभरात होतात. त्यातल्या संशोधन केंद्राचं जे केंद्र सरकारचं आहे ते आहे राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन केंद्र हे राजस्थानमध्ये अजमेरला आहे. साहजिकच विद्यापीठात आम्ही काम करत असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचा विशेषतः खारपान पट्ट्यात आणि इतरत्र ज्या आपली जमीन आणि हवामान आहे त्या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना नाविन्यपूर्ण एखादं पीक आपल्याला देता येईल का कारण ती काळाची गरज आहे.
1: बिल्कुल
0: एकच एक पीक पद्धती आता आपल्याकडे होत
1: आहे कापूस आहे
0: कापूस झालं की सोयाबीन किंवा कापूस किंवा कापसानंतर काही लोक किंवा सोयाबीन झालं की लगेच हरभरा किंवा कोणाकडे पाण्याची सोय असेल तर ते गहू घेतात.
1: म्हणजे आपण 4-5 पिकाच्या
0: पुढे जात नाही आणि त्यामुळे जमिनीची जी त्या पिकाबद्दलची उत्पादन क्षमता आहे ती साहजिकच कमी होईल कारण त्याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढेल. आता असं होऊ नये म्हणून दरवेळेलाच पीक फेरबदल ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो ह्या एक अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच शेतकरी बांधवांसाठी नगदी पिकं म्हणून किंवा ज्याला आपण कंटिंजंट प्लॅनिंग म्हणतो यावर्षी आपण बघतोय की पाऊस वेळेवर आला नाही गॅप पडली बऱ्याच लोकांच्या जमिनीमधून सोयाबीन निघालं नाही निघालं तर त्याचे अनेक प्रॉब्लेम आले. तुरीचाही तोच प्रॉब्लेम झाला आहे सोयाबीनच्याही बाबतीत तेच आहे कपाशीच्याही बाबतीत तेच आहे म्हणून उत्पादन क्षमता आणि ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला पर्यायी पिकाची गरज आहे आणि म्हणून साधारणपणे 10-12 वर्षापासून विद्यापीठातील मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र कारण हे भाजीपाल्याच्या संदर्भातले पीक आहे
1: बरोबर
0: मसाला बियाणे म्हटलं की त्याच्यामध्ये हे आलं महाराष्ट्रासाठी आपण या पिकांची शिफारस केली त्याच्यामध्ये ओवा आहे सोप आहे धने आहेत
1: रिकमेंडेशन
0: नव्हतं लागवड करता येते करणारे शेतकरी आपल्या मुंडगाव आणि या भागामध्ये बरेच लोक आहेत 50-60 वर्षापासून ते करताय पण शिफारस नाही
1: शिफारस
0: आणि त्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही. आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे तर त्याचं रितसर संशोधन हे विद्यापीठांमध्ये ते कृषी विद्यापीठांमध्ये व्हायला पाहिजे ते झालेलं आहे. नवीन पिकाबद्दल बोलतो त्याचे 2-4 गोष्टी ह्या तर महत्वाच्या आहेतच की जेव्हा घरगुती बियाणं आणि संशोधित बियाणं ज्याला म्हणू आपण आणि विद्यापीठात त्याचा संशोधनाचा कार्यक्रम आम्ही 2009 मध्ये हाती घेतला आणि आपल्या स्तरावर आता 12 वर्षानंतर या वर्षी आम्ही एक जात ओव्याची सुद्धा प्रसारित करतो आहे.
1: अरे वा अभिनंदन.
0: तर त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे PDKV ओवा हेच नाव दिलं आम्ही.
1: अरे वा
0: म्हणजे सर्वांना समजलं पाहिजे
1: सहज.
0: तर मग आता हा ओवा आणि आपण जो आतापर्यंत संशोधित ओवा जो लावत होतो अजमेरचा त्याच्यामध्ये काय फरक आहे हेही समजून घेऊ.
1: बरोबर.
0: पहिल्यांदा असं पाहिजे की संशोधित ओवा जो अजमेरचा होता त्याचं नाव आहे AA01 ही त्यांची जात
1: त्यांची व्हरायटी
0: आणि तीच जात अजूनही आपण शेतकरी बांधवांना विद्यापीठामधून बियाणं म्हणून देतो. फायदा असा आहे की एकदा विद्यापीठातून शेतकऱ्यांनी हे बियाणं 200 रुपये किलो या दरानं जर नेलं तर त्यांना परत विद्यापीठात यायची गरज नाही
1: नाही
0: कारण ते संशोधित आहे
1: हायब्रिड
0: नाही संकरित नाही
1: त्याच्यामुळे
0: स्वतःचं बियाणं इतर शेतकऱ्यांना द्या स्वतः लागवड करा. आता दुसरा जो आम्ही जे केला आहे आता तयार बियाणं जी आम्ही जात तयार केली तिचं PDK OVA म्हणून आहे तर ही जात आता प्रसारित होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे पूर्व प्रसारित ती झालेली आहे. यावर्षीचा आमचा जो संयुक्त परिषद असते जॉईंट अॅग्रेस्को तो आता अजून झालेला नाही जो जुलैमध्ये अपेक्षित होता नाही झाला तर तो सप्टेंबरमध्ये वगैरे होईल तर त्यावेळेला ती प्रसारित होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांना माहिती म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये तेल आहे. 100 किलो जर ओवा आपण दळला त्यापासून 4-4.5 किलोपर्यंत तेल निघते आणि या तेलाचे उपयोग मात्र महाभयंकर आहे त्याला जगभर मागणी आहे आणि म्हणूनच याला कॅरम सीड असं नाव आहे
1: गोव्याला
0: आणि म्हणून हे इजिप्त फ्रान्स इटली यासारख्या पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा याची मागणी आहे तेलाला आणि म्हणून हे तुम्ही ट्रक्स टुगेदर जरी तयार केले
1: तरी त्याची डिमांड
0: राहणार आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट ही आणि दुसरी गोष्ट सौंदर्य प्रसाधनेचा जो सर्व जगभर प्रचार प्रसार आहे त्याच्यामध्ये सोप म्हणजे आपली साबू आहे शॅम्पू आहे त्याच्यामध्ये विविध आणखी पदार्थ असे आहे की त्याच्यात या तेलाचा वापर पुढचं भविष्यातलं नगदी पीक म्हणून
1: पुढे येऊ शकतो
0: कमी खर्चात येऊ शकणार.
1: हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे सांगितलं की कमी खर्च,
0: कमी खर्च,
1: कारण याचा

0: आता तुम्ही सांगितलं की एकरी त्याचा बियाण्याचा वापर खूप कमी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरच्या घरी दुसऱ्या वर्षी बियाणं तयार करू शकता स्वतःच, आणि लागवड खर्च कमी आहे, आणि याचा कालावधी जो आहे म्हणजे आता साधारण मला वाटतं सर या महिन्यामध्ये त्याची लागवड सुरू होणार, या महिन्यामध्ये जर कोरडवूमध्ये लागवड झाली तर शेतकऱ्यांना त्याचं चांगल्यापैकी पीक येतं. सर मला एक महत्वाचं असं विचारायचं आहे की साधारणतः प्रति एकरी ओवा मसाला बियाणे पिकं सांगितली जसं सोप आहे त्याच्यात किंवा धनिया आहे किंवा काळजीरा आहे, तर या सगळ्यांची लागवड एकाच पद्धतीने होती का, म्हणजे पेरणी आता ओव्या बायाच्या सहाय्याने लावतो?
1: तेच कसं आहे आता याचे दोन तीनही मुद्दे मी एकसाथ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, ओव्याचं जर पीक घेतलं आपण मूलतः, हे कसं आहे की एका एकराला 2 किलो पीक लागणार आहे, आणि विद्यापीठाने याचा काही जो रेट आहे जो दर आहे तोही आपण 200 रुपये किलो प्रति ठेवलेला आहे. लागवडीचे काही फायदे पण ते पहिले समजून घेतले पाहिजे.
0: बिलकुल.
1: पहिलं असं आहे की 2 ओळीतलं अंतर 2 फूट.
0: बरोबर.
1: खारपान पट्टा असल्यामुळे जमीन सुपीक आहे, आणि 2 ओळीतलं अंतर ज्या ज्या ठिकाणी अत्यंत सुपीक आहे पाणी जास्त धरून ठेवते अशा ठिकाणी तुम्ही 3 फूट पण ठेवू शकता. 2 झाडातलं अंतर तुम्ही 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही 2 फुटापर्यंत ठेवू शकता.
0: तुमची
1: जमीनच अशी आहे की ती पाणी धरून ठेवते, पोळ्यापासून जरी पाऊस गेला तरी ओव्याला इरिगेशन द्यायची गरज नाही. तुम्ही आता जो उल्लेख केला की याची लागवडीची वेळ ही ऑगस्ट महिन्यातली आहे, परंतु आकाशवाणीच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की हा जो पिरियड आहे हा फक्त खारपान पट्ट्यासाठी आहे. विद्यापीठाने जे चारही पिकांसाठी ज्या शिफारसी केल्या आहेत, धनिया असेल, सोप असेल, ओवा असेल, कसुरी मेथी असेल, काळजीर असेल, याच्यासाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा. कारण मूळत हे पिकं थंड हवामानात येणार आहे.
0: बरोबर आहे, म्हणजे रब्बीमध्ये
1: जाणारे पिक आहे. म्हणून जे शेतकरी बांधव खारपान पट्ट्यात नाहीत त्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन संपल्यानंतर हे पिकं लावायचे आहेत.
0: त्यांच्याकडे ओलिताची
1: सोय आहे.
0: बरोबर.
1: विना ओलीत हे पिकं येत नाही, त्याला फक्त अपवाद खारपान पट्टा. ही फक्त एक महत्वाची बाब या ठिकाणी नमूद करायची आहे. लागवडीच्या वेळेबद्दल बोललो, लागवडीचं जे सर्व पिकांचं जे हे आहे फक्त याच्यामध्ये अपवाद धन्याचा आहे. धन्याला एका एकराला 4 किलो बियाणं पाहिजे.
0: बरोबर.
1: बाकी काळजीर, सोप आणि ओवा याला 2 किलो पाहिजे.
0: बरोबर.
1: सर्व पिकांची अजून एक खासियत अशी आहे की याला जंगली जनावरांचा त्रास नाही.
0: वा, म्हणजे कोणतं संरक्षण?
1: त्याच्यामुळे त्याला संरक्षण फार जास्ती द्यायची गरज नाही आहे.
0: बरं, किडींचा प्रादुर्भाव?
1: किडींचा आणि रोगांचा दोन्ही प्रादुर्भाव आपल्या हवामानात आणि जमिनीमध्ये फार जास्त नाही.
0: नगण्य आहे. म्हणजे फार असं
1: फक्त तुम्ही स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर त्या पाण्यामुळे जी जमिनीचे शिंतोडे किंवा जमीन किंवा त्याच्यामध्ये
0: माती
1: पानावर जर जीवन पडते आहे त्याच्यामुळे खालचे पानं पिवळे पडून अल्टरनेरिया ब्लाइट नावाचा जो रोग येतो
0: तो
1: त्याच्यावर येऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे किंवा स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं आता दुसरा पर्यायच नाही तर त्यांनी फुलोरा व्यवस्थेवर येण्या अगोदर त्याला पाणी द्यायचं. त्याच्यानंतर मग पाणी मात्र त्यांनी खालून द्यायला पाहिजे,
0: दांड पाणी द्यायचं.
1: अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन जर केलं तर याला त्याच्यावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव काही जास्त नाही आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की या तीनही पिकांमध्ये जसं धनियाबद्दल बोलतोय आपण, सोपबद्दल बोलतोय, काळ्या जिऱ्याबद्दल बोलतोय, तर ओवा पीक जे आहे याला लागवडीनंतर ओवा असेल, धनिया असेल किंवा तुमचं
0: काळजीरा असेल
1: काढणीची वेळ एकच आहे.
0: सर्वांची
1: एकाच वेळेला ते सर्व काढणीला येतात, एकाच वेळेला लागवड करा. एक त्याला अपवाद फक्त सोप आहे. सोपीचं पीक तसं नाही आहे, हे 6 फूट उंच वाढते.
0: हा बरोबर.
1: आणि त्याला जे अंबेल्स येतात ज्याला आपण उच्च
0: म्हणतो
1: तर ते गुच्छ तुम्हाला जशी कपाशीची तोडणी
0: करून
1: 3-4 वेळा आपण करतो तशी याची पण 3-4 वेळा करावी लागते. कारण सोप आपल्याला जी पाहिजे आहे ती बाजारात लखनवी सोप ज्याला म्हणतात ज्याला गोडपणा असतो त्याला मागणी आहे.
0: म्हणजे एकदम जे जरड झाली,
1: जरड झाली किंवा त्याला ते सीड कडे जी मॅच्युरिटी झाली
0: ते
1: सीड म्हणून ती कडवट राहील. आता मागच्या वर्षी इथे आपले जे धोत्रे म्हणून आहेत
0: देविदास भाऊ
1: धोत्रे यांनी ते 2 एकर लावली. त्यानंतर बोरगाव खुर्द म्हणून गाव आहे, जाधव म्हणून आहेत. या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं यशोगाथा तयार केली सोपीमध्ये. एका एकरात त्यांनी 8 क्विंटल सोप त्यांना झाली. आणि खरोखर त्या लोकांनी जे विद्यापीठांनी सांगितलं विद्यापीठाची जवळीच साधली, स्वतःचा फायदा करून घेतला.
0: बिलकुल.
1: अक्षरशः आम्ही त्याच्या यशोगाथा अॅग्रोवन पेपरला पण दिलेले आहे. पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करणं
0: बरोबर आहे
1: आणि त्याच्यातून त्या येणाऱ्या अडचणींना सामना करत त्याच्यापासून नवीन पीक घेणं हे तेवढं सोपं
0: नाही.
1: त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाजारपेठ. ओव्याच्या बाबतीत आम्ही थोडं काम केलं याच्यावर, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव असेल, अकोला असेल, चोहट्टा बाजार
0: आहे,
1: त्याच्यानंतर दर्यापूर आहे,

0: तुमचं अकोट आहे,
1: अकोट आहे,
0: त्याच्यानंतर तिकडे खामगाव आहे, या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही एक मीटिंग लावून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची जी स्लिप आहे त्या स्लिपमध्ये अजवायनचं नाव आलं पाहिजे.
1: म्हणजे तुम्ही तो पण विद्यापीठ म्हणजे संशोधन तर करते पण मार्केटिंग सुद्धा
0: करावंच लागेल, कारण कोणती गोष्ट मी तेच म्हटलं की सांगणं सोपं आहे,
1: बरोबर,
0: करताना शेतकऱ्याला काय त्रास होतो ह्याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे आणि ते आम्ही करतोय. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा मी सुटला माझ्या बोलण्यातून की याच्यावर मोठ्या प्रमाणात मधमाशा येतात. मधमाशा म्हणजे हे इको फ्रेंडली ज्याला म्हणतो आपण, नेचर फ्रेंडली असं हे पीक आहे, कारण ते रिपेलंट नाही आहे.
1: आणि दुसरी गोष्ट आपण त्याच्यावर कोणती फवारणी
0: करायची गरज नाही,
1: त्याच्यामुळे त्या सुरक्षित आहे.
0: सुरक्षित आहे म्हणूनच बाजूला कांद्याचं सारखं जर समजा पीक असेल तर त्याचं उत्पन्न वाढून देण्यासाठी ते मदत करतात. मोहरीचं पीक ते तिथं जर घेतलं तर त्याचं उत्पन्न वाढून देतात.
1: बरोबर,
0: ह्या सर्व गोष्टी जर विषय घेतला जर आपण तर त्या इको फ्रेंडली नैसर्गिक निसर्गाशी जवळीक साधणारे हे पीक आहे की एका एकराला हे जे पीक आहे ओव्याचं हे किमान 4 क्विंटल जास्तीत जास्त 6 क्विंटल एवढं उत्पन्न देते. आणि बाजारभाव जर पाहिला तर कमीत कमी बाजारभाव 10 ते 12 हजार रुपये आहे आणि त्याचा जर विचार केला ते 60 ते 70 हजार रुपयाचं उत्पन्न आणि 15 ते 20 हजार रुपये खर्च हे जर केलं तर एका एकरातून 40 हजार रुपये देणारं आपल्याजवळ दुसरं पीक नाही ना.
1: सहज, बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून या पिकाकडे पीक फेरबदल किंवा कंटिंजंट प्लॅनिंग आजच्या या वातावरणामध्ये बदलत्या वातावरणामध्ये हे आपल्याला कुठंतरी याचा विचार करणं गरजेचं आहे आणि विद्यापीठ त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे की ज्यांना ज्यांना याच्याबद्दल काही माहिती लागत असेल, लिटरेचर पाहिजे असेल, त्यांनी विद्यापीठात आमच्याकडे संपर्क साधा.
1: सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खऱ्या अर्थानं विद्यापीठ या गोष्टीवर किती चांगल्या पद्धतीनं किती वर्षापासून काम करते म्हणजे हे काही एका 2 दिवसाचा बदल नाही आहे. तुम्ही सांगितलं की आम्ही 2015 पासून या गोष्टीच्या मागे आहोत आणि याच्यात विद्यापीठाचं फक्त संशोधनच नाही त्याचं मार्केटिंग आणि त्याचा प्रसार त्याचा विस्तार झाला पाहिजे. त्या सर्व बाबी तुम्ही शेतकरी बंधूंसाठी सांगितल्या. नक्कीच हे जे ओवा आणि त्या सोबत जे इतर जे मसाला बियाणे पिके आहेत जसं तुम्ही सांगितलं सोप, धनिया, काळजीरं याचा प्रसार खूप चांगल्या पद्धतीनं होतील, याला चांगल्या पद्धतीनं स्वीकारतील आणि हा एक नवीन बदल आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडवून आणेल अशी आपण आशा करूया. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आमच्या आकाशवाणी परिवार आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये ओवा आणि मसाला बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ SM घावडे प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव याविषयी संतोष प्रकाशराव भाकरे मुक्कामपोस गायगाव तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो, जे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीनं शेती करतात आणि ज्यांचे अनुभव घेऊन आपण सुद्धा आपल्या शेतीमध्ये काही वेगळे प्रयोग करू शकतो अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण प्रसारित करीत असतो. याच पद्धतीनं पावसाळी कांदा लागवड करणारे शेतकरी संतोष भाकरे मुक्कामपोस्ट गायगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला हे आज आपल्या सोबत आहेत. तर त्यांचे पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार संतोष भाऊ.
3: नमस्कार. नमस्कार साहेब.
1: संतोष भाऊ, तुमच्याकडे किती शेती आहे आणि ती कोणत्या प्रकारची आहे? बागायती आहे, कोरडवाहू आहे, कसे शेतीचा प्रकार कसा आहे तो?
3: माझ्याजवळ सध्या सर 7.5 एकर शेती आहे स्वतःची.
1: बरं.
3: ठोक्याची थोडी 30-40 एकर आहे. आणि बागायतीच मी मुळात कोरडवाहू शेती करतच नाही.
1: बरं, मला यावर्षी तुम्ही कोणकोणते पिकं लावले त्याच्याबद्दल सांगा.
3: यावर्षी मी लावलेलं आहे उन्हाळी मिरची लावलेली आहे आणि कांदा लावलेला आहे 8 एकर कांदा लावलेला आहे आणि याचा खूप खर्च लागतो. त्यासाठी मग झेंडू पेरलेला आहे की आपल्याला
1: मदत काहीतरी आपल्याला हातभार पाहिजे म्हणून,
3: कारण जवळचा खूप पैसा निघून जातो. त्यामुळे शेतातच जर आपण काही पेरलं एखादं दररोज पैसा देणारं पीक तर आपल्याला एवढा ताण येत नाही.
1: त्याच्यामुळे हे वेगवेगळे पीक म्हणजे आपल्याजवळ पैसा खेळता राहिला पाहिजे या दृष्टीनं. आता जो मुख्य करून पावसाळी कांदा जो तुम्ही लावला तर या कांद्याची जी पेरणी आहे कोणत्या पद्धतीने, रोप टाकलं की कसं केलं?
3: नाही, मी सरळ शेतामध्ये बी फेकलो होतो.
1: फेक पद्धतीने.

0: मी आधीही म्हणजे 2 वर्ष आधी मी सतत कांदा पेरायचो. मध्यंतरी मागच्या वर्षी पपई लावलेली होती, यावर्षी आहे, पण मागच्या वर्षी पपई खूप झाली होती विषक्कर, त्यामुळे कांदा थोडं पेरला नाही मी. तर मागच्या वर्षी मी एक प्लॉट घेतला कांद्याचा, एक प्लॉट, त्याचंच बी धरून घेतलं. म्हणजे साधारणतः 8 एकरामध्ये 30 किलो बी टाकलं मी
1: यावर्षी.
0: आणि 30 किलो मी
1: म्हणजे बी तुमचं घरचं
0: होतं. बरोबर.
1: मग आता हे जे बी फेकलं त्यावेळेस त्याला बीज प्रक्रिया वगैरे काही केली काय?
0: हो, तेव्हा केली होती, परंतु हिंगाचीच केली होती.
1: हिंग लावला. त्याचा काय फायदा होते आपल्याला?
0: तर आता हे आपण रेडोमिल गोल्ड किंवा हे सर्व वापरतात लोक बुरशीनाशक, कांद्याला बुरशी लागू नये, तर हिंग तेच काम करते.
1: बर.
0: तर त्यामुळे ते हिंगच सरळ
1: बीज प्रक्रिया केल्याने फेक पद्धतीनं तुम्ही ते बियाणं फेकलं. आता हे जे कांदा पीक आहे, तर बहुतेक शेतकरी रोप त्याचं करतात गादी वाफ्यावर अगोदर, नंतर मग रोपाची लागवड करतात, त्याच्यात काय फरक पडते?
0: नाही, त्यामध्ये खर्च खूप वाढून जातो. समजा जर आपल्याला एकूण खर्च खूप वाढला आणि उत्पादन ते ताळमेल बसला पाहिजे दोघांचाही.
1: बरोबर आहे.
0: खर्च आणि उत्पादन
1: म्हणजे त्याला मजुरी जास्त लागते.
0: कारण लागून म्हटलं तर एकराला माझ्या मते तरी 20-25 बाई लागू शकते चांगली जर व्यवस्थित लागून करायची. कारण आमच्या गावामध्ये तर मजूर हा म्हणजे नाहीच मुळात, कारण कोणाची इच्छा शक्तीच नाही करायची.
1: कमीत कमी 20,000 रुपये तर लागवडचाच खर्च एकरी आहे.
0: बरोबर.
1: असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही एकदम असं 8 एकराचं नियोजन केलं म्हणजे फार जास्त केलं असं नाही वाटत का तुम्हाला?
0: हो, ते आहे. पण ते काय मजजोड शेती आहे ना,
1: भरपूर हिशोबाने तुम्ही
0: शेती आहे, त्यामुळे
1: 8 एकर क्षेत्र जे निवडलं तुम्ही ते कोणत्या प्रकारची जमीन आहे?
0: ती काळी कसदार आहे आणि मुळात ती पाणी निचरा करणारी आहे.
1: पाणी निचरा.
0: त्यामुळे मला बेड करायची पद्धत म्हणजे
1: बेडची गरज पडली नाही तुम्हाला.
0: आणि त्यात काय केलं मी, नुसतं कांदाच नाही तर मी कांदा काय केलं होतं, उन्हाळ्यातच मे महिन्यात फेकून दिला शेतामध्ये. म्हणजे काय भुसभुशीत जमीन केली, आधी शीप दिली होती, म्हणजे त्यात एक साधं ढेकुलही दिसत नव्हतं. त्यात म्हणजे मौलच जमीन झाली, त्यात बी फेकलं, पुन्हा वकर मारला. आधी ट्रॅक्टरने तर बेड पाडलीच होती मी तुरीसाठी, आणि त्याच्या मधामध्ये कांदा टाकून दिला. पहिला पाऊस म्हणजे मला आता आठवते, एक अवकाळी पाणी पडलं होतं जूनमध्ये 12-13 तारखेला, तो माझा कांदा 19 तारखेला निघून निघाला होता,
1: निघालेला होता
0: पहिल्याच पाण्यामध्ये. फक्त समस्या अशी आहे ते दाट यासाठी टाकावं लागते की त्याला मुंग्या खूप वेचतात.
1: बरोबर.
0: तो एक मोठा
1: म्हणजे ते बियाणं मुंग्या वेचतात. तुम्ही
0: मुंग्या काय खूप प्रमाणात वेचतात ते, त्यामुळे आपण दाट टाकलं पाहिजे त्यामध्ये.
1: बरोबर. बर. मग आता निघाल्यानंतर मग त्याचा पावसाळी कांदा म्हटला तर मोठ्या प्रमाणात नुकसानाची शक्यता असते. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जमीन तुमची निचऱ्याची होती, परंतु तरी फंगस जे आहे म्हणजे बुरशीचे जे प्रादुर्भाव होतात कांद्यामध्ये किंवा तणाचा सुद्धा प्रादुर्भाव होते, याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली?
0: कांद्यासाठी मी तणनाशक वापरलं त्यामध्ये, परंतु काय असते कांद्याचं तणनाशक कसं ग्लायफोसेट सारखं नाही की ते पूर्णतः तणाला जाळून
1: पूर्ण निघून जाईल असं नाही.
0: कांदा म्हटलं तर म्हणजे शेतात आपल्याला मजूर वर्ग म्हणजे मायमावले आपल्याला सांगावं लागतात.
1: बरोबर.
0: तर तणनाशक एक मारून दिलं, दुसरंही मारलं चालते, परंतु तिसरं तणनाशक त्यामध्ये चालत नाही माझ्या अनुभवानुसार.
1: बरोबर.
0: ते पीक मार खाते मग, तर मी एक मारलं आणि ते मुळात जे शेत निवडलं होतं मी ते उन्हाळ्यातच पाणी देऊन त्याचं तण म्हणजे
1: काढून घेतलं,
0: तण मी काढलं होतं त्यामध्ये, त्यामुळे ते काही असं फारसं तण नाही त्यामध्ये.
1: मग त्याच्यानंतर तुम्ही खुरपणी वगैरे केली त्याच्या?
0: हो.
1: बरं. आता मला सांगा की त्याच्यासाठी कांद्यावर काही रोग येतात म्हणजे बुरशीजन्य रोग असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा फवारणी घेतल्या का?
0: हो, एक घेतली होती.
1: एक फवारणी घेतली.
0: हो, एक घेतली.
1: आणि हे कांदा जो पावसाळी तुम्ही कांदा करता, तुमच्या आजूबाजूला कोणी पावसाळी कांदा तर करणार नाही, तर मग तुम्ही हे जे सगळं करता तर याचं मार्गदर्शन कुठून घेता?
0: बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. तर मुळात डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे जे विद्वान जे मंडळी
1: तिथं
0: तज्ज्ञ वसलेले आहेत, तर ते आपल्याला मार्गदर्शन करतातच.
1: बरोबर.
0: मुळात ते तर असं आहे की ते वाट पाहतात की आपल्याला.
1: बरोबर आहे. आपण गेलो
0: त्यांची ते तळमळ आहे त्यांच्यात, तेवढी ती आतुरता आहे की बा शेतकरी, आणि त्यांनाही वाटते की बा शेतकरी आपला बळीराजा सुखी झाला पाहिजे, सदन झाला पाहिजे. ते पूर्ण मार्गदर्शन करतात, फक्त आपली इच्छाशक्ती लागते की त्यांना आपण तिथपर्यंत त्यांना विचारलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मुळात माझं आहे की बा माणसानं सतत विचारत राहिलं पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना की बा देणाऱ्याने देत जावे,
1: घेणाऱ्याने घेत जावे,
0: घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावे.
1: मला सांगा आता याच्या अगोदर तुम्ही कांदा पावसाळी कांदा लावला होता का केव्हा?
0: हो, लावला होता. मी दरवर्षीच लावतो.
1: मागच्या
0: वर्षीच माझा खंड पडला होता.
1: नाही तर मग दरवर्षी
0: असतो.
1: आता हा काढणीसाठी केव्हा येणार?
0: ऑक्टोबरच्या 1-2 तारखेला माझा कांदा निघेल.
1: म्हणजे तुम्ही ते तारीख फिक्स केली
0: असते
1: किंवा या तारखेला आपल्याला

0: करायचा आहे. काळणीसाठी तुम्हाला किती मजूर लागते साधारण एकरी?
1: काय करत असतो की सरळ एक 50 रुपये डाल्याप्रमाणे मजुराला कापायला देऊन देत असतो.
0: हा
1: म्हणजे डोक्याला ते त्रास नको,
0: म्हणजे तो काळणे आणि कापून देईल.
1: बस बस बस
0: 50
1: एका वर्षाआधी होतं, आता यावर्षी मजुरी वाढल्यामुळे 10-20 रुपये वाढवावं लागतील.
0: हा हा
1: पण त्याच्या पलीकडे काही नाही, कारण त्यातही 700-800 रुपये रोज पडते त्यांना.
0: बरोबर, म्हणजे त्याला चांगली मजुरी पडते. आणि मला एक सांगा की आता हा जो कांदा तुम्ही काढणी करत असाल तर साधारण तुम्हाला याचं उत्पादन किती येईल?
1: आता यावर्षी तर मी धरलेलं आहे मला एकरी म्हणजे 100 क्विंटल तर व्हायला पाहिजे.
0: एकरी 100 क्विंटल,
1: कारण काय झालं दरवर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे बुरशीचा प्रमाण लय असते,
0: जास्त असते.
1: आता यावर्षी पावसाळा कमी असल्यामुळे बुरशी नाही त्यामध्ये,
0: एकदम पाहिजे तसं वातावरण आहे
1: खूप यावर्षी. तर मला असं वाटतं की
0: सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या कांद्याची?
1: खूप चांगली, म्हणजे सध्याच तो एकदम म्हणजे हितीच्या वर गेलेला आहे आणि गाठ धरली त्यानं.
0: गाठ धरली. आता तोपर्यंत तुम्हाला आणखी काय करावं लागेल त्यासाठी? तुम्ही खत व्यवस्थापन कसं केलं त्याचं?
1: खत तर त्यामध्ये देणं गरजेचं आहे. त्याला जेवढं खत देईल तेवढं ते हिरवं राहील, तेवढं. आणि काय असते सर, हिवाळ्यामध्ये काय एवढे रोग नसतात कारण वातावरण फार पोषक असते.
0: बरोबर,
1: पावसाळ्यामध्ये
0: जास्त
1: आजूबाजून खूप सारे पिकं असतात, ती कीड आपल्या याच्यावर जास्त अटॅक करते कांद्यावर, तर आपण त्या दृष्टिकोनातून फवारणी केली पाहिजे. पण फवारणी करत असताना म्हणजे आपण बळी नाही पळता कामा, म्हणजे माहिती नसते काही त्यामधलं, आणि मग अव्वाकड हवे आपण जातो हे असं आहे तसं आहे, तर म्हणजे आपल्याला ते समजलं पाहिजे की आपण कोणती फवारणी याला केली पाहिजे.
0: बरोबर,
1: आणि ते किती त्याचा बजेट किती असला पाहिजे, नाहीतर मग आपल्या एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये गेले आणि हे घेऊन जा ते घेऊन जा ते घेऊन जा यानंतर मग आपल्याला 7-12 कोरा होऊन जाईल.
0: बरोबर आहे, म्हणजे तुम्ही तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय काही पुढचं पाऊल टाकत
1: नाही.
0: आणि मला एक सांगा की हा जसा तुमचा एक अंदाज आहे की 100 क्विंटल प्रति एकर होऊ शकते, त्याच्या अगोदर तुम्हाला कितीपर्यंत कांदा झालेला आहे?
1: हो मला तोच म्हणजे 110-120-100 क्विंटल, कारण या घाती काय असते पावसाळ्यामध्ये म्हणजे हेच वर्ष आहे की मला असं वाटू राहिलं की काही त्रास नाही बाबा कांद्याचा, जास्त पाणी असलं की थोडंसं मररोग समस्या, कारण गवताचंही कांद्यामध्ये या घाती नियंत्रण करणं म्हणजे फार कठीण
0: जाते. बरोबर, तर एक महत्वाचं असं विचारतो की हा जो तुमचा 8 एकर कांदा तुम्ही लावलेला आहे आणि तुमचं जे खर्च आहे कांदा या पिकावरचा, हा खर्च किती आहे आणि तुम्हाला अपेक्षित उत्पन्न तर तुम्ही सांगितलं, तर साधारण या कांद्याचा खर्च किती आहे तुमचा
1: सध्या? तर माझं घरचं बी असल्यामुळं बियाचं तर मी वाचलो
0: स्वतःचा. बरोबर,
1: म्हणजे 30,000 रुपये त्यानं 1,000 रुपये किलो जर विचार केला आणि नंतर राहिलं निवडताना जमीन मी अशी निवडलेली होती की ज्यामध्ये जास्त तण नसलं पाहिजे.
0: बरोबर आहे, तिथे खर्च कमी झाला
1: आणि त्यामध्ये आपण एक तूर तर लावलेलीच आहे,
0: म्हणजे त्यात आंतरपीक तुरही आहे.
1: हा तुरही आहे.
0: अरे वा,
1: तर त्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, लहान असतानाच आपण तणनाशक त्यामध्ये वापरलं, कारण तण जर मोठं झालं तर तणनाशक काम करत नाही.
0: बरोबर,
1: त्यामुळे तर तणनाशकही वापरताना दाट वापरलं म्हणजे काय होतं, शेतकरी भुरभुरभुरभुर फवारा करतात त्यामुळे तण मरत नाही.
0: बरोबर,
1: सुरुवातच इतकी म्हणजे काय असते, सुरुवात चांगली झाली पाहिजे म्हणजे शेवट चांगला होत असतो.
0: बरोबर बरोबर,
1: सुरुवातच मी
0: म्हणजे तुमचा खर्च असा की फार जास्त
1: नाही. नाही,
0: क्षेत्रफळ जरी जास्त असलं तरी खर्च जास्त नाही.
1: आतापर्यंत एकरी 4 बाया मला लागलेल्या आहेत.
0: खुरपणीसाठी?
1: खुरपणीसाठी म्हणजे 2 निंदनासाठी. तर तो काही असा, आणि सुरुवातीला निंदन काढल्यामुळे रोजही कमी होता.
0: बरोबर आहे,
1: गगनाला भिडलेली आहे मजुरी.
0: आता मजुऱ्या खूप
1: वाढल्या, आता मला निंदायची गरज नाही.
0: आता मला सांगा की जर समजा तुमच्या गावात सोयाबीन घेणारे शेतकरी असतील किंवा कपाशी घेणारे शेतकरी असतील किंवा तुमच्याही इतर शेतात सोयाबीन आहे कपाशी आहे, त्याच्या तुलनेत हे पीक फायदेशीर आहे का?
1: खूप खूप
0: खूप फायदेशीर.
1: खूप फायदेशीर. आता माझं मी साहेब यावर्षी असं लिहून देतो की माझा कांदा हा 25-30 चौदरच जाणार आहे,
0: म्हणजे भाव तुम्हाला चांगला भेटू शकतो.
1: म्हणजे ते काय असते, शेतकऱ्यानं काय असते समजा एक डोळा शेतकऱ्याचा पिकाकडे असला पाहिजे आणि दुसरा डोळा भावाकडे असला पाहिजे.
0: बरोबर आहे. तर संतोष भाऊ, तुम्ही अतिशय महत्वपूर्ण पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले, त्याबद्दल आकाशवाणी आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव याविषयी संतोष प्रकाशराव भाकरे, मुक्काम पोस्ट गायगाव, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे.
3: माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात ओवा आणि मसाले बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ SM धावडे प्रमुख, मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी

घेतलेली मुलाखत, तसंच पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी संतोष बाकरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोते हो, याबरोबरच आजचा माझा आवार माझे शिवार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील कार्यक्रमापर्यंत नमस्कार.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगित. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: सरकार खुद हाथ जोड़ करके स्पीकर को कह रहे हैं कि ऑपोजिशन पार्टी को डिस्कशन के लिए मनवाई है. मैं तो बहुत व्याकुल हो गया हूँ डिस्कशन के लिए. हम तुरंत डिस्कशन चाहते हैं. आज भी हमने बार बार ऑपोजिशन पार्टी को कहा कि आप अभी डिस्कशन शुरू कीजिए. होम मिनिस्टर अभी यहाँ बैठे हैं, अभी डिस्कशन कीजिए. हिम्मत है ही नहीं.
0: दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचं संसदीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटलं आहे. समितीचा हा अहवाल आज संसदेत सादर झाला. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या साठवणीच्या खोलीमध्ये ही रोख रक्कम आढळून आली होती. या प्रकरणी पुरावे जपून ठेवण्यात आले नाहीत आणि नंतर या नोटा गहाळ झाल्या असंही अहवालात नमूद केलं आहे. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किळकोळ चलन फुगवट्याचा दर जुलै महिन्यात वाढून 4.5% झाला. त्याआधीच्या म्हणजे जून महिन्यात हा दर 4.38% होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलैमध्ये ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 4.84% राहिला, तर शहरी भागात 3.96% राहिला. अन्नपदार्थ, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, व्यक्तिगत वापराच्या वस्तू इत्यादींचे दर वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे. सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागदागिने, आलं, लसूण आणि कांदा यांचे दर वेगाने वाढले आहेत, तर मोटारी आणि जीप, बटाटे, भेंडी, वाटाणे आणि टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झाली नाही असं निरीक्षण आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशात कुठेही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये खासगी भांडवल उभारणीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भूमिकेबाबत जयपूर इथं आयोजित एका परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक विकासाची प्रमुख इंजिनं आहेत मात्र भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, स्थिरता राखणं आणि दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा प्रदान करणं तितकंच महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं नेमलेलं बीएलओ अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना एसआयआरचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहित धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारण्यात नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर स्वाक्षरी केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारतीय भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स क्षेत्रातल्या योगदानासाठी 2026 प्रतिष्ठित डी रॅक पदक जाहीर झालं आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असा हा सन्मान आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्सकडून हा पुरस्कार दिला जातो. धर यांच्याशिवाय यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायलचे हॅम सोमपोलिन्स्की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनचे माजी अध्यक्ष झू रोंगझी यांचं आज बीजिंगमध्ये निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1998 ते 2003 या काळात त्यांनी चीनचं अध्यक्षपद भूषवलं. सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून 90 दशकात चीनच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. आज आवश्यक शर्तींची पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता स्थगित केली. यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या महासंघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारतीय तलवारबाजांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी 5 पदकं पटकावली. त्यामुळे भारताची एकूण पदक संख्या 29 पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकूया हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांच्या आवाजातील भारूड.

संत एकनाथ महाराज सांगतात, नाथांचा नंदी केवळ गुबुगुबू करत माना डोलवणारा नाही, तर आसुरांना शिंग मारणारा शक्तिमान शत्रूचा नाश करणारा कर्मयोगी नंदी बैल आहे. नाथांचा नंदी आपली शिंग पाताळात रोवतो, मथुरेत जाऊन कंसाला शिंग मारतो. महाभारतातील कौरव पांडवाच्या महायुद्धात श्रीकृष्णाचे शत्रू जरासंधाला योद्ध्यांना जेरीस आणतो. नाथ महाराजांना लोकरंजनातून समाज प्रबोधन करायचंय आणि मनोरंजन करता करता आपल्या भारुडातून अध्यात्माचं अंतःसूत्र आम्हाला सहज सोप्या भाषेमध्ये सांग.

शिव हर हर बोला, शिव हर हर बोला, शिव हर हर बोला। चारुगे नवखंडे खेळविले अमित ब्रह्मांडे, कच्छ मच्छ कुर्मांदी उदंडे।

महाभयंकर फुसफुस करी। बघा, हिरण्यकश्यपूच्या द्वारी आला, महाभयंकर फुसफुस करायला लागला। शिंगे रोविले उरी प्रल्हाद कारणे, प्रल्हाद कारणे। राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन प्रल्हाद नारायण नामाने तरला। आणि म्हणून बाबांनो लक्षामध्ये घ्या, कोण कुठल्या धर्मामध्ये, कोण कुठल्या जातीमध्ये, कोण कुठल्या पंथामध्ये जन्माला येतो याला महत्व नाही। तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर, सर्वांना अधिकार दिला। आणि म्हणून तर प्रत्येक धर्मातून एक एक संत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आले आणि त्यांनी समतेचा, एकतेचा, बंधुत्वाचा आणि विचार आम्हाला दिला। म्हणून ऐसा कोण देखिला नामाने तो तरलेलाच आहे। म्हणून नाम महत्वाचं आहे, चिंतन महत्वाचं आहे।

त्याची आवड देखुनी मना हिमातटी खेळत असे. खेळ खेळला परिपूर्ण, खेळ खेळला परिपूर्ण, श्रमोनी धरिले कटीकर जान.

गावाला तीर्थ करण्याची गरज आहे. कारण जशी गावामध्ये वेगवेगळी मंदिर असतात तसं अजून एक मंदिर आपल्याला चांगलं आणि स्वच्छ आणि त्याला बलस्थान द्यायचंय ते स्थान आणि ते मंदिर म्हणजे ज्ञान मंदिर आहे. कारण शिकला तर आपण पुढे जाऊ, म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणाने माणूस शहाणा होतो, म्हणून ज्ञान मंदिर आज सक्षम करण्याची गरज आहे. म्हणून संत एकनाथ महाराज नुसतं भारूड आम्हाला सांगत नाही तर भावभक्तीनं आरूढ असणार परंपरेने चालत आलेलं ज्ञान सांगता सांगता संत एकनाथ महाराज आम्हाला जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. म्हणून ते तत्वज्ञान आम्ही अंगीकारलं पाहिजे. आज गरज आहे याची. म्हणून तर

कमीपणा त्याने इथे घालवला, कारण अहंकार माणसाला कुठल्या थरापर्यंत नेऊन सोडेल सांगता येणार नाही. म्हणून बाबांनो संवाद महत्वाचा आहे. संवादाने घडत असते प्रगती आणि वादाने होत असते अधोगती. म्हणून संवाद एकमेकाचा महत्वाचा आहे आणि तो संवाद आज हरवत चाललेला आहे. म्हणून आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातून तळागळापर्यंत हे ज्ञान विचार माहिती मनोरंजन जाण्यासाठी संतांची वाणी जाण्यासाठी आमची आकाशवाणी सज्ज आहे. म्हणून खेळ खेळला परिपूर्ण श्रमोने

शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैल आहे, परंतु आज हे पशुधन कमी व्हायला लागलं। आपण या यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये पशुधन कमी करतो आहोत आणि म्हणून गावरान गाईचं संगोपन झालं पाहिजे, गावरान बैलांचं संगोपन झालं पाहिजे। आपण यांत्रिकीकरणाकडे वळलो मंडळी आणि आपल्या दारातील पशुधन आपण विकायला लागलो। असाच एक म्हातारा झालेला बैल त्याच्या मालकाकडे सांगतो, कारण तो शेतकऱ्याचा मित्र असतो, राब राब राबतो त्या शेतकऱ्याला विनंती करतो, तो म्हणतो,

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांच्या आवाजातलं भारूड आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. त्यानंतर ऐकूया संसद समीक्षा.
1: आकाशवाणी है. अब आप मुकेश कुमार से संसद में आज हुई कार्यवाही की समीक्षा सुनिए. पहले राज्यसभा. लेखिका हैं पीटीआई भाषा की मनीषा श्रीवास्तव. संसद ने आज राष्ट्रीय सहकारी विकास निगम संशोधन विधेयक 2026 को मंजूरी दे दी. इसमें राष्ट्रीय सहकारी विकास निगम एनसीडीसी के

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकाल अनवर हुसेन यांचं संतुरवादन, राग आहे मारू बिहाग. मध्यलयगत रूपक तालात तर द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया अनवर हुसेन यांचं संतुरवादन, राग मारू बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अन्वर हुसेन यांचं संतूर वादन आपण ऐकलं. राग होता मारू बिहाग. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना जिने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपला डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
3: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
2: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे आहे
3: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
2: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रतन मोहन शर्मा यांचं गायन, राग आहे मेघ. विलंबित बंदिश एक तालामध्ये निबद्ध आहे, द्रुतबंदिश सुद्धा एक तालामध्ये निबद्ध आहे, तराना 3 तालामध्ये आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत मनवा नाही माने, द्रुतबंदिशीचे बोल आहेत आई अत धूमधाम. तबला साथ आहे शंतनू शुक्ला यांची, तसंच संवादिनी साथ आहे प्रकाश वागल यांची. तर ऐकूया रतन मोहन शर्मा यांचं गायन, राग मेघ.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रतन मोहन शर्मा यांचं गायन. आपण ऐकलात राग मेघ. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

श्रोतेहो अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर।

श्रोते हो, आपण ऐकत होता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा इथं 31, कुलाबा आणि सांताक्रूज इथं 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 24 अंश सेल्सिअस होतं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा 84 आणि सांताक्रूज इथे 72% नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथे 5 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथं 1 मिलीमीटर झाली. येत्या 24 तासात आकाश साधारणतः ढगाळ असेल. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान साधारण 31 आणि 25 डिग्री सेल्सिअस असेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीच्या 75 किलोमीटरच्या समुद्र क्षेत्रात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर होण्याची शक्यता आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता ऐकूया भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

0: श्रोता आपण ऐकत होता आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत होतं राम कदम यांचं. भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं. प्रवीण दवणे यांचं हे गीत, संगीत आहे संजय राज गौरी नंदन यांचं.
1: तुला पाहिले मी अशा सांज वेळी, नभालाही आली नशा पावसाळी.

अरुंधती आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं रजनीकांत राजाध्यक्ष यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 11:31 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्मा. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रफुल्ल आठले यांचं तबलावादन. तबलावादनात आपण ऐकणार आहात ताल झपताल. हार्मोनियम लयरासात आहे विनोद पडगे यांची.

तीन बार।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रफुल्ल आठले यांनी तबल्यावर वाजवलेला झप ताल आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियम साथ होती विनोद पडघे यांची. यानंतर ऐकूया आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमाचा भाग सातवा.

0: शांतताप्रिय देश म्हणूनच जगाच्या पाठीवरून कुठूनही शांतता प्रस्थापित करण्यासाठी हाक आली की आपण त्वरेनं धावत जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणजेच युनोचा एक सदस्य म्हणून आतापर्यंत आपण अशा अनेक मिशन्समध्ये भाग घेतलाय आणि असंख्य माणसंही गमावलीत. 1 नोव्हेंबर 13 पर्यंतचा आकडा आहे असा. हैती 437, कांगो 4038, अफगाणिस्तान 193, सिपास 8, लेबिनॉन 899, एबेनी 4, बायबेरिया 249, दक्षिण सुदान 2012, कोर्ट ऑफ आयओव्हर 8 आणि सिलोन नाही. नक्की आकडा नाही माहीत. यापैकी कांगोच्या युद्धातील पराक्रमाबद्दल कॅप्टन सलारिया यांना तर सिलोनमध्ये शांती स्थापनेसाठी गेलेल्या पण लढाईत मारल्या गेलेल्या मेजर परमेश्वरन यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. अशाच या कांगोवार मधील कर्नल माधव शंकर लेले यांनी सांगितलेली ही कथा. कांगोमध्ये प्रवेश करतानाच त्यांना मिळाली सलामी. कशी ते ऐका स्वागत या कथेत.
1: भारत हा शांतताप्रिय देश. गौतम बुद्ध, महावीर सम्राट अशोक याच भूमीतले. म्हणूनच जेव्हा जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात शांतता प्रस्थापनेची हाक दिली गेली तेव्हा आपण तिथे मदतीला धावलो. 1960 कांगोमधला संघर्ष याला अपवाद नव्हता. त्यावेळी युनायटेड नेशन्सच्या बरोबर भारतीय फौजाही आल्या. 3-1 गुरखा रेजिमेंटची निवड या कामी झाली. कारण गुरखा खरेखरे लढवय्ये, मरणाला न घाबरणारे. 3-1 गुरखा सदस्य म्हणून मी पण कांगोला जायला निघालो आणि आमचं विमान जमिनीवर उतरण्यापूर्वीच आमच्यासमोर कोणतं ताट वाढून ठेवलंय याची कल्पना आली. आम्ही सर्व सुखरूप जमिनीवर उतरू शकलो आमच्या पायलटमुळे. सारीकडे बातमी झळकली. अमेरिकन वैमानिकाने रॉजर स्टेडउनने 40 भारतीयांचे प्राण वाचवले.
2: लेफ्टनंट कर्नल माधव लेले सांगत होते. 1960, 1962, 1965 अशी 4 युद्ध त्यांनी अनुभवली, त्यात भाग घेतला. आता वय वर्ष 85. 1949 मध्ये सैन्य दलात दाखल झालेले श्री लेले 1960 मध्ये होते कॅप्टन. त्यांच्याच बटालियनमधल्या कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांना कांगोच्या या युद्धात परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. मात्र या पराक्रमाचं मोल जाणून घ्यायला, समजून घ्यावं लागेल कांगो वॉर. कर्नल लेले यांच्या म्हणण्याप्रमाणे
1: ही केवळ लढाई नव्हती, या युद्धात व्यावसायिक कौशल्य तर प्रत्येकाकडे असायला हवंच होतं, त्याचबरोबर तिथे जाणारा प्रत्येक जण असायला हवा होता मॅच्युअर. त्याची वागणूक असायला हवी होती समतोल, निपक्षपाती. तिथल्या माणसांचा, त्यांच्या रूढी परंपरा यांचा सन्मान ठेवत त्यांना वागायला हवं होतं. कारण नव्यानं स्वतंत्र झालेल्या अनेक देशांचं नेतृत्व करू इच्छिणाऱ्या भारताचा तो प्रतिनिधी होता. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचा एक संस्थापक सदस्य म्हणूनच प्रथम तिथली बंडाळी मोडून काढण्यासाठी, केवळ लॉजिस्टिक सपोर्ट पुरवण्यासाठी आणि मग 99 इन्फंट्रीची पूर्ण 1 बटालियन म्हणजे 3000 सैनिक ब्रिगेडियर KAS राजा यांच्या नेतृत्वाखाली कांगोला रवाना झाली आणि जागतिक शांततेसाठी कित्येकांनी बलिदान दिलं. ज्ञानेश्वरांचं पसायदान ते जगले. जे खळांची व्यंकटी सांडू.

0: कांगो आफ्रिकेमधल्या अनेक देशांपैकी एक देश. आफ्रिकेचा विस्तार 1,20,00,000 चौरस मैल. याचा उल्लेख केला जातो काळे खंड म्हणून. विविध वैशिष्ट्यांनी नटलेला हा भाग पर्यटकांचा स्वर्ग. सहारा वाळवंट, आग उकणारे डोंगर, प्रचंड धबधबे, विषुववृत्तीय जंगल, प्रचंड मोठ्या नद्या असणारा हा भाग, गेंडे, हत्ती, जिराफ, गोरिला, चिंपाझी सारखी माकडं जशी वैशिष्ट्यपूर्ण तशीच इथली माणसंही. विविध जाती जमाती, 700 अधिक बोली भाषा असणारी, पिग्मी छोटेखानी माणसं ते नरभक्षक माणसं, अनेक आख्यायिका त्यांच्याबद्दल पसरवलेल्या. एकेकाळचे झिंग प्रदेशातील सर्वात श्रीमंत शहर आता कांगोच्या जंगलात गुडूप झालं असंही सांगणारे लोक. तांबे, निकेल, युरेनियम, चांदी, सोनं आणि हिऱ्यांच्या खाणी असणारा हा खंड.
1: आदिमानवानं इथेच जन्म घेतला असं मानतात, पण कित्येक शतकं हे खंड राहिले संपर्कापासून दूर. 7व्या शतकात प्रथम तिथे अरब पोहोचले, हस्तिदंत, मसाल्याचे पदार्थ आणि गुलामांच्या शोधात. मग 1334 पासून पोर्तुगीज, डच, स्वीडिश, ब्रिटिश असे युरोपियन देश तिथे गेले. त्यांनी तिथे वसाहती केल्या. तिथली संपत्ती तर लुटलीच, पण मानवाला, मानव जातीला काळीमा लावणारा गुलामांचा व्यापार केला आणि प्रचंड पैसा कमवला. तिथल्या स्थानिक मूळच्या नागरिकांना त्यांनी जुलमी वागणूक दिली. 1947 भारत स्वतंत्र झाला आणि मग इतर वसाहतीतही स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला. अनेक लहान मोठी राष्ट्र उदयाला आली,
0: त्यापैकीच एक कांगो ही बेल्जियम देशाची वसाहत होती. 14 जुलै 1960 देश स्वतंत्र झाला. रक्तरंजित क्रांतीच झाली म्हणाना. बेल्जियमनं इथल्या लोकांना मागास ठेवलं होतंच, पण स्वातंत्र्यानंतरही आपलं वर्चस्व सोडण्यास तो तयार नव्हता. अनेक बेल्जियम नागरिक आपला देश सोडून इथे स्थायिक झाले होते. सोने, हिरे याचबरोबर तांब्याच्या व्यापारावर जबर श्रीमंत झाले होते. इथल्या स्थानिक जमातींच्या परस्पर वरचढ चढण्याच्या स्पर्धेला ते खतपाणी घालत होते. वांशिक दंगलींना ऊत आला होता. त्यात तिथल्या केंद्रीय सरकारला न जुमानता प्रथम कटांगानं स्वतंत्र होण्याची भाषा केली. पाठोपाठ हे लोण अल्बर्ट व्हिला, एलिझाबेथ व्हिला या भागातही पसरलं. तिथल्या केंद्रीय सरकारनं युनोकडे मदतीची याचना केली आणि ताबडतोब युनोनं ती मान्यही केली. विविध देशांच्या फौजा कांगोला रवाना झाल्या, युनायटेड नेशन्स फोर्स म्हणून.
1: भारतात भारताच्या सीमांवर युद्ध खेळणं वेगळं होतं आणि एकदम अपरिचित, ज्याबद्दल चित्रविचित्र दंतकथा ऐकलेल्या आहेत, अशा जागी दुसऱ्या खंडात जाऊन युद्ध खेळणं वेगळं होतं. कांगोत दोन प्रचंड मोठ्या नद्या आणि विषुववृत्तीय घनदाट जंगल, ज्याचं वर्णन करावं लागेल राक्षसी जंगल असं. 40 फुटांपेक्षा अधिक घेर असणारे, 200 फुटांपेक्षा अधिक उंचीचे वृक्ष दाटी वाटीने वाढलेले. त्यांच्याच आधाराने वाढणाऱ्या वेली, खोडावरही शेवाळं आणि ऑर्किड फुललेलं. माणसाच्या छातीपेक्षा रुंद असे निवडुंग आणि डिसिंड्रासारख्या वेगवेगळ्या वनस्पती. अँकांथिया ही तर विषाची खाणच. हवा अतिउष्ण आणि दमट रोगट. या हवेनेच पूर्वी अनेकांना आजारी पाडलेलं किंवा त्यांचा प्राण घेतलेला.
0: पण या सगळ्याचा विचार करायला सवडच नव्हती. ड्युटी फर्स्ट म्हणून 40 जणांना सोबत घेऊन आम्ही निघालो. आम्ही महत्वाच्या कामाला चाललो होतो. वरिष्ठांनी सारं समजावून सांगितलं. आमची टीम स्वीडिश टीम बरोबर काम करणार होती. स्वातंत्र्यानंतर प्रथमच परदेशात शांती प्रस्थापनेच्या कामात आम्ही सहभागी होणार म्हणून अभिमान वाटत होता. कुटुंबाला पुण्याला घरी जायला सांगून आम्ही निघालो. सोबत आमचं वैयक्तिक सामान होतं, थोडी शस्त्रसामुग्री होती. मला तिथं लेझॉन ऑफिसर म्हणून काम करायचं होतं, म्हणून अभ्यासासाठी काही सामान बरोबर घेतलं होतं. आमचा प्रवास सुरू झाला. निरोप द्यायला आलेली मंडळी नजरेआड गेली. आम्ही आमच्यापैकी काही विमानाच्या पहिल्याच प्रवासाचा अनुभव घेत होतो. आमचं विमान चालवणारा क्रू होता अमेरिकन. पायलट होते रॉजर स्केडाव. आपण लवकरच आपल्या विविक्षित ठिकाणी पोहोचणार आहोत अशी त्यांनी घोषणा केली. सारेजण नवा प्रदेश, नवी माणसं बघण्यास उत्सुक होते. आमची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. विमानानं हळूहळू कमी उंचीवर येण्यास सुरुवात केली होती आणि अचानक विमानाला जबरदस्त हादरा बसला. कसले तरी भयानक आवाज ऐकू आले. सारे सावध झाले. पाठोपाठ काही सेकंदात याचीच पुनरावृत्ती झाली. पायलटने सर्वांना सांगितलं, घाबरू नका, धीरानं घ्या, पण प्रसंग बाका आहे. आपण आपल्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजे लिओ पोर्टविल पर्यंत पोहोचू शकणार नाही. आपल्याला इमर्जन्सी लँडिंग करावं लागणार. खालच्या जंगलात दडलेल्या बंडखोरांनी विमानावर रॉकेट्सचा मारा केला होता. विमानाला हानी पोचली होती. विमानाची पुढची चाकं कामातून

0: बाद झाली. आणखीन काय झाले हे पाहण्यापूर्वीच जितक्या लवकर शक्य तिथे योग्य जागा पाहून विमान उतरवायला हवे. त्यासाठी प्राथमिकता होती विमान हलकं करण्याची. विमान नेहमीप्रमाणे धावपट्टीवर धावू शकणार नाही. विमानाची पुढची चाकं जर बाहेर येणार नसतील तर चाकांऐवजी विमानाचं नाक म्हणजे प्रोपलेटरच जमिनीवर आदळणार होत. परिणाम उघड होता, स्फोट, इंधनाच्या टाकीनं पेट घेणं, विमानाची सारी यंत्रणा बंद पडणं, दार बंद होणं आणि आतल्या सर्व माणसांची अग्निदेवाला आहुती. वेळ अगदी आणीबाणीची होती. वैमानिक रॉजर यांनी आपल्या सहायकाकडे काही वेळासाठी सूत्र दिले. त्यांनी मला कमीत कमी वेळात विमान हलकं करण्यास सांगितलं. माझ्या स्मृतीप्रमाणे एवढ्या अल्प वेळात एवढ्या वेगानं केलेलं दुसरं काम मला आठवत नाही. सारी जण भराभर लाईनअप झाली. विमान हलकं करणं याचा अर्थ उघड होता. सोबतचं सारं सामान आफ्रिकेच्या भूमातेला अर्पण करणं, स्वतःचं वैयक्तिक सामान, शस्त्रास्त्र, युनिटचं सामान, प्रत्येकाच्या प्रियजनांनी एवढ्या दूर जाताना प्रेमानं दिलेल्या भेटी. क्षणभर विचार मनाला पटला नाही, मन दुखावलं, पण ताबडतोब विचार आणि बुद्धीनं उचल खाल्ली. शीर सलामत तो पगडी पचास म्हणून सारे कामाला लागलो.
1: कर्नल लेले थोडे थांबले. तोवर माझा अज्ञानी प्रश्न, अहो सारच विमानातून लोटून देणार म्हणजे खालच्या माणसांना आयतीच शस्त्र मिळणार नाहीत का? त्यावर ते हसून म्हणाले,
0: अहो असं नसतं. विमानाचा वेग, वाऱ्याचा वेग, विमान पुढे जाताना मागे येणारा हवेचा दाब, पोकळी एखाद्या राक्षसासारखी असते. जबड्यात येणाऱ्या साऱ्याचा चक्का चूर, घर्षणानं वस्तूचं पेटणं आणि खाली जमिनीपर्यंत पोहोचताच अगदी क्षुल्लक अवशेष, तेही विखुरलेले मैलोन मैल आणि राख जी खालच्या झाडांवर विसावणार होती.
1: मनात आलं, स्वातंत्र्यानंतर प्रथमच विश्वात्मका विश्वेश्वरा म्हणणारा भारत जगातल्या अस्वस्थ भागामध्ये शांतता प्रस्थापनेसाठी चालला होता. सागर ओलांडून हवाई मार्गानं जणू भू, आप, तेज, वायू सारी पंचमहाभूत नैवेद्य मागत होती, किंवा आपल्या संस्कृतीप्रमाणे शुभ कार्याला निघताना देवाला जसं आपण गुळ, खोबरं, पान, सुपारी ठेवतो तसं. कर्नल लेले समजावून सांगत होते,
0: विमान हवेत उडत असताना इमर्जन्सी दरवाजा उघडणंही धोक्याचं असतं. वाऱ्याचा झोत, बाहेरची थंड आणि विरळ हवा आम्हाला वाऱ्यानंच बाहेर खेचलं असतं. म्हणून प्रथम आम्ही दोरीनं खुर्च्यांना विमानाच्या सीटला बांधून घेतलं, म्हणजे दोरीचं एक टोक खुर्चीला बांधलं आणि दुसरं कमरेला. दोघे विमानाच्या दारात उभे राहिले. मागून सामान भराभर पुढे येत होतं आणि आम्ही ते विमानाच्या बाहेर फेकत होतो. 10-15 मिनिटं बस एखाद्या यंत्राप्रमाणे आमची हालचाल होत होती. माणसांशिवाय साऱ्या गोष्टी आफ्रिकन भूमीला अर्पण केल्या होत्या. दरवाजा बंद करत आम्ही जरा विसावलो. इकडे वैमानिकानं इंधन हवेत सोडायला सुरुवात केली होती आणि दुसरीकडे विमान शक्यतो खाली आणून लँडिंगसाठी जागेचा शोध सुरू होता. खालच्या विमानतळाशी संपर्क सुरू होता. विमानातलं इंधन संपण्यापूर्वी विमान जमिनीवर यायला हवं होतं. थोड्याच वेळात बराच काळ न वापरलेली एक धावपट्टी नजरेस पडली. त्याच्याच पुढे थोडी गवताळ जागा होती. विमान उतरवायला योग्य अशी ती जागा होती. गवतामुळे घर्षण कमी झालं असतं, अपघाताची तीव्रता कमी होणार होती. वैमानिकानं तळाला कळवलं. खाली पण सारी चिंतेत होती. विमानतळावर आमच्या मदतीसाठी साऱ्या शक्यता लक्षात घेऊन तयारी सुरू झाली होती. युनोची वाहनं वेगानं माणसांना घेऊन वैमानिकानं वर्णन केलेल्या जागेकडे धावली. विमानातली सारी जण एकदम शांत होती. कोणी देवाचा धावा करत होतं तर कोणी प्रियजनांची आठवण काढत होतं. कोणी सगळं विसरून पुढे काय होणार याच विचारात होते. वैमानिक आणि त्यांचा सहाय्यक अगदी एकाग्रतेनं आपलं काम करीत होते. विमान चालवण्यासाठीचं सारं कसब पणाला लागलं होतं. विमानाची धावपट्टी जवळ येत होती. इंधन जवळजवळ संपलं होतं. खाली आमच्या मदतीला आलेली माणसं सुरक्षित अंतरावर उभी होती आणि काही सेकंदाचा अवधी होता. विमानाची चाकं पूर्ण नष्ट झाली होती. ती बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातल्या त्यात प्रोपलेटर खाली आदळणार नाही याची काळजी घ्यायची होती. एक एक क्षण सरकत होते. अखेर जोरदार दणका बसला. विमान जमिनीवर आदळलं. पुढे घसरत गवताळ जागी जाऊन थांबलं. दार उघडण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या सुटकेसाठी आलेली माणसं धावली

0: सर्वात शेवटी कॅप्टन रॉजर शांतपणे बाहेर आले. त्यांनी पण आमच्याप्रमाणेच धावायला सुरुवात केली. विमानाला लावलेल्या शिड्या दूर केल्या गेल्या. सुटकेसाठी आलेली माणसं मागे सरकली आणि धाडकन धमाकाचा प्रचंड मोठा आवाज झाला स्फोटासारखा. विमानाच्या कॉकपिटच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या होत्या. आवाजानं आमचे पाय थबकले. आम्ही मागे वळून पाहिलं. सर्वजण कोणीतरी स्टॅच्यू म्हणावं तसे पुतळ्यासारखे उभे होतो. कोणीच काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. आम्हाला पुढचे वर्ष दीड वर्ष कोणत्या परिस्थितीत काढावे लागणार याची चुणूक होती. असं जरी असलं तरी कोणी मागे हटणार नव्हतं. आपली बटालियन, देश याची इज्जत, शान आमच्या वागण्यानं वाढणार होती वा धुळीला मिळणार होती याची आम्हाला प्रत्येकाला जाणीव होती. प्रत्येक जण मनोमन काहीतरी निश्चय करत होत. शांततेचा भंग करत ताण हलका करण्यासाठी कॅप्टननं स्वतःच म्हटलं, वेल डन बॉईज, प्रत्येक जण अगदी हवं तसं जबाबदारीने वागला आहात. नाऊ रिलॅक्स, हॅव अ कप ऑफ कॉफी. प्रत्येकानं भानावर येत कॅप्टनचे आभार मानले. थोड्याच वेळात एक UN ट्रक आला आम्हाला न्यायला. लिओपॉल व्हीलच्या जवळच्या विमानतळाकडे आम्ही निघालो. आम्ही आमच्या मुक्कामी आलो. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये बातमी होती, अमेरिकन पायलटनं भारतीय सैनिकांचे प्राण वाचवले.
1: ही बातमी भारतात पोहोचणार होती. घरच्यांना ताण येऊ नये आणि सैनिकांच्या मनावरचा ताण हलका व्हावा म्हणून प्रयत्न करणं हे अधिकारी म्हणून लेले यांचं कर्तव्य होतं. ते सर्वांना उद्देशून म्हणाले,
0: एकदम शांत, टेन्शन फ्री व्हा. बघा आपण किती नशीबवान आहोत. एवढा अपघात झाला, शत्रू आपलं विमान पाडायला टपला होता पण आपण वाचलो. सो देवाला थँक्स म्हणा. आणखी नाही, आज तुम्ही अगदी VIP झाला. एरवी तुमच्या स्वागताला एवढी माणसं, अॅम्ब्युलन्स, व्हॅन, दुसरं विमान तुम्हाला न्यायला तयार, हे सारं झालं असतं का? ऐकत काय बसलाय? पत्र लिहा. या नव्या देशात आपण आलोय. भारताने प्रथमच अशी जागतिक शांतता राखण्याचं काम हातात घेतलंय. तुम्हाला खूप अभिमान वाटायला हवा. यू आर ब्रेव्ह. इथे आपण भरपूर कार्य करणार. आपण आपल्या पैठणीचं आणि देशाचं नाव मोठं करणार. चला चला, विचार करू नका. पेन उचला, घरी पत्र लिहा, आईला, बायकोला, मैत्रिणीला. चला चला, लवकर चला.
1: सर्वजण एकदम वेगळ्या नव्या मूडमध्ये शिरले. थोड्या वेळापूर्वीचे लांबट चेहरे हसरे झाले आणि लिखाण सुरू झालं.
0: प्रिय आईस, काळजी करू नकोस, मी सुखरूप आहे.
1: पत्र लिहून संपताच कॅप्टन लेले म्हणाले,
0: आता उद्याच सर्वांची पत्र विमानानं भारतात रवाना होतील. चला, थकलात आपण परत आपल्या जागी जाऊया.
1: आणि सर्वजण पुढच्या प्रवासात

0: कर्नल माधव लेले यांच्या आपण पत्नी. साहेबांशी लग्न झाल्यानंतर आपलं संपन्न व्यक्तिमत्व अधिकच समृद्ध झालं. आपल्याला या आयुष्याने काय दिलं?
1: खरोखरीच कसरतच होती ती. 61 साली माझा मुलगा 1-2 महिन्याचा होता, त्यावेळेला अचानक कर्नल लेले मुंबईला गेले होते, परीक्षा द्यायला गेले होते. तिथे कळलं की त्यांना कॉंगोला पाठवत आहेत, आणि ते कळल्याबरोबर लगेचच्या लगेच ते पुण्याला गेले, पेरेंट्सना भेटून नाशिकला येऊन संध्याकाळच्या ट्रेननी ही वेंट टू रवाना दिल्ली, आणि दिल्लीहून ते लगेच कॉंगोला बाहेर रवाना झाले. लाईफ वॉज व्हेरी व्हेरी टफ. बऱ्याचशा डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस मधनं तिथनं वॉरच असली की मग जायला लागतं. तर पुष्कळ सिव्हिअर वॉर टू प्लेस देअर. त्याच्या ह्याच्यात विमानावर गोळ्या झाडल्या गेल्या, त्या वॉर वॉज ऑन, सो मेनी कॅज्युलिटीज वेअर देअर, आणि नवीन देश आफ्रिकेसारखी जंगलं त्याच्यातनं वावरायचं नवीन जागा, इट वॉज अ टफ दिस थिंग. ते संपल्यानंतर 1 वर्षानी ते इंडियाला परत आले. आल्यानंतर आम्ही 3-4 महिने नानला होतो, आणि त्यांना चायनीज वॉरच्या करता सबंध पलटण, ही बिईंग इन द गुरखा रायफल्स, त्यांना पलटणला हाय अलर्ट लिहून आलं, अँड विद इन 2 डेज दे ऑल हॅड टू पॅक अप अँड मूव्ह टू भूटान एरिया, भूटान बॉर्डर. त्यावेळेला 2 बारीक मुलं घेऊन, आणि स्पेशल ट्रेन वॉज ऑर्गनाइज फ्रॉम अंबाला टू बॉम्बे, आणि मी मुलांना घेऊन मग मला मुश्किलीनी आणि रात्री ट्रेन मध्ये बसवलं आणि मी पुण्याला आले. 1-2 वर्ष ठीक गेली तर 65 वॉर स्टार्टेड, संपत की नाही तर 71 वॉर आलं. त्यावेळेला तर आय वॉज ऑल अलोन इन अंबाला, आणि अंबाला बिगेस्ट एअरफोर्स स्टेशन असल्यामुळे एनिमीचं पाकिस्तानीचं टार्गेट अंबाला होतं, आणि तिथे बऱ्याच वेळेला त्यांनी प्रयत्न केले बॉम्बार्डमेंट करून, ते जर नाहीसं झालं तर बरेचसे त्यांची कामं आटोक्यात येतील असं त्यांचा विचार होता. एनिमी एअरक्राफ्ट आली की सायरन वाजत असे की मुलांना घेऊन मी ट्रेंचमध्ये जाऊन, रात्री इतके थंडीचे दिवस होते, तिन्ही मुलं लहान, त्यांना घेऊन मी उतरायची ट्रेंचमध्ये, त्यांना तिथे बसवायची. रिलीजचा सिग्नल झाल्यानंतर मी परत त्यांना बाहेर करून, रात्रीतनं 3-3 वेळा मला आशातांनी दिवस काढायला लागले. आय युज टू बी ऑल अलोन. जवळजवळ 25-30 लोकांची बंगल्यांची कॉलनी होती, अँड हार्डली 3 फॅमिलीज वेर देअर, अँड आय वॉज स्टेईंग ऑल अलोन, नो अदर हेल्प, ऑडली वगैरे कोणी असे हेल्प टीप पण नव्हती, कोणी नव्हतं. अतिशय कठीण याच्यात दिवस काढले. आणि मुलांच्या स्कूल, त्याच्या पुढे एक चर्च होता, आणि विमानं लँड केलेली होती, तर ते त्यांचा बॉम्ब चुकून चर्चवर पडला, तर तो दे मिस दॅट बाय व्हेरी फ्यू फीट ऑर व्हॉट एव्हर यू कॉल इट. सो अशा तऱ्हेचे जितके कर्नल लेले वॉर बघत होते, दॅट वॉज ऍक्च्युली हिज ओन चॉईस, बट वी ऑल्सो हॅड टू गो, आणि आम्हाला पण तशा तऱ्हेच्या वॉर मधनच जायला लागत होतं. आणि मुलांच्या बरोबर मला इट वॉज व्हेरी टफ, कोणी रिलेशन नाही, कोणी नातेवाईक नाही, कोणी फ्रेंड्स नाही, आणि एकटं राहून मुलांना वाढवणं पुष्कळ कठीण होतं. अशा तऱ्हेचे दिवस एकंदर निघाले. एनिवे पण मुलांचे कॅन्टोनमेंट मध्ये राहत होतो, स्कूल्स वेअर गुड, त्यांनी मुलं चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढली, इट वॉज अ व्हेरी हेल्दी अॅटमॉस्फिअर सगळीकडे असल्याने त्याचा पुष्कळ फायदा लाईफ मध्ये मुलांना झाला.
0: सुलोचनाताई, आजच्या तरुण पिढीला आपण काय सांगाल?
1: सध्याच्या ह्याच्यात पाहिलं तर इतकं मटेरियलिस्टिक वर्ल्ड झालंय, त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्या मुलांना आर्मीमध्ये जावं का नाही जावं असं सांगितलं जातं. पण खरं म्हणजे त्यावेळेस आम्ही जे पाहिलं त्याच्यापेक्षा आता थिंग्ज हॅव पुष्कळ इम्प्रूव्ह झाली आहेत. सॅलरी वाईज कॅरी होम सॅलरी त्यावेळेला 2200 रुपये होता, आता जवळजवळ 70-80 हजार प्लस पर्क्स आहेत. फ्री रॅशन्स, मुलांचं एज्युकेशन, गव्हर्नमेंट अतिशय चांगलं लुकआफ्टर करते. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरे कोर्सेस करायचे असतील तरी 2 वर्षाची तुम्हाला लीव मिळते, तुम्ही हायर एज्युकेशन करू शकता, तुमचा पे त्या पिरियडमध्ये सिक्युअर राहिलेला असतो. तर पुष्कळ ऍडव्हान्टेजेस याच्यात. आर्मी लाईफ खरोखरीच फार चांगलं होतं. आणि त्यावेळेचे जे होते ते लाईक एक्झाम्पल महाराज भवानी सिंग जयपूरचे, आणि कितीतरी रॉयल फॅमिलीचे कर्नल लेल्यांचे फ्रेंड होते. अशा तऱ्हेचे सॉर्ट ऑफ क्रीम ऑफ दिस थिंग यूज टू जॉईन आर्मी. आणि त्यांचं मॅनरिझम, त्यांचं एकंदर वागणं, कुठली सेकंड लेफ्टनंटची बायको जरी ड्रॉइंग रूम मध्ये आतमध्ये आली तरी जनरल पासून सगळे एकदम उभे राहत असत, इतकी लेडीजना रिस्पेक्ट दिली जात असे, त्या तऱ्हेचं वातावरण कदाचित असं नसेल. पण मला असं वाटतं की जे काय आम्हाला त्रास झाला हे झालं तरी सुद्धा माझे पती

सेना दलातल्या अधिकाऱ्याप्रमाणेच त्याची पत्नी सुद्धा खूप महत्वाचं काम करते, मात्र तिचं आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत असते. आपण संवाद साधूया सुलोचना लेले यांच्याशी. नमस्कार सुलोचनाताई. एकूण चार युद्धात भाग घेतलेल्या

0: त्यांनी जे आर्मीसाठी केलं, जे देशासाठी केलं, ते काही काही देशात तर अशा तऱ्हेचं ट्रेनिंग एक वर्षासाठी प्रत्येकाला कंपल्सरी केलेलं आहे त्यांनी. मला असं वाटतं ते इंडियामध्ये सुद्धा करायला हवं. आणि त्याच्याने एकंदर जनरेशन डिसिप्लिन आणि लॉ सांभाळून आणि अशा तऱ्हेची लॉ अबायडिंग वगैरे अशी राहील. सध्याची जनरेशन जर तशी वाढली आणि पुढे होत आली तर देशाचं चित्रच बदलून जाईल असं मला वाटतं.
1: धन्यवाद सुलोचना तैलेले. नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग 10 आत्ताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे, सादरकर्त्या

आकाशवाणीच्या संग्रहातून या मालिकेतील मालिकेचा भाग 7वा आपण ऐकलात. यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

लपवाछपवी चित्रपटातलं सुरेश भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार होते प्रवीण दवणे आणि संगीतकार अनिल मोहिले. यानंतर ऐकूया एक फूल चार हाफ चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत.

0: हो जगात साऱ्या नाही अशी जोडी दुसरी
1: तुझी नी माझी दोघांचीही यारी जमली
0: लाला ला जगात साऱ्या नाही अशी जोडी दुसरी
1: अशी की मया
0: कशी घडली
1: अशी की मया
0: घडली ला ला ला ला ला ला ला 1 2

मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं धुमाकूळ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते प्रवीण दवणे आणि संगीतकार अनिल मोहिले. यानंतर ऐकूया जीवलगा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत प्रवीण दवणे आणि संगीतकार अनिल मोहिले.

सुदेश भोसले यांच्या स्वरातलं फेका फेकी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल मोहिले आणि गीतकार प्रवीण दवणे. यानंतर ऐकूया अक्का या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अनिल मोहिले.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. यानंतर ऐकूया नादब्रह्म. यानंतर वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. नादब्रह्म या कार्यक्रमात राजेश्री पाठक यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकूया. यांनी गायलेला राग दादरा आपण ऐकणार आहोत. त्यांना तबला साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे रमाकांत होनप यांची. ऐकूया राजेश्री पाठक यांनी गायलेला राग दादरा.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. या कार्यक्रमात राजश्री पाठक यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकलं. त्यांनी गायलेला राग झुला आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती रमाकांत होनप यांची. आता ऐकूया मालिका विशेष.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्यांनो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार वसंत पवार यांच्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज चौथा भाग आपण ऐकणार आहोत। दिवाणखान्यातली बैठकीची लावणी म्हणजे केवळ सुरांची आतषबाजी नसायची, तर सूर आणि अभिनय यांची रंगलेली जुगलबंदी असायची। वसंत पवार लावणीच्या बाबतीत इतके तयार झाले होते की दिवाणखान्यामध्ये ते केवळ लावणी ऐकायला जात नसत, तर बऱ्याचदा तिथला तब्बलजी किंवा पेटीवाला किंवा सारंगिया या सगळ्या साजिद्यांची ओळख काढून त्यांना लावणी कशी म्हणायची याच्या सूचनाही करायचे। चालीमध्ये योग्य आणि सुरेल असे बदल सांगू लागले। मुंबईतल्या जवळजवळ प्रत्येक दिवाणखान्यात त्यांचा राबता असे। सगळ्या गायिका आणि साजिंदे वसंताला मानू लागले। काही वेळा तर वसंता पूर्वी ऐकलेल्या काही खास लावण्या त्या गायिकांना शिकवत असे। ते ऐकून त्या गायिका भारावून जात। पुढे पुढे तर वसंतांना मास्टरजी म्हणून त्या पाया पडत, आशीर्वाद घेत। जणू वसंत पवार हेच त्यांचे गुरु होते। चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया।

सुखी आमची कळली होती आम्हा मागाहून, आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून, दूरपणा तर तुम्ही जाविला हातावर राहून, चिडला साळूच्या काट्यावणी, फेक शब्दाची केली पुणी आमच्या डोळ्यात.

मुंबईमध्ये हनुमान थिएटर या नावाचं एक तमाशाचं असं गाजलेलं थिएटर होतं. पठ्ठे बापूराव सारख्या अनेक शाहिरांचे अनेक कार्यक्रम तिथे झाले होते. मुंबईमधले एक थिएटर मालक चिरंजीव अहमद शेठ तांबे यांच्याशी वसंतरावांची मैत्री झाली आणि ही मैत्री शेवटपर्यंत टिकली हेही विशेषच. पूर्वी कोल्हापूरमध्ये असताना लहानपणी वसंत पवार यांनी यात्रेमध्ये किंवा आठवडे बाजारामध्ये झाडाखाली किंवा कनातीमध्ये होणारे तमाशे पाहिले होते. त्यातल्या शाहिरी फडाच्या लावण्या या देखील पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या. मुंबईमध्ये मात्र वसंतरावांना लावणीचं एक वेगळंच दर्शन झालं. संगीत बारीतील बैठकीची लावणी तसंच दिवाणखान्यातली अस्सल बैठकीची लावणी देखील त्यांना ऐकता आली. पण वसंत पवार यांना अजून एक घरंदाज प्रकारची लावणी ऐकायची होती आणि ती म्हणजे घरात लावणी परंपरा टिकवून ठेवणाऱ्या कलावतींची बैठकीची लावणी. अशी लावणी ऐकण्याचा मात्र योग वसंत पवार यांना अजून आला नव्हता, पण लवकरच येणार होता. पण त्यासाठी मात्र त्यांना पुण्याला जावं लागणार होतं. वसंतरावांबद्दल आणखीन बोलूया एका गाण्यानंतर.

वसंतराव मुंबईहून पुण्याला परत कसे आले याची मजेदार हकीकत प्रभात फिल्म कंपनीचे प्रसिद्ध तालवादक कैलासवासी माधवराव पोरे हे सांगत असत. त्यांचे चिरंजीव प्रसिद्ध तालवादक श्यामराव पोरे यांनी ती पण सांगितलेली होतीच. प्रभात फिल्म कंपनीमध्ये लाखारानी हा चित्रपट तयार होत होता. त्याचं संगीत मास्टर कृष्णराव करत होते. लाखारानीमध्ये काही नृत्य दृश्य होती. त्यावेळेला सतारीचे पिसेस मास्तरांनी बसवले होते. प्रभातचे नेहमीचे सतारवादक होते मंगलप्रसाद. मंगलप्रसाद हे वसंत पवारांचे गुरु उस्ताद रहमत खा साहेब यांचे शिष्य होते. लाखारानीच्या वेळी मंगलप्रसाद गावी गेले होते, त्यामुळे त्यांच्या जागी तात्पुरता मुंबईचा एक सतारवादक आला होता. हा सतारवादक चांगला वादक होता, पण थोडासा लहरी आणि तापट होता. मास्तरांशी त्यांचं काही जमत नसायचं. खरं म्हणजे मास्तर त्यांच्या मिस्किल स्वभावानुसार संगीत विभागातलं वातावरण नेहमीच हसतं खेळतं ठेवत असत. एकदा मास्तरांनी या सतारवादकावर काहीतरी विनोद केला. सगळेजण हसले. सतारवादक चिडला आणि ऐन ध्वनिमुद्रणाच्या आधीच मुंबईला निघून गेला. मग काय, मास्तरांची पंचाईत झाली. कुणीतरी त्यांना मुंबईला रणजित स्टुडिओमध्ये सतार वाजवणाऱ्या वसंत पवारांचं नाव सुचवलं. एक वर्षाहूनही अधिक काळ मुंबईमध्ये एकटे राहणारे वसंतराव मुंबईला तसे कंटाळलेच होते आणि अनायसे हा योगही जुळून आला. वसंत पवार रणजित स्टुडिओचं काम सोडून पुण्याला परत आले आणि त्यावेळेला प्रभातमध्ये लाखारानीचं काम त्यांनी केलं आणि लाखारानीचे नृत्य दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याशीही त्यांची चांगली मैत्री झाली. वसंतरावांबद्दल आणखीन बोलूया एका गाण्यानंतर.

वसंत पवार यांचे मुंबईचे मित्र अहमद शेठ तांबे हे सुद्धा आधीच पुण्याला आले होते आणि पूर्व भागातल्या गणेशपेठेमध्ये डुल्या मारुतीसमोर आर्यभूषण थिएटर सुरू केलं. तिथे देखील रोज तमाशा व्हायचा आणि वसंत पवार यांचं घर तिथून जवळच असलेल्या दारूवाला पुलाजवळ होतं. आर्यभूषणमध्ये वसंतरावांची आणि अहमद शेठ यांची रोज गाठ पडायची. वसंत पवार यांना आर्यभूषणमध्ये रोज लावण्या देखील ऐकायला मिळत असत. वसंतराव आता लावणीकडे वेगळ्या दृष्टीनं पाहू लागले होते. लावणी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला होता. नव्या जुन्या सर्व शाहिरांच्या मिळतील तेवढ्या लावण्या ते वाचू लागले आणि त्याचा आनंद घेऊ लागले. पेशवाईच्या काळात तमाशा ही कला कळसाला पोचली होती. लावणीलाही त्यावेळेला सर्व शाहिरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. बैठकीची लावणी ही सुद्धा पेशवाईमध्ये दुसऱ्या बाजीरावच्या काळात सुरू झाली. ही बैठकीची लावणी कशी आली त्याची मजेदार हकीकत सुप्रसिद्ध इतिहास संशोधक य. न. केळकर यांनी आपल्या तंत कवी अथवा शाहीर या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ती हकीकत काय आहे ते बघण्यापूर्वी आणखीन एक गाणं ऐकूया.

तंतकवी अथवा शाहीर या पुस्तकामध्ये यना केळकर यांनी बैठकीच्या लावणीबद्दल म्हटले, दुसऱ्या बाजीरावीत एक दोन घंटे नाचून झाल्यावर नाचणाऱ्या कलावंतिणींना श्रीमंत आता बसून म्हणा असं सांगत असत। मग त्या कलावंतिणी ख्याल, टप्पा, ध्रुपद म्हणत। ही गायकी प्राकृतात नव्हती, त्या कलावंतिणींनाही प्राकृताची माहिती नव्हती। मग होनाजी या प्रसिद्ध शाहिरानं कलावंतिणीच्या बैठकीच्या गाण्यात प्राकृत आणलं। शिवाय आपल्या गायकी लावण्या त्यांना देऊन होनाजी तबल्यावरती देखील तमाशामध्ये साथ करत होते। त्याच वेळेला पुण्यामध्ये व्यंकट नरसी नावाची एक नामांकित नर्तकी होती। तिला तबल्यावर सुरू झालेला तमाशा पाहून राग आला। मग तिनं एक दिवस बाजीरावना आपल्या गायनानं खुश करून त्यांच्याकडून असा हुकूम काढायला लावला की तमाशेवाल्यांनी तबल्यावरती साथ देऊ नये। यावर होनाजींचा हिरमोड झाला। मग त्यानं युक्ती अशी केली, होनाजीची अहिली कामाठीण नावाची एक अत्यंत गोड गळ्याची शिष्या होती, तिच्याकडून त्यांनी मराठी रागदारी शिकण्याचं कबूल करून घेतलं। ते दोघेजण 6 महिन्यापर्यंत मुंबईला जाऊन राहिले। त्यानंतर पुण्यात आल्यावर अहिली यांनी मराठी लावण्या बैठकीत म्हणायला सुरुवात केली आणि ते ऐकून लोक बेभान व्हायला लागले। तेव्हापासून सर्व नायिकिणी बैठकीमध्ये मराठी लावण्या म्हणू लागल्या। आणखीन एक ढंगदार असं हे गाणं।

1818 पेशवाई बुडाली. इंग्रजांनी रावबाजीची रवानगी बिठूरला केली, त्यामुळं त्यांच्या काळात कळसाला पोचलेली तमाशाची कला देशोधडीला लागली, कारण त्या कलेचा आश्रयदाताच निघून गेला. आसरा तुटल्यामुळं लावण्या सादर करणारे कलाकारही विखुरले गेले. पण रावबाजीच्या काळात उदयाला येऊन उंची गाठलेली घरंदाज बैठकीची लावणी मात्र अस्ताला गेली नाही. त्यावेळी दिवाणखान्यात सादर होणारी बैठकीची शृंगारिक लावणी मात्र जिवंत राहिली. कुणी ठेवली ही जिवंत? तर पुण्यातल्या शुक्रवारपेठेतल्या 52 खणीतील कलावंतिणींनी तिला सांभाळून ठेवली आणि जतन करून ठेवली. 1950 पर्यंत 52 खणीचा परिसर म्हणजे संगीताची खाण होता. तिथं एक से एक अप्रतिम लावणी गायिका होत्या. त्या साऱ्या जणी शास्त्रीय थाटात लावण्या म्हणायच्या. परंपरेतून टिकवलेल्या त्या लावण्या ऐकायला त्यावेळची पुण्यातली

0: भली भली प्रतिष्ठित मंडळी तिथं यायची. पेशवाईतली बैठकीची अस्सल लावणी बावन खणीतल्या कलावंतिणीने बावन कशी सोन्याच्या तोलामुलानं जपली. आपल्या पुढच्या पिढीकडं हा वारसा देत त्यांनी शतकाहून अधिक काळ हा मराठी मातीचा सुगंधी ऐवज जपून ठेवला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला काही कलावंतिणींनी संगीत बारा सुरू केल्या. त्यांची फडावरची लावणी सर्वसामान्य लोकांना आकर्षित करू लागली. काही काळ बैठकीची लावणी ही तालेबारांचीच मिरासदारी होती. त्याचा परिणाम होऊन बावनखणीतली खरी शृंगारिक लावणी हळूहळू लुप्त होत गेली. बावनखणीतल्या या घरंदाज लावणी गायिकांना सरत्या काळात नव्या चांगल्या लावण्या देऊन त्यांना साथसंगत करणारी, नव्या चाली शिकवणारी जी काही लावणीप्रेमी थोडीफार मंडळी होती, त्यामध्येच वसंत पवार यांचा वाटा फार मोठा होता.
1: ही गोष्ट माणसातल्या सात चिंत्याच्या पाताची
2: माणसात तापे असतात. हा

0: आई बापांनी नाव ठेवलं महादेव, आणि आजच्या अकलेची नंदी मोर धाव, कपट एवढा छोटा मंदी भाव, त्या महादेव पाटलाची नार गुणवती, त्या महादेव पाटलाची नार गुणवती, नावाने जानती वागणुकी नसती, तिला मिळाला असला कवळ कपती, काय असतील त्या असो दैवाच्या गती, पाटलाची गावाला भीती, तर उभ्या गावाला आईच्या ठाई जानकी होती,
1: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
3: श्रोते आपण ऐकत होतात मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम मालिका लावण्य रंग. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:02 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम क्रीडा विश्व. श्रीलंकेत झालेल्या पहिल्या भारतीय मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात.
4: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत श्रीलंकेत झालेल्या पहिल्या भारतीय मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय

0: सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडाविषय या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रीलंकेत अलीकडेच भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने मलकाम खेळाच्या पहिल्या वहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ मलकाम प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडलं. या संदर्भात बोलण्यासाठी देशपांडे सर आज आपल्यासोबत क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत. उदय देशपांडे यांची क्रीडाप्रेमींना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मलकाम खेळाचा प्रचार आणि प्रसार यासाठी गेली 50 वर्ष त्यांनी स्वतःला वाहून घेतले. मलकांबासाठी कार्यरत असलेल्या दादर येथील सुप्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिराचे मानद प्रमुख प्रशिक्षक आणि कार्यवाह म्हणून ते काम पाहतात. मलकाम खेळातील भरीव योगदानासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. देशपांडे सर, क्रीडाविश्वमध्ये आपलं स्वागत.
2: धन्यवाद भगवानजी.
1: सर्वप्रथम सांगा, श्रीलंकेत पहिल्यांदाच मलकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या उपक्रमामागची मुख्य संकल्पना आणि उद्देश काय होता?
2: श्रीलंकेमध्ये एक महाराष्ट्रीयन महिला आहेत, ज्यांचं नाव मीनल रेनाविकर, आणि फेब्रुवारी 2026 एक डॉक्टर सुरेश राठोड यांचा इंडियन पोलीस मित्र भारत सर्किट बेंच फाउंडेशन, DS राठोड फाउंडेशन, मार्शल आर्ट योगा अकॅडमी यांच्या वतीने मला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हे श्रीलंकेमध्ये देण्यात आलं होतं. त्यावेळेला मी मीनल रेनाविकर यांच्याशी संपर्क साधला आणि स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर यांच्याकडे एक मलखांबाचा कार्यशाळा त्यावेळात मी घेतली आणि ती कार्यशाळा एवढी यशस्वी झाली की त्यांनी पुन्हा जूनमध्ये दुसऱ्यांदा मला श्रीलंकेत बोलावलं आणि त्याच्यामध्ये 4 दिवसांमध्ये 2 ते 5 जूनमध्ये 11 ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा झाल्या. मग त्याच्यामध्ये एक स्वामी विवेकानंद योग सेंटर आहेच, शिवाय एक रामनाथन हिंदू लेडीज कॉलेज आहे, एक रत्नमाला हिंदू कॉलेज आहे, हिंदू लेडीज कॉलेज आहे, विवेकानंद कॉलेज आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. ह्याच्यासाठी मुंबईवरून मी एक पोल मलखांब, जो लाकडी खांब असतो स्टँडचा, तो घेऊन गेलो होतो, आणि शिवाय दोरीचा मलखांब होतात, अशा दोन्ही याच्यावरती त्या ठिकाणी 11 कार्यशाळांमधून जवळजवळ 100+ मुलामुलींना मलखांबाचं प्रशिक्षण दिलं.
1: सर, या कार्यशाळेत श्रीलंकेतील जी मुलं सहभागी झाली होती त्यांचा मलखांब शिकण्याबद्दलचा प्रतिसाद कसा होता, म्हणजे त्यांचा उत्साह तुम्हाला विशेषचं काय जाणवलं?
2: प्रामुख्याने मलखांब ही त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट होती. याच्या आधी कधी त्यांनी मलखांब बघितलेलाही नव्हता, त्याच्या आधी कधी केलेलाही नव्हता, आणि त्यामुळे प्रत्यक्ष त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचं आणि मग शिकवायचं आणि मग त्यांना शिकवताना हेल्प करायची. माझ्याबरोबर प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई हे दोन माझे विद्यार्थी होते आणि त्यांनी प्रात्यक्षिकही दाखवली आणि त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये मला मदतही केली. आणि उरलेल्या मलखांबावर, प्रामुख्याने मलखांबावर चढून बोंडावरती जाऊन बसणं, म्हणजे एक संतुलन म्हणा, मनावरती ताबा म्हणा, भीती वाटते त्या भीतीवरती मात म्हणा, या गोष्टी त्यांना एक आव्हानात्मक होत्या. आणि त्याचप्रमाणे सगळे जे एलिमेंट्स, मग ते हँगिंग पद्मासन असेल, इन्व्हर्टेड हँग असेल, द्रोणासन असेल, प्रौढासन असेल, नौकासन, सगळी जी आपण जमिनीवरती आसनं करतो ती त्या ठिकाणी पुरलेल्या मलखांबावर किंवा दोरीवरती त्यांनी केली आणि बऱ्याच जणांनी जे जे त्यांना शिकवलं ते यशस्वीपणे साध्य करून दाखवलं. मी त्यांना सांगितलं होतं की 2019 पहिली मलखांबाची विश्वअजिंक्यपद स्पर्धा मुंबईत झाली होती, 2023 दुसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही आसाममध्ये झाली होती, आणि 2027 तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही कदाचित मुंबईत होईल, कदाचित पुण्यात होईल, कदाचित मलेशियामध्ये होईल. तर ते श्रीलंकेचे आयोजक जे होते ते म्हणाले आम्हीसुद्धा तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा घ्यायला तयार आहोत. म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता मलखांबाचा अधिक सराव करा, प्रगत प्रशिक्षणासाठी तुम्ही मुंबईत या, तुमचं अधिक प्रशिक्षण तिकडे करू, आणि मग श्रीलंकेची टीम ही तिसऱ्या विश्व मलखांब स्पर्धेमध्ये भाग घेईल.
1: तुम्हीच आता म्हणालात की श्रीलंकेत मलखांब हा पहिल्यांदा, म्हणजे त्यांना फारसा परिचित खेळ नाही आहे, तर मल्लखांब हा एक पारंपरिक भारतीय क्रीडा आणि योग यांचा संगम असलेला खेळ म्हणून ओळखला जातो, तर त्याचा श्रीलंकेत परिचय करून देताना तुम्हाला कोणती आव्हानं आली?

0: प्रामुख्याने इतर ठिकाणी मला जी भाषेची समस्या येते की त्यांना इंग्रजी समजत नाही किंवा हिंदी समजत नाही, इकडे तसं नव्हतं. इकडे त्यांना हिंदी समजत होतं, इंग्रजी समजत होतं, आणि थोडी भारतीय शरीरयष्टी म्हणा आणि श्रीलंकी त्यात फारसा फरक नाही आहे. आपल्याकडे जे तमिळ माणसं जी आहेत त्याप्रमाणे काटक, चिवट, लवचिक आणि ताकद या सगळ्यामध्ये ती उजवी होती. त्यामुळे मशीनप्रमाणे त्यांना एक एक गोष्ट जी सांगाल ती गोष्ट ते करून दाखवत होते. आता फक्त थोडंसं अधिक मार्गदर्शन आणि थोडासा सराव आला तर त्याच्यात ते नक्की प्रावीण्य मिळवू शकतील असं वाटलं.
1: श्रीलंकेतील कार्यशाळेत पारंपरिक खांबावरचा मलखांब आणि दोरीवरचा मलखांब हे शिकवताना प्रशिक्षणाची जी पद्धत होती ती भारतीय प्रशिक्षणापेक्षा वेगळी ठेवावी लागली का?
0: नाही नाही, मी आता जगामध्ये कुठेही गेलो ना तरी एका ठराविक पद्धतीनेच मलखांब शिकवतो. म्हणजे त्या मलखांबावरच्या उड्या ज्या आहेत त्यांची नावं सगळी, साधी उडी, तेडी, बगली, हाताचा फरा, पायाचा फरा, पोटाचा ताजवा, ही सगळी मराठीच नावं त्यांना दाखवतो. म्हणजे जसं ज्युडो कराटे आपल्याकडे आले आणि त्यांनी त्यांची नावंही आपल्याकडे प्रचलित केली, आपल्याकडे शिकताना सुद्धा तीच नावं वापरली जातात. एवढंच नव्हे तर सूर्यनमस्कार घालायचे असतील तर सूर्यनमस्काराचे मंत्र किंवा त्याचे आकडेसुद्धा 1 2 3 4 न म्हणताना 1 2 3 4 असे आकडे घेऊन त्यांना आम्ही सूर्यनमस्कारसुद्धा शिकवले आणि त्यांनी ते सहज साध्य केलं. त्यांना ते वेगळं काही वाटलं नाही त्याच्यामध्ये.
1: सर, या दौऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कोलंबो येथील एक वन गॉल फेस मॉल म्हणून आहे जो श्रीलंकेतील सर्वात मोठा शॉपिंग मॉल म्हणून ओळखला जातो.
0: हो,
1: येथे मलखांब खेळाची विशेष प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. एखाद्या देशातील मॉलमध्ये मलखांब खेळाचं झालेलं पहिलंच सार्वजनिक प्रदर्शन होतं, तर या सार्वजनिक प्रदर्शनांना मिळालेला प्रतिसाद कसा होता आणि या प्रदर्शनातून तुम्ही स्थानिक लोकांना काय संदेश दिला?
0: मला हे खूप आवडलं कारण मी इतकी वर्ष मलखांब शिकवतो, इतक्या देशांमध्ये जवळजवळ 52 पेक्षा अधिक देशांमध्ये गेलेलो आहे, तरीसुद्धा अशा मॉलमधलं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण पहिल्यांदाच होतं. आणि आता मी 2 3 4 5 जूनमध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा घेतल्या त्या सगळ्या मुलांना आम्ही या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी बोलवलं होतं. आणि हाय कमिशनर संतोष झा यांच्या पत्नी तनुजा झा आणि सुहासिनी हँडी ज्या कल्चरल अफेअर्स ऑफिसर होत्या त्यांनी याच्यात पुढाकार घेतला. आणि रश्मी थॉम्सन म्हणून फर्स्ट सेक्रेटरी ऑफ इंडियन हाय कमिशन, आणि त्यामुळे अतिशय गर्दी त्या प्रात्यक्षिकांना होती. पहिला, दुसरा, तिसरा मधला सगळ्यावरती बाल्कनीमधनंसुद्धा लोकं बघत होती आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीसुद्धा खूप गर्दी होती. आणि ज्या खेळाडूंनी गेले 3 4 दिवस प्रशिक्षण घेतलं होतं त्यांचीच प्रात्यक्षिकं होती. प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई यांनीसुद्धा प्रात्यक्षिकं दाखवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी आपापल्या मोबाईलवरून फोटो काढले आणि ह्या सगळ्या सहभागी स्पर्धकांना त्या ठिकाणी आम्ही प्रावीण्य प्रमाणपत्र, सहभाग प्रमाणपत्र दिली.
1: एकूण अशी किती मुलं या मॉलमधील प्रात्यक्षिकांमध्ये श्रीलंकेतील सामील झाली होती?
0: खरं म्हणजे अख्ख्या 4 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये 100+ खेळाडूंनी भाग घेतला वेगवेगळ्या ठिकाणच्या. आणि या ठिकाणी त्यातले निवडक जे चांगले चांगले करणारे आणि 4 दिवस जे हजर होते अशा जवळजवळ 40-50 विद्यार्थिनींना आम्ही बोलावलं होतं आणि त्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.
1: सर, मलखांब विषयक श्रीलंकेमधील हा पहिलाच उपक्रम होता, त्याचा भविष्यात या शेजारी देशामध्ये प्रशिक्षण केंद्र किंवा स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने किती उपयोग होऊ शकतो?
0: खूप चांगला उपयोग होईल याचं कारण अष्टांग योग मंदिर म्हणून त्या ठिकाणी आहे. त्याचं व्यासा कल्याण सुंदरम हे स्वतः ते चालवतात, ते स्वतः योगामधले एक्सपर्ट आहेत. त्यांचं वय 50 वर्ष आहे, त्यांनी स्वतः मलखांबावरती प्रशिक्षण घेतलं याच्यामध्ये आणि त्यांच्या योग केंद्रामध्ये तर नियमितपणे ते मलखांब शिकवू इच्छितात. आणि त्यामुळे केवळ कोलंबोमध्येच नव्हे तर श्रीलंकेतील आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा मलखांब कसा पसरवता येईल, त्या ठिकाणी एक अंधशाळा पण आहे, त्या अंधशाळेत सुद्धा मुलं कशा मलखांब करू शकतील या दृष्टीने त्यांचा विचार सुरू आहे. आणि मैत्रेय कुलकर्णी जे पूर्वी स्पेनमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम करत होते त्यांनी पण ह्याच्यात खूप इंटरेस्ट घेतला. आता त्यांची नेमणूक श्रीलंकेमध्ये तर त्यांनी या कार्यक्रमाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आता श्रीलंकेमध्ये हा मलखांब रुजायला लागेल. आणखीन 2-3 कार्यशाळा त्या ठिकाणी होतील आणि मग श्रीलंकेचा संघ 3री राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय

0: विश्व मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यामध्ये किंवा त्याच्यात सहभागी होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
1: म्हणजे तुम्ही आताच म्हणालात की श्रीलंकेतील जे कार्यकर्ते आहेत ते तिसरी विश्व अजिंक्यपद स्पर्धा भरवण्याचा सुद्धा
0: विचार
1: उत्सुक आहेत, म्हणजे याचा परिणाम नक्कीच चांगला झालेला असं आपल्याला म्हणता येईल. सर, गेल्या 50 वर्षात तुम्ही मल्लखांबाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहात. या कालावधीत तुम्ही जगभरातील अनेक देशांमध्ये हजारो कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित केली आहेत. तर या प्रवासाकडे मागे वळून पाहताना श्रीलंकेतील हा उपक्रम तुमच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या किती महत्वाचा ठरला?
0: व्यावसायिक दृष्टीने काही म्हणता येणार नाही, कारण या संपूर्ण याच्यामध्ये प्रामुख्याने मी इकडनं मल्लखांब बनवून तिकडे नेला, त्याचा विमानातला कार्गो किंवा याच्यातला ट्रान्सपोर्टेशनचा खर्चच 15-20 हजार रुपये झाला, पण तोही त्यांनी खर्च केला आणि प्रत्यक्ष मल्लखांब हा मी जो नेला होता तो त्यांनी विकत घेतला. आणि म्हणजे तिकडे आता नियमितपणे मल्लखांबाच्या कार्यशाळाही होऊ शकतील, नियमित सरावही होऊ शकेल. मुख्य म्हणजे त्यांना मल्लखांबात गोडी लागणं हे जे आव्हान होतं ते खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झालं. कारण मी नेहमी असं म्हणतो की जो बोलतो एक्सप्लेन करतो समजावून सांगतो तो चांगला शिक्षक आहे, जो प्रत्यक्ष करून दाखवतो डेमॉन्स्ट्रेशन देतो तो अधिक चांगला शिक्षक आहे, पण जो इन्स्पायर करतो त्यांना मोटिवेट करतो तो सगळ्यात चांगला शिक्षक आहे. आता त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मल्लखांबाबद्दल एक आकर्षण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, पुढे मल्लखांब शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता त्यातली काही मंडळी मुंबईत येतील, अधिक मल्लखांबाचं प्रगत प्रशिक्षण घेतील, तिकडे चालू ठेवतील आणि इतरांनाही शिकवतील, असं त्या ठिकाणचं मल्लखांब प्रशिक्षण सुरू झालं आहे असं म्हणता येईल. खरं सांगायचं म्हणजे जे काय आहे त्याच्यापेक्षा खूप जास्ती पटीने अजूनही काम व्हायला पाहिजे. आपल्याकडे काही विवक्षित खेळ आहेत की ज्यांचा प्रचार प्रसार खूप आहे, त्यांना स्पॉन्सरशिप मिळते, त्यांना राजाश्रय आहे आकाशवाणीवर दूरदर्शनवरती, त्यांची कॉमेंटरी किंवा ते जास्तीत जास्त दाखवलं जातं, पण आपल्या भारतातले पारंपरिक जे खेळ आहेत त्यांना मात्र अजूनही तेवढा प्रतिसाद मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्याच्यामध्ये संपूर्ण ताकद आहे, कमीत कमी वेळामध्ये शरीरातल्या प्रत्येक अवयवाला जास्तीत जास्त व्यायाम मिळतो आणि इतर सगळ्या खेळांमध्ये ज्या मूलभूत शारीरिक कुवती लागतात, तर स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या गोष्टी मल्लखांबावर खूप चांगल्या वाढवल्या जातात. आणि त्यामुळे ह्याचा प्रचार आणि प्रसार केवळ तो आपल्याकडे जन्माला आलेला आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे म्हणून नव्हे, तर त्याचे एवढे फायदे आहेत, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही याचा फायदा घेऊ शकतो, असं सर्वोपतोपरी सगळ्यांना उपयुक्त असलेला खेळ म्हणून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे असं मला वाटतं.
1: तुमचा आशावाद जो आहे तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. खरं म्हणजे मल्लखांबकडे पूर्वी प्रदर्शनात्मक खेळ म्हणून पाहिलं जातं, आता स्पर्धात्मक खेळ होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. खेलो इंडियासारख्या स्पर्धांमध्येही त्याचा सहभाग झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त देशांमध्ये पोहोचेल हा खेळ अशी आपण अपेक्षा करू. श्रोते हो, आता आपण चर्चा करत होतो नामवंत मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्याशी. सर, आपण आलात आणि मल्लखांबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: खूप खूप आभार.
1: यानंतर आपण आता बातचीत करणार आहोत ते संजय सरदेसाई यांच्याशी, जे महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. पॉवरलिफ्टिंग खेळातील योगदानासाठी त्यांचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने नुकतीच राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी आपण संजय सरदेसाई यांना पाचारण केलंय. सर, आपलं क्रीडाविश्वमध्ये स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ही छत्रपती संभाजीनगर येथे खेळवली गेली, या स्पर्धेविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: ही स्पर्धा खेळवली गेली, ही दोन प्रकारात खेळली गेली, एक क्लासिक व इक्यूब अशा प्रकारे. क्लासिक म्हणजे नेहमी आपण व्यायामशाळेमध्ये जे व्यायाम करतो त्यावेळेला जे आपण कपडे वापरतो त्या प्रकाराने खेळली जाते ती क्लासिक, आणि एक स्पेशली असे एक बँडेज, बेल्ट, कॉस्ट्युम्स जे असतात आणि शूज, असे वेगवेगळ्या प्रकारचे शूज आज मार्केटमध्ये मिळतात ते वापरून जी एक स्पर्धा खेळली जाते पॉवरलिफ्टिंगची, त्याला इक्यूब स्पर्धा म्हणतात. आणि ती फार पूर्वीपासून खेळली जाते. क्लासिक हे गेल्या 15 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे आणि ती स्पर्धा जास्त लोकप्रिय झालेली आहे.

0: जे पालकमंत्री आताचे आहेत आणि सामाजिक न्यायमंत्री श्री संजयभाऊ शिरसाट यांनी आम्हाला गारखेडा स्टेडियम हे आपल्या अखत्यारीमध्ये मोफत उपलब्ध करून दिलं. त्यामध्ये खेळाडूंची राहण्याची पण सोय करता आली आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे ज्या स्पर्धेकरिता लागतात, हॉल लागतो किंवा लाईट्स किंवा इंटरनेट, हा जो प्रकार आहे तो आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला आपल्या अधिकारामध्ये. आणि ही स्पर्धा त्यामुळे आमचे साधारण 5 लाखापर्यंतचे पैसे वाचलेले आहेत.
1: हे थोडक्यात आर्थिक हे या स्पर्धेच्या आयोजनामागचं प्रमुख कारण होतं.
0: आर्थिक गणितं जुळवताना फार मुश्किलीची गोष्ट होते कारण या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर मिळालेले नव्हते आणि ती स्पर्धा आम्हाला एकदा जाहीर केल्यानंतर ती स्पर्धा थांबवणं पण आमच्या हातात नव्हतं. लोकांनी सगळ्यांनी बुकिंग केलेलं होतं आणि ती स्पर्धा घेणं भागच होतं, त्यामुळे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्हाला करावी लागली.
1: या स्पर्धेमध्ये सुमारे 600 खेळाडू आणि 100 अधिक पंच आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते. तर अशा मोठ्या संख्येने आलेल्या खेळाडूंचे वेळापत्रक अचूक आणि वेळेवर पार पाडण्यासाठी तुमचं काय नियोजन होतं?
0: नियोजन म्हणजे आम्ही काही जबाबदाऱ्या खेळाडूंवर दिल्या होत्या. आमचे जे वेगवेगळ्या जिल्ह्याचे सचिव आहेत किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांना आम्ही ह्या याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं आणि त्यांना प्रत्येकी म्हणजे साहित्य कोणी आणायचं, जेवणाची व्यवस्था कोणी बघायची आणि राहायची व्यवस्था ऑफिशियलची कोणी बघायची किंवा कोणाला स्टेशनवरून किंवा एअरपोर्टवरून कलेक्ट कसं करायचं ह्या सगळ्याचं आम्ही एक नियोजन केलं होतं. त्या त्या खेळाडूंवरती जबाबदारी सोपवलेली होती, त्यामुळे ही स्पर्धा सुरळीतपणे पार पडली. कोणत्याही अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं नाही.
1: सर, ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची होती, तर या स्पर्धेत खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनने काय प्रयत्न केले?
0: महाराष्ट्र स्टेट असोसिएशनकडे सध्या जे साहित्य उपलब्ध आहे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांना उपयोगी पडेल असंच आहे. फक्त आम्हाला आता अडचण आहे, साहित्य कुठे ठेवायचं ह्या प्रकारच्या अडचणी असतात. आम्ही वेगवेगळ्या जे आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा भुसावळ, जळगाव या ठिकाणी ज्या जिममध्ये साहित्य वापरलं जातं ते आम्ही सरावाकरता वापरतो. म्हणजे ज्यावेळेला स्पर्धेची तयारी करण्यासाठी जो सराव करावा लागतो त्यासाठी ते साहित्य वापरलं जाते आणि स्पेसिफिक स्पर्धेसाठी एक आम्हाला 2 बार आम्हाला नवीन घ्यावे लागले या स्पर्धेसाठी. ते नवीन बार आम्ही त्या स्पर्धेसाठी वापरतो कारण वापरलेले बार आम्ही स्पर्धेसाठी वापरू शकत नाही, म्हणून ते नवीन बार घेतले होते, ते नवीन विकतच घेतले आम्ही.
1: सर, यजमान राज्याच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून या स्पर्धेतील महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचं आणि पदक तालिकेतील स्थानाचं तुम्ही कसं मूल्यमापन कराल?
0: बघा, ह्या खेळामध्ये महाराष्ट्राची दादागिरी आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या जे सर्वसाधारण विजेतेपद असतं ते सगळे म्हणजे सब ज्युनियर पासून ते मास्टर्सपर्यंत, मास्टर 1, 2, 3, 4 म्हणजे साधारण 70 वर्षाच्या वर खेळाडू खेळतात, त्यामध्ये पण महाराष्ट्राची दादागिरी आहे. आणि सर्वसाधारण विजेतेपद गेल्या 2 वर्षात सगळ्या स्पर्धांचं महाराष्ट्रानेच मिळवलेलं आहे.
1: सर, क्लासिक आणि इक्विप्ड या 2 प्रकारांमध्ये खेळाडूंची संख्या मोठी होती. आगामी काळात तुमची संघटना इक्विप्ड लिफ्टिंगला जास्त प्रोत्साहन देणार की सध्याचा कल पूर्णपणे क्लासिककडे झुकलेला आहे?
0: बघा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि जे आपल्याला अवॉर्ड्स दिली जातात, छत्रपती पुरस्कार आहे, अर्जुन अवॉर्ड आहे किंवा त्या त्या राज्यातल्या खेळाडूंना जे पुरस्कार दिले जातात ते इक्विप खेळणाऱ्या खेळाडूलाच दिले जातात. क्लासिकसाठी अजून कोणती अशी व्यवस्था त्यांनी केलेली नाही आहे, त्यामुळे इक्विप हा खेळ हा जुना म्हणजे 1975 पासून हा खेळ जो खेळला जातो इक्विप या प्रकारामध्ये त्या खेळाला जास्त राजमान्यता आहे. आणि क्लासिकसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, ज्यावेळेला ह्या गोष्टी घडतील त्यावेळेला नक्कीच क्लासिक खेळाडूंना याचा फायदा मिळेल.
1: सर, एक शेवटचा प्रश्न होता, या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचा महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाला आणि खेळाडूंना भविष्यात कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच होतो, कारण आज आपल्याकडे जे खेळाडू आहेत किंवा जे खेळाडू घडवत आहेत असे प्रशिक्षक आहेत त्यांना या स्पर्धांचा भरपूर फायदा मिळतो आणि त्यामध्ये त्यांचं म्हणजे जो चरितार्थ चालण्यासाठी जो मदत किंवा जे काय निर्माण होतं ह्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजनामुळे त्या प्रशिक्षकांना, त्या खेळाडूंना त्याचा फायदा मिळतो आणि त्यांचं जे काय आता उत्पन्नाचं साधन आहे एक त्यांना ह्यामधून निर्माण होतं. कारण अनेक खेळाडू ह्या खेळा

0: कडे आकर्षले जातात, त्यात महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांना भारतामध्ये म्हणजे भारतामधील जे सर्व बाकीचे जिल्हे आहेत त्यामधून महाराष्ट्र प्रशिक्षकांना जास्त मागणी आहे, आणि ह्याचा फायदा त्या प्रशिक्षकांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाला मिळतो आहे.
1: श्रोते हो, आता आपण महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी बातचीत करत होतो. सर, क्रीडाविश्वमध्ये आल्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. बुद्धिबळमध्ये प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्स स्पर्धा जिंकली. जगातील अव्वल 10 खेळाडूंनी रंगलेल्या या स्पर्धेत त्याने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि 23.5 गुणांसह विजेतेपद पटकावलं. आशिष यादव याने युजीन ओरेगॉन येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. मुंबईत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत सूरजकुमार चंद याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिनियर वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पांगमबाम ही पहिली भारतीय महिला ठरली. श्रोतेहो, याचबरोबर क्रीडाविश्व कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोतेहो आत्ताच आपण श्रीलंकेत झालेल्या पहिल्या वहिल्या भारतीय मलखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे आहे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
0: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा

0: त्यामागचा इतिहास काय आहे
1: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात. निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो. ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:30 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

अनुराधा पौडवाल आणि विनय माणके यांनी गायलेल्या अर्धांगी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. वंदना विटणकर यांच्या या गीताला संगीत लाभलं होतं अशोक पत्की यांचं.

सुनील फडक्यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं हे गीत आपण ऐकत होतो. संगीत होतं वसंत पवार आणि शंकर पवार यांचं. चित्रपट नकळत होते तुझी आठवण. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

लेक चाललेली सासरला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. महेंद्र कपूर यांनी गायलेलं, अण्णासाहेब देऊळगावकर यांचं हे गीत होतं. संगीत होतं राम कदम यांचं, माफ करा, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.

सरकारनामा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. नोबिना मिरजणकर, जयश्री शिवराम आणि सहकार्याने गायलेलं अजय झणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH वाहिनीवर सादर होणारा चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

सो तो आपण ऐकत होता रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता या चित्रपटातील गीत. नादो महानोर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. या गीताबरोबरच भावत गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे ठीक 3 वाजत आहे. सादर करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

आपण ऐकत होतात सौमित्र यांची रचना, स्वर आणि संगीत होतं मिलिंद इंगळे यांचं. आता ऐकूया पद्मजा फेणाणी जोगेकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शुभदा सुभेदार यांचं हे गीत.

यू आर गिरी यांची गीतरचना आपण ऐकत होतात. स्वर आणि संगीत होतं भीमराव पांचाळे यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3:31 होत आहेत. सादर करत आहोत मिश्र संगीत.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम.

अपराधी या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं, प्रवीण दवणे यांचं हे गीत आपण ऐकत होतात. संगीत होतं ऋषी राजे यांचं.

संतोष नायक, शैला चितळे आणि सहकार्याने गायलेलं, वेसावकर आणि सहकार्यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय कठीण यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण आज ऐकणार आहात अनुप कुलते यांचं व्हायोलिन वादन. ऐकूया राग चारुकेशी. विलंबित गतरूपक तालात आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची. ऐकूया अनुप कुलथे यांचं व्हायोलिन वादन राग चारुकेशी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अनुप कुलथे यांचं व्हायलिन वादन. आपण ऐकलात राग चारुकेशी.

श्रोतेहो अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी

प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आपण ऐकत आहात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. पहाटेचे 4:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्वरदा साठे यांचं गाया. ऐकूया राग भैरव. विलंबित गत एक कलात देवत असून बोल आहे भोर भयो जागो. द्रुतबंदिश तीन तलात निबद्ध असून बोल आहे थारी अधग. तबला साथ आहे प्रवीण करकेरे यांची. हार्मोनियम साथ केली आहे अनंत केमकर यांनी. ऐकूया स्वरदा साठे यांचं गायन राग भैरव.

श्रुतौनादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्वतःदास साठे यांचं गायन. आपण ऐकलात राग भैरव. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:05 होत आहेत. सुप्रभात. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्मा. श्रोते चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया गीतबहार.

देऊळबंद या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आदर्श शिंदे आणि सहकार यांच्या स्वरातील हे गीत होतं. प्रणित कुलकर्णी यांचं, संगीतकार होते नरेंद्र भिडे.

वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटातील गीत आपण ऐकलं तर आशा भोसलेंनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं हे गीत होतं. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आता ऐकूया अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं मुंगाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत. गुरु ठाकूर यांचं हे गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

0: अभिजित सावंत आणि बेला शिंदे यांनी गायलेलं मंगलाष्टक वांसमोर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं निलेश मोरीर यांनी. श्रोते आपण ऐकत आहे चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: आषाढाला पाडक

गीतबार या कार्यक्रमात आता ऐकूया रूप कुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं तू तिथे मी या चित्रपटातील विजय कोवळेकर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मोडक.